भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत लता मंगेशकर यांच्या स्वरात रमेश अनावकर यांची रचना, संगीत वसंत प्रभू यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळाराम यांची रचना. गायक स्वर लता मंगेशकर यांचं आहे.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रहवाणी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 13 वैशाख शके 1948 अर्थात 3 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 36 सेकंद होत आहेत. अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे. अस्मिता वाहिनीच्या या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. तसंच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे.

श्रोते हो, आपण ऐकत होतात शैला दातार यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची भक्तिरचना. आता ऐकूया दुर्गेश चांदोवकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग.

कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेल्या आकाशवाणी गायक वृंदाच्या या गीताबरोबरच मंगल गीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

0: सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार. जगूया आनंदीच्या या भागात मी सचिन धोत्रे. एकदा गौतम बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारलं, आपण आपल्या रागावर नियंत्रण कसं मिळवायचं? तेव्हा भगवान म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, ती ऐकलीस की तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल. एका गावात एक भांडखोर स्त्री राहत होती. तिला अगदी लहान सहान गोष्टीवरून भयंकर राग यायचा आणि मग त्या रागाच्या भरात ती वाटेल तसं बोलायची. आपल्या या वागण्याने घरातले आणि बाहेरचे लोकही आपल्याला टाळतायत हे तिला चांगलंच माहीत होतं, पण तरीसुद्धा ती आपल्या रागावर ताबा काही ठेवू शकत नव्हती. एके दिवशी एक साधू तिच्या दाराशी आला. त्याला भिक्षा वाढल्यानंतर तिने त्याला आपली समस्या सांगितली आणि म्हणाली, महाराज यावर काही उपाय सांगा जेणेकरून मी माझ्या रागावर ताबा ठेवू शकेन. साधूने थोडा वेळ विचार केल्यावर आपल्या पोतडीतून एक बाटली काढून तिला दिली आणि म्हणाला, नीट लक्ष देऊन ऐक, हे रागावर नियंत्रण ठेवणारं जालिम औषध आहे. जेव्हा जेव्हा तुला राग येईल आणि कुणाला अपशब्द बोलावासं वाटेल तेव्हा त्या औषधाचे 4 थेंब आपल्या जिभेवर ठेवायचे आणि मनातल्या मनात 100 आकडे मोजेपर्यंत तोंड बंद ठेवायचं. जर का त्याआधी तू तोंड उघडलंस तर त्या औषधाचा काहीच उपयोग होणार नाही. असं बोलून तो साधू निघून गेला. त्या स्त्रीने साधूने सांगितल्याप्रमाणे करायचं ठरवलं. जेव्हा जेव्हा तिला राग यायचा त्यावेळी त्या औषधाचे 4 थेंब जिभेवर ठेवायची आणि गप्प राहायची. असं 15 दिवस केल्यानंतर तिचा राग हळूहळू शांत झाला. एका महिन्यानंतर जेव्हा तो साधू त्या स्त्रीच्या दरवाजावर परत आला तेव्हा तिने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, महाराज तुमच्या या औषधाने जणू माझ्यावर जादूच केली. आता मला छोट्या छोट्या गोष्टींचा रागही येत नाही की कोणालाही अपशब्द बोलावा असं वाटत नाही, त्यामुळे सगळे लोक खुश आहेत. तेव्हा त्या साधूने स्मितहास्य केलं आणि म्हणाला, मुली अगं त्या बाटलीत कोणतंच औषध नव्हतं, त्यात फक्त पाणी होतं. अगं शांत राहणं हेच आपल्या रागावरचं मूळ औषध आहे.

जे तू करावंस म्हणून मी ही युक्ती केली. श्रोतेहो, आपणही आपल्या रागावर मौनाचे चार थेंब टाकले तर आपला आपल्या जिभेवर ताबा राहील. करून तर बघा.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी। 6:35 होत आहेत। जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आजचे ठळक कार्यक्रम असे आहेत, यानंतर 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमातील विषय आहे जनावरातील फाशी रोग। आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली भाग 3 सहभाग तज्ज्ञ डॉक्टर सुरभी कोहोजकर। परिसर 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्या मुलाखतीचा भाग 3 ऐसी अक्षरे रसिके 7 आणि पुन्हा दुपारी 1:55 ग्रंथ गंमती या मालेत अश्लील विवेक याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत। प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25 सामुदायिक गायनपाठ 9:30 भाषा आसामी। नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग 9:45 श्रोत्यांच्या पसंतीची गाणी आपली आवड 11:05 दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सुरुवातीला दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणी यांची मुलाखत आणि त्यानंतर गाणे जीवन त्यांना कळले हो रवींद्र साठे। ही कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित केलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करू 2:40। सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये कॉम्प्युटर सायन्समधील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी केलेली बातचीत ही कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। गंमत जम्मत 6:30 यात यूट्यूबवर मान्यवरांच्या मुलाखती घेणाऱ्या स्मिहा सुनील पाटोळे या बालमैत्रिणीशी प्रतिमा बोढारे यांनी साधलेला संवाद। वृत्तविषय 6:15 सायंकाळी 7:30 माझावर माझं शिवार यात येथे नाही कोणी सानथोर या आख्यानावर कीर्तनकार अश्विनी भट यांचं कीर्तन। लोकसंगीत रात्री 8:15 रात्री 8:30 हिंदी सुगम संगीत रात्री 9:15 स्पॉटलाइट 9:30 रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रमात नीरज मिश्रा यांचं सतारवादन। हे 3 कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील, आम्ही सहक्ष

करू. आजचे नादब्रह्मचे कार्यक्रम असे आहेत, सकाळी 10:30 विनायक प्रभू यांचं गायन राग ललत, कर्नाटक संगीत विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन राग पंतुवराली आणि रजनी माला दुपारी 2:30 आणि सायंकाळी 5:02 शांता बाळ सुब्रमण्यम यांचं गायन राग अमृतवर्षिणी कल्याण वसंता आणि शुद्ध सावेरी. तो श्रोते हो, हे होते आजचे काही ठळक कार्यक्रम. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 35 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 82% आणि सांताक्रूज येथे 78% अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल आणि दुपारपासून आकाश निरभ्र होईल. कमाल तापमान 33 अंश तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामानाचा अंदाज. आमच्या शेतकरी बांधवांसाठी ठाणे रायगड पालघर जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासात आकाश सूर्यप्रकाशित राहील. हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज.

0: 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जनावरातील फाशी रोग याविषयी माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमध्ये फाशी हा एक संसर्गजन्य साथीचा रोग बॅसिलस अँथॅसिस या जीवाणूमुळे होतो. हा आजार अतितीव्र स्वरूपाचा असून जनावरांना रोगाची लक्षणं दिसतात न दिसतात तोपर्यंत लगेचच ते मरून पडतात, म्हणूनच याला फाशी म्हणतात. यामध्ये 106 ते 107 फॅरनहाईट ताप येतो. श्वासोच्छ्वासाला जास्त त्रास होतो. जनावरांच्या डोळ्यातून लाल रंगाचे रक्तमिश्रित अश्रू येतात. जास्त पोट दुखतं. एकाएकी कळा येतात. जनावरांच्या योनीभोवतालचा भाग, कासेच्या पुढचा आणि मागचा भाग, जबडा, कानाची पाळी आणि शरीराच्या खालच्या भागामध्ये पाणी साठल्यामुळे तो लिबलिबीत लागतो. शेणामध्ये रक्त आढळतं. शेण बाहेर टाकताना जनावरं कळा देतात. पोटफुगी होते. जनावर आचके देऊन मृत्यूमुखी पडतं. बैल शेतात काम करता करता किंवा चरता चरता रानामध्ये कोसळतो आणि मृत्यूमुखी पडतो. मेल्यावर जनावरांच्या शरीरावरच्या छिद्रामधून म्हणजेच नाक, तोंड, कान, योनीमार्ग यामधून काळपट रंगाचं रक्त वाहतं. रक्त साकळत अगर गोठत नाही. जनावरांमध्ये मृत्यूनंतरचा निसर्गतः येणारा ताठरपणा दिसून येत नाही. या आजाराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या आणि कोणत्याही वयाच्या जनावरांना हा आजार होतो. विशेष म्हणजे हा आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो, म्हणून या आजाराबाबत फार दक्षता घ्यावी लागते. फाशी या आजारानं मेलेल्या गुरांच्या शरीरातून बाहेर पडलेले जंतू जमिनीमध्ये कवच करून राहतात. उबदार हवामान मिळाल्यानंतर जोमानं वाढतात. खाद्यावाटे, पाण्यावाटे जखमेतून शरीरामध्ये प्रवेश करतात. वर्षानुवर्ष हा आजार एखाद्या ठराविक भागामध्ये पावसाळ्यात ठराविक काळात ठराविक ठिकाणी उद्भवलेला आढळून येतो. प्रतिबंधक उपाय म्हणून या आजारानं जनावर मृत्यूमुखी झालं असेल तर कातडी न काढता खोल खड्ड्यामध्ये पुरून टाकावं. शवविच्छेदन अजिबात करू नये. पुरताना त्या खड्ड्यामध्ये जंतुनाशकांचं भरपूर द्रावण फवारावं. तसंच जनावराचं शव पुरताना चुना आणि मीठ यांचा भरपूर वापर करावा. या आजारावर पेनिसिलिन उच्च मात्रेमध्ये देणं हा उपाय संधी मिळाली तर करावा, मात्र हे त्वरित होणं गरजेचं असतं. ज्या ठिकाणी हा आजार उद्भवतो त्या ठिकाणच्या जनावरांना दरवर्षी प्रतिबंधक लस नियमितपणे टोचून घ्यावी. आजारी जनावर बांधलेली जागा जंतुनाशकाच्या द्रावणानं फवारून घ्यावी. जनावराच्या छिद्रातून काळपट रंगाचं रक्त येत असेल तर पुरण्या अगोदर त्वरित कार्बोलिक ॲसिडच्या द्रावणामध्ये कापसाचे बोळे बुडवून त्या बोळ्यांनी छिद्र बंद करावीत, म्हणजे इतर जनावरांमध्ये याचा प्रसार होणार नाही आणि त्वरित या शवाची विल्हेवाट लावावी.
0: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकत होतात जनावरातील फाशी रोग याविषयी माहिती.
2: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत, सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचार कसा काम करतो. आजकाल ॲसिडिटी, डोकेदुखी, थकवा, झोप न लागणं अशा तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत. पण निसर्गोपचारात या तक्रारींना आपण फक्त आजार म्हणून पाहत नाही, तर त्या शरीराने दिलेले संकेत म्हणून पाहतो. म्हणूनच निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे फक्त नाव ठेवणं नाही, तर त्या तक्रारींमागचं मूळ कारण शोधणं आहे. जेव्हा आपण एखादा रुग्णाला बघतो तेव्हा आपण फक्त त्याचे सिम्प्टम्स ऐकत नाही, तर त्याची पूर्ण जीवनशैली समजून घेतो. त्याचा आहार कसा आहे, झोपेचं पॅटर्न कसा आहे, दिवसभरातील ॲक्टिव्हिटी किती आहे आणि मानसिक ताण किती आहे, कारण शरीर, मन आणि जीवनशैली हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. बऱ्याच वेळा एकच तक्रार वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिसते. म्हणूनच निसर्गोपचारात सेम डिसीज सेम ट्रीटमेंट असा दृष्टिकोन नसतो. उपचार नेहमी व्यक्तीनुसार बदलतो. उदाहरणार्थ ॲसिडिटी ही तक्रार एखाद्या व्यक्तीत चुकीच्या आहारामुळे असेल, तर दुसऱ्यात ती ताणतणावामुळेही असू शकते. म्हणूनच उपचार देताना आपण शरीराला समजून घेतो आणि त्यानुसार त्याला संतुलित करण्यावर भर देतो. निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे शरीराची भाषा समजून घेणं आणि उपचार म्हणजे त्या भाषेनुसार योग्य प्रतिसाद देणं. हा दृष्टिकोन वेगळा आहे पण खूप नैसर्गिक आणि परिणामकारक आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे शरीराचे संकेत वेळेवर ओळखणं. बऱ्याच वेळा आपण छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो, जसं की थोडासा थकवा, हलकी ॲसिडिटी किंवा झोप नीट न लागणं, पण हेच छोटे छोटे संकेत पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप घेतात. निसर्गोपचारात आपल्याला सजग बनवतो, आपल्याला शरीरातील सूक्ष्म बदलही ओळखायला शिकवतो आणि जेव्हा आपण वेळेवर लक्ष देतो तेव्हा या मोठ्या समस्यांना टाळणं शक्य होतं. म्हणूनच अवेअरनेस हीच पहिली पायरी आहे आरोग्याकडे जाण्याची. आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादी तक्रार झाली तर फक्त ती दाबण्याचा प्रयत्न करू नकात, तर शरीर काय सांगतंय हे समजून घ्या. उद्याच्या आणि शेवटच्या भागात आपण हे सगळं आपल्या जीवनात प्रॅक्टिकली कसं आणायचं आहे आणि सुरुवात कुठून करायची आहे हे जाणून घेऊया.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रुतेहो नमस्कार. श्रुतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर त्यामुळे एकूणच पाण्याच्या गुणवत्तेवर आणि या पाण्यामध्ये जगणाऱ्या जीवांवर त्याचा काय परिणाम होतो?
1: कार्बन डायऑक्साईडचं जर का प्रमाण वातावरणात वाढलं तर तो अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड समुद्राचं पाणी शोषून घेतं, कारण की त्याच्यात वनस्पती प्लवक जे असतात ते तो कार्बन शोषून प्रकाशा संश्लेषण करून त्यातून खाद्य बनवतात आणि त्यावर जगतात. हे कार्बन डायऑक्साईड त्याच्यानंतर प्राणी प्लवक जे हे वनस्पती प्लवक खातात त्यांनासुद्धा हा कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि त्याच्यामुळे एक असा जैविक पंप तयार होतो की वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो समुद्रात शोषला जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा समुद्र तळाशी जातो आणि समुद्र तळाशी तो अनेक वर्षानुवर्ष साठला जातो आणि त्यामुळेच जर का पृथ्वीचं संतुलन किंवा कोणत्याही परिसंस्थेचं संतुलन या कार्बन डायऑक्साईडमुळे नीट राहतं, परंतु अतिरिक्त जर का कार्बन डायऑक्साईड निर्माण झाला जो सध्या होतोय की प्रदूषणामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे, तर तोसुद्धा पाण्यात शोषला जातो आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरणाची सुरुवात होते.
2: आम्लीकरण म्हणजे ॲसिडिफिकेशन.
1: हां, ॲसिडिफिकेशन ज्याला आपण ओशन ॲसिडिफिकेशन म्हणतो, तर ते या अतिरिक्त कार्बन डायऑक्साईडमुळे निर्माण होतं, ज्याच्यामुळे पी एच कमी होऊन पुन्हा पाण्याची चाचणी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आढळतं की ह्याच्यात म्हणजे जैवविविधता कमी झालेली आहे, कारण ॲसिडिक पाण्यामध्ये जास्त जैवविविधता तग धरू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे की एक कार्बोनेट पंपसुद्धा काम करत असतो, म्हणजे आपले पंप कसे एका टोकाहून पाणी ओढून दुसऱ्या टोकाला पोचवतात तसं आपण जैविक पंप बघितला की जो वातावरणातला कार्बन शोषून समुद्र तळाशी कार्बन साठवतो, आणि दुसरा एक कार्बोनेट पंप आहे जो प्रवाळ आणि प्लवक पाण्यातला अजैविक कार्बन वापरून कॅल्शियम कार्बोनेट बनवतात. अजैविक किंवा इनऑर्गेनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो की

0: ज्यामधून ते कठीण कवच आणि त्यांच्या अवतीभोवती सुरक्षा कवच असं बनवतात, किंवा प्रवाळ कॅल्शियम कार्बोनेट वापरून कठीण कवच बनवतात, जेणेकरून
1: कवच म्हणजे जे शंख शिंपले आहेत त्यांना.
0: तर ते कॅल्शियम कार्बोनेट वापरून ते कवच बनवतात. समुद्र तळाशी हा जेव्हा कार्बन साठतो तेव्हा त्याचा लाईमस्टोनमध्ये रूपांतर होतं, जे शाश्वत असतं आणि चिरकाल असतं. जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत ते तिकडेच राहणार. नंतर तिसरा अशी एक प्रक्रिया होते की ज्याला आपण रासायनिक बफरिंग असं सुद्धा म्हणू शकतो, की महासागरातील कार्बन डायऑक्साईड रासायनिक अभिक्रियांद्वारा वातावरणाचे संतुलन राखतो, परंतु जास्त प्रमाणात कार्बन शोषल्यामुळे पुन्हा आम्लता वाढते, की पुन्हा तोच परिणाम होतो की ॲसिडिफिकेशन सुरुवात होते. नंतर जेव्हा सागरी जीव धोक्यात येतात आणि गार पाण्यातला कार्बन डायऑक्साईड, उदाहरणार्थ जे आर्क्टिक किंवा अँटार्क्टिक असे जे दोन ध्रुवीय प्रदेश आहेत, तिकडे तापमान अतिशय कमी असतं आणि तिकडला जो कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतो तो जेव्हा ते गार पाणी उष्ण पाण्यात मिसळतं तेव्हा तिथून तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड मिसळतो आणि पुन्हा तो समुद्रात दोन मुख्य प्रक्रिया सतत सुरू असतात, एक डाऊनवेलिंग असतं आणि एक अपवेलिंग असतं. तर डाऊनवेलिंग जेव्हा घडतं तेव्हा सगळे समुद्रातले न्यूट्रियंट्स आणि कार्बन डायऑक्साईड समुद्र तळाशी जातात, आणि अपवेलिंग जेव्हा होतं तेव्हा हे पुन्हा सगळे न्यूट्रियंट्स समुद्रसपाटीवर येतात.
1: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण ओशियन ॲसिडिफिकेशन म्हणजे समुद्रामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढत गेलं तर त्यामुळे काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळकट्ट्यांवर काय परिणाम होत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालेत ऐकूया श्लील अश्लील विवेक या विषयावर डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत।
1: प्रख्यात इंग्लिश लेखक बर्नार्ड शॉ यानं सुमारे 81 वर्षापूर्वी तेव्हाचं साहित्य पाहून वैतागानं म्हटलं, काय हे, अलीकडे लैंगिकता विरहित कादंबरी श्लील कादंबरी शोधावीच लागते। शॉच्या दृष्टीनं अश्लील गरमागरम ठरणारी पुस्तकं लोकांच्या दृष्टीनं मात्र केव्हाच कोमट होऊन गेली होती। श्लील अश्लीलतेच्या कल्पना काळानुसार बदलत जातात। प्रत्येक समाजाची नीतीमूल्य ढोबळमानानं समान असली तरी त्यांचं आचरण समाजाने कसं करावं यासंबंधीच्या अपेक्षा निराळ्या असतात। मानवी भावभावना सार्वत्रिक असल्या तरी एखाद्या देशात अश्लील समजली जाणारी गोष्ट दुसऱ्या देशात तशी मानली जातेच असं नाही। त्यामुळे आक्षेपार्ह अश्लील वाङ्मय कोणतं आणि त्यावर बंदी घालावी की नाही याविषयी वादंग असतो। आजच्यासारखं सेन्सॉर बोर्ड कार्यरत नव्हतं। तेव्हा समाजातले विचारवंत विद्वान समजले गेलेले लोक यांचं मत बहुधा लक्षात घेत असावेत। त्यांच्या मतानुसार पुस्तकांचा दर्जा वितरण या बाबींचा निर्णय होई। मार्क ट्वेन यांची हकलबरी फिन आणि ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर ही पुस्तकं जगभर गाजलेली, पण न्यूयॉर्कमधल्या सार्वजनिक वाचनालयानं आपल्या बालविभागातून या पुस्तकांना हद्दपार केलं। न्यूयॉर्कमधल्या शालोपयोगी पुस्तकांच्या यादीतून ती दोन्ही पुस्तकं वगळण्यात आली। ही दोन्ही पुस्तकं आणि नथानियल हॉथॉर्न या अमेरिकन लेखकाची द स्कारलेट लेटर कादंबरी, परिकथा लेखक हॅन्स अँडरसनचं वंडर स्टोरीज, आयरिश कादंबरीकार जॉयसेची युलिसिस या सगळ्या पुस्तकांवर रशियात तर काही वर्ष बंदी होती। वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कविता संग्रहावर अश्लीलतेचा आरोप ठेवून केवळ बॉस्टन शहराने बंदी घातली। फिलाडेल्फियातल्या एका ग्रंथालयाने मात्र ते पुस्तक आवर्जून पुन्हा प्रकाशित केलं। मग साहजिकच लोकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या। आपल्याकडे चंद्रकांत काकोडकरांची श्यामा कादंबरी जशी बंदीपात्र ठरली, तशीच

0: गंभा निरंतर यांचा नीना हा अनुवादही बंदीपात्र ठरला. मर्ढेकरांच्या काही कवितांवर आणलेली बंदी कोर्टातर्फे उठवावी लागली. अनेकदा जनमतानुसार एखादे पुस्तक त्यातला काही मजकूर आक्षेपार्ह असतो तरी तो सेन्सॉरच्या कात्रीतून सुटतो आणि कधीकधी अगदी उलटही घडतं. मात्र अशी पुस्तकं चर्चेत राहिल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा लेखकाला आणि प्रकाशकाला मिळतो. आजची नवी गोष्ट उद्या शिळी जुनी वाटते. पुढे सरकणाऱ्या काळाबरोबर लोकांच्या श्लील अश्लील, चांगलं वाईट यांच्या कल्पना कशा बदलत जातात याची ही उत्तम उदाहरणं. बंद दाराआडचं कुतूहल वाटणं ही मानवी प्रवृत्ती. एखादा विचार असो वा अनुभवाविष्कार असो, तो दडपण्याचा जितका प्रयत्न करावा तितका तो आवेशानं वो रुसळतो हे आपल्या परिचयाच आहे. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे, ही वामन पंडितांची उक्ती हेच सांगते ना. हवं स्वातंत्र्य आम्हा स्वातंत्र्य असा आग्रह धरणाऱ्या विचारवंत तत्वज्ञ लेखकांची मुस्कट दाबी जुलमी राजवटीकडून होते, पण मूलगामी स्वतंत्र विचार वा कलाकृती या बंदीची तमा न बाळगता स्वयंभू तेजानं तळपत राहते. आज मात्र ही समजूत हा पूर्वानुभव कितपत खरा ठरेल, खरा ठरतोय का याविषयी मनात शंका येते. चिरंतन अभिजात मूल्य तरी टिकतील की नाही, ती जीवन मूल्यच मानली जातील की नाही अशी कुशंका मनात यावी, इतक्या विलक्षण गतीनं सारा जीवन व्यवहार बदलत जातोय. शेवटी बदलता समाजच काय तो याचा निर्णय घेतो ना.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालिकेत श्लील अश्लील विवेक याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत आपण ऐकत होतात. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूरगौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: थोड्याच वेळात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: या वेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य एका बुधवारी 6 मे रोजी नेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाचे होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण प्रणालीचा काल शुभारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवण्यात आले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं. ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
2: युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे. त्याचं टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला, मेसेज आला, सगळ्या भाषांमध्ये तो आला. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअरनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअरनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे.
1: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीवर पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही ते लवकरच काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 उद्घाटन काल मुंबईत करताना ते बोलत होते.

महाराष्ट्र ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. 14 मे पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDA मैदानावर हे प्रदर्शन खुलं असेल. या प्रदर्शनात एकंदर 500 दालनं उभारण्यात आली आहेत. राज्यातील विविध भागातील पारंपरिक खाद्यपदार्थही इथे उपलब्ध आहेत. मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा हाऊसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबत संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, तसंच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणं तातडीनं निकाली निघण्यासाठी मध्यवर्ती अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले. गोराई भागात दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करण्याकरता कार्यवाही करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करण्यात यावं असंही गोयल यांनी सांगितलं. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्य गृह सचिव मनीषा म्हैसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनगणना 2027 सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली. जनगणना 2027 ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे. स्वगणना प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: अधिमूल्य भरा।
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला। यंदा परीक्षा देणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्याविषयीचा हा वृत्तांत।
2: यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे। मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे। 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाले आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत। विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील। यावर्षी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नीट जेईई या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवण्यात आली होती। आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान।
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीनं या लहानग्या मुलीला आमिष दाखवून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना अतिशय निंदनीय असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कमीत कमी वेळात आरोपीच्या मृत्यूदंडाची मागणी आम्ही उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येईल असं राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं। या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलकांनी नवले पूल काही तास अडवून धरला होता। पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक मोकळी केली। घटनेतील मृत मुलीवर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्त अंत्यसंस्कार करण्यात आले। भंडारा जिल्ह्यातल्या कमकासूर इथं या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे। पुनर्वसन होऊनही या गावात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। अनेक वेळा पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते। प्रशासनानं या आदिवासी गावाकडे लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे। जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। संगमनेर पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला आहे। छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला। या घटनेत जखमी झालेल्या जवान परमानंद कोमरा यांना पुढील उपचारांसाठी कांकेर इथं विमानाद्वारे हलवण्यात आलं आहे। हवामान। कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील। विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी। तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस। महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल। आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक। घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
3: जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा। मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
0: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
3: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
4: सखी विश्व.
5: वाचन म्हणजे समृद्धी.
6: वाचन संस्कृतीची वृद्धी.
5: वाचन दृष्टी देत.
6: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
5: वाचन माणूस बनवत.
6: वाचन मनांना घडवत.
5: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
6: वाचन चळवळ वाढवू.
5: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
6: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
8: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर, FM 103.9 6 मेगाहर्ट्झ आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 7:22 होत आहेत. ऐकूया दिनविशेष. श्रोते हो, आज 3 मे हा दिवस जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन अर्थात वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणून साजरा केला जातो, जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व

0: अधोरेखित करतो. याच दिवशी 1913 साली दादासाहेब फाळके यांचा पहिला भारतीय मूकपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला. तर आजच्या दिवशी 1939 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. आजच्या दिवशी 1802 साली वॉशिंग्टन शहराची स्थापना झाली आणि 1947 साली आजच्याच दिवशी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे INTUCची स्थापना झाली. हे होते आजचे दिनविशेष.
1: अभिजात मराठी.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Aku lima lagi.
0: Abijat Marathi.
1: Aku lima lagi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील वर्षात आपण मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत येणारी क्षेत्रीय कार्यालये मराठी भाषाविषयक कोणतं आणि कसं काम करतात याविषयी जाणून घेतलं. तसंच आंतरराष्ट्रीय मंच, बृहन महाराष्ट्र मंडळ आणि बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषाविषयक काम करणाऱ्या संस्था यांच्याविषयी देखील जाणून घेतलं. आजपासून नवीन पर्व जे सुरू होत आहे त्यामध्ये आपण विश्वकोश, परिभाषाकोश, ज्ञानकोश यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी डॉक्टर जगतानंद भटकर सर विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅम.
2: सर, विश्वकोश म्हणजे काय आणि कोश म्हणजे काय, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे का?
3: हा, कोश हा दोन भागांमध्ये असतो, एक शब्दकोश आणि एक ज्ञानकोश. शब्दकोशाचे खूप सारे प्रकार आहेत, त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी किंवा नानार्थकोश, ज्याला परिभाषा कोश आहे, व्युत्पत्ती कोश आहे किंवा उपयोजन शब्दकोश आहे, हे शब्दकोशाचे प्रकार झाले. याशिवाय ज्ञानकोश हा एक प्रकार आहे, त्यामध्ये ज्ञानकोशामध्ये आपण सगळ्या विषयांचं ज्ञान संकलित संपादित करून वाचकांसाठी अभ्यासकांसाठी उपलब्ध करत असतो. हा कोश तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. ती निर्मिती करत असताना त्यांनी एक परिचय कोश तयार केला आणि त्याचं एक मुखपृष्ठ तयार केलं. त्याच्यावरती मधमाशी ज्या पद्धतीने जंगलांमधून मध गोळा करतात आणि त्याचा एक कंद करतात, त्याला

0: काय म्हणजे ब्रह्मांडातली सगळी माहिती दिली जाते, त्याला आपण विश्वकोश म्हणतो. मराठी विश्वकोश हा एक मुळात पहिल्यांदा ज्ञानकोश आहे. तो विश्वकोश यासाठी की त्यामध्ये विश्वातली सगळी माहिती आलेली आहे म्हणून तो विश्वकोश.
1: अच्छा, म्हणजे मराठी विश्वकोश हा आणखीन वेगळा प्रकार म्हणता येईल का आपल्याला?
0: मराठी विश्वकोश हा आणखी एक वेगळा प्रकार नाही तर कोशामध्ये ज्ञानकोश ही एक महत्वाची गोष्ट. त्या ज्ञानकोशांतर्गत सुद्धा एक विश्वकोश हा एक भाग ज्याच्यामध्ये सगळ्या विश्वातली माहिती मी सांगितल्याप्रमाणे येईल. आणि काही विषय कोश असतात, जसं की आपल्याकडे मराठीमध्ये समा गर्गे यांचा समाज विज्ञान कोश आहे, सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा क्रीडा कोश आहे, याशिवाय देवीदास वाडेकर यांचा मराठी तत्वज्ञान महाकोश आहे. अशा पद्धती जे विषय कोश आहेत त्यांना आपण फक्त कोश म्हणू शकतो, ज्ञानकोश म्हणू शकतो. पण मराठी विश्वकोश किंवा श्रीधर व्यंकटेश केतकरांचा जो महाराष्ट्रीय ज्ञानकोश आहे त्याला आपण विश्वकोश म्हणू शकतो, कारण त्यात सगळ्या विश्वाची सगळी माहिती आलेली आहे.
1: सर, मग हे विश्वकोश असे किती आहेत? कारण तुम्ही सांगतायत ती माहिती तर खूपच आहे, त्यामुळे हे विश्वकोश असे किती आपल्याकडे तयार?
0: आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश त्रिमिती मंडळ हे यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेमधून, म्हणजे मराठी ही जी आपली लोकभाषा आहे ती ज्ञानभाषा व्हावी आणि जगामध्ये ज्या पद्धतीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकासारखा एक मोठा ज्ञानकोश होता तशा पद्धतीचा एक कोश मराठीमध्ये तयार व्हावा या भूमिकेतून आपल्याकडे मराठी विश्वकोशाच्या निर्मितीची कल्पना पुढे आली. त्याचं सारथ्य हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलं आणि त्यांनी 1960 पासून या प्रकल्पाला सुरुवात केली. आज मितीस या मराठी विश्वकोशाचे 20 संहिता खंड प्रकाशित आहेत आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे या 20 खंडांमध्ये जे घटक आलेले आहेत ते घटक अनुक्रमे मांडण्यात आलेले आहेत की लोकांना ते शोधता येतील. आणि याशिवाय मराठी विश्वकोशाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयाअंतर्गत 4 खंडांमध्ये कुमार विश्वकोशाचं प्रकाशन केलेलं आहे. आणि मराठी विश्वकोशाच्या निर्मितीसाठी जे आवश्यक घटक आहेत त्यामध्ये भाषा, परिभाषा, शब्द हे जे असतील याच्यासाठी त्यांनी एक परिभाषा कोश सुद्धा निर्माण केलेला आहे. तर हे विश्वकोशाचे 20 खंड आहेत ते मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर आज उपलब्ध आहेत, जे वाचकांना उपलब्ध आहेत वाचण्यासाठी.
1: मराठी कोश साहित्याची जी सुरुवात आहे आपण म्हटलात त्याप्रमाणे तर्कतीर्थांनी ती केली, तर ही सुरुवातच कधी झाली, कोणत्या परिस्थितीत झाली आणि ती करावी असं का वाटलं?
0: मराठी कोश साहित्याला जी एक मोठी पार्श्वभूमी आहे ती शब्दकोशाच्या दृष्टीने खूप मोठी आहे. मराठीमध्ये विलियम केरी किंवा आपण ज्या पद्धतीने ब्रिटिश काळामध्ये पाहतो तेव्हा त्या काळामध्ये शब्दकोशांची निर्मिती होत होती. इंग्रजांना इथल्या भाषा जाणून घ्यायच्या होत्या आणि इथल्या लोकांशी संपर्क साधायचे होते, त्यामुळे त्यांनी आधी शब्दकोशांची निर्मिती केली. शब्दकोश निर्मितीचा म्हणजे कोश साहित्यामध्ये एक मोठा इतिहास आहे. परंतु जे आपण ज्ञानकोशावरती जी आज चर्चा करतोय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रयत्न आहे कोश निर्मितीमध्ये तो श्रीधर व्यंकटेश केतकरांचा आहे, की ज्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची निर्मिती केली. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये एक वाक्य वापरलं होतं की जगातलं जे सगळं ज्ञान आहे ते सोप्या सहज भाषेमध्ये कथेच्या स्वरूपामध्ये मला लोकांसमोर मांडायचं आहे. म्हणजे जगामध्ये जे ज्ञान उपलब्ध आहे, जी माहिती उपलब्ध आहे ती लोकांना मिळेल आणि त्यातून आपल्या भाषेचा, आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा विकास होईल अशी त्यांची धारणा होती. तिथून मग मराठीमध्ये अनेक पद्धतीचे अनेक विषयांवरचे कोश निर्माण झाले. मी जसं उल्लेख केला त्याच्यामध्ये मग मानवविद्या विषयातले कोश असतील, क्रीडा, व्यायाम, पक्षी कोश. अगदी अलीकडच्या काळात आपण विचार केला तर वसंत आबाजी ढहाके यांनी संज्ञा संकल्पना कोश केला आहे. कला, साहित्य, संस्कृतीमधल्या ज्या जागतिक दर्जाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न या कोशामध्ये केलेला आहे. गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा अनेक पद्धतीने लोक कृषी, संस्कृती, ग्रामीण जीवन याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या ज्या संकल्पना असतात, घटक असतात, यांचं विश्लेषण करणारे कोश करतात. त्यामुळे मराठीमध्ये साहित्य अकादमीच्या तज्ज्ञांनी हे मान्य केलं आहे की मराठीमध्ये जे कोश साहित्य निर्माण झालं आहे तसं इतर कुठल्याही भाषांमध्ये निर्माण झालेलं नाही, त्यामुळे मराठी भाषेला कोश साहित्याची एक मोठी परंपरा आहे.
1: सर, मराठीमध्ये मग महत्त्वाचे ज्ञानकोश जे आहेत तर ते कोणकोणते आहेत?
0: मराठीमध्ये मी तुम्हाला सांगेल की 3 महत्त्वाच्या कोश परंपरा आहेत. एक पहिली जी आहे श्रीधर व्यंकटेश केतकरांची आहे, ती परिचयात्मक आहे. दुसरी महत्त्वाची परंपरा जी आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाच्या निमित्ताने तयार केलेली, ती इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपर आहे. आणि तिसरी जी एक परंपरा आहे ती वसंत आबाजी ढहाके यांनी निर्माण केलेली आहे, ती सिलेक्टिव्ह आहे म्हणजे निवडक या पद्धतीची आहे. म्हणजे काय तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे आपल्या मराठी विश्वकोशामध्ये विश्वव्यापी स्वरूपाने

0: सगळी माहिती एकत्रित करतायत. मानवी जीवनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट ही माणसाला जाणून घ्यायची असते आणि त्याच्याविषयीची माहिती मला कुठे मिळेल तर ती मराठी विश्वकोशात मिळावी या हेतूने एकूण या मराठी विश्वकोशाचं स्वरूप तर्कतीर्थांनी असं विश्वव्यापी ठेवलेलं आहे. वसंत आबाजी डहाके हे काय करतायत की वसंत आबाजी डहाके कला साहित्य संस्कृतीमधले घटक लोकांसमोर मांडतात, तर त्यांचे वाचक हे त्या विषयातले वाचक आहेत.
1: सर, शब्दकोश आणि ज्ञानकोश हे वेगळे आहेत का, याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: शब्दकोश आणि ज्ञानकोश यामध्ये एक मी महत्वाचा फरक असा सांगेल, आंबा असं जर मी म्हटलं तर शब्दकोशात आंबा म्हणजे एक गोड फळ असा एक अर्थ सांगितला जाईल शब्दकोशामध्ये. पण हाच आंबा मी जर ज्ञानकोशामध्ये शोधायला गेलो तर आंबा म्हणजे काय इथपासून त्याची सुरुवात नाही तर त्या आंब्याच्या झाडाच्या स्वरूपापासून. त्या आंब्याचं झाड कुठल्या देशातून पहिल्या त्याची उत्पत्ती झाली, त्याचे त्या आंब्याचे प्रकार काय आहेत, त्या आंब्याच्या चवी काय असतात, त्या झाडाचं स्वरूप काय असतं, पानाचे आकार काय असतात, कुठल्या देशात कुठल्या प्रकारची झाडं लावली जातात. आता भारताचाच विचार केला तर भारतातल्या कुठल्या राज्यात कुठल्या प्रकारची आंबे, म्हणजे दशहरा असेल, हापूस आंबा असेल, असे आपण प्रकार पाहतो. तर ही जी सर्वांगीण माहिती आहे ही ज्ञानकोशामध्ये येते,
1: शब्द
0: इत्थंभूत. आणि शब्दकोशामध्ये मात्र काय येतं, त्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ, त्या शब्दाचं उपयोजन काय असेल, त्या शब्दाची उत्पत्ती काय असेल, त्या शब्दाचं व्याकरण कसं चालवलं जाईल, या पद्धतीची माहिती येते. आणि ह्या दोन्ही गोष्टी वाचकांना सहज शोधनक्षम असतात, म्हणजे वाचकांना ते शोधता येतात. शब्दकोश हा ज्ञानकोशाचा एक अनन्यश्रेयी भाग आहे, म्हणजे शब्दकोशाच्या आधारेच ज्ञानकोश निर्माण होत असतात किंवा एखाद्या ज्ञानकोशातूनही शब्दकोश निर्माण होत असतात. त्यामुळे शब्दकोशामध्ये आणि ज्ञानकोशामध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे की तुम्ही शब्दकोशातून हवी ती माहिती चटकन तुम्हाला मिळते, ज्ञानकोशामध्ये मात्र तुम्हाला ती माहिती विस्ताराने आवश्यक त्या घटकांसह मिळते.
1: ज्ञानकोश म्हणजे पूर्ण ज्ञान त्यातून मिळतं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. आता मराठीमध्ये कोणकोणते ज्ञानकोश उपलब्ध आहेत किंवा आतापर्यंत तयार झालेले आहेत?
0: आम्ही तुम्हाला सांगितलं आहे की मराठीमध्ये जे महत्त्वाचे ज्ञानकोश आहेत विषयानुरूप आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मराठीमधल्या कोश साहित्याचा जो मानबिंदू समजला जातो तो मराठी विश्वकोश समजला जातो. मी मराठी विश्वकोशाचा एक घटक आहे म्हणून हे सांगत नाही, परंतु जे विचारवंत अभ्यासक आहेत ते हे मानतात की मराठीमध्ये महत्त्वाचा जो कुठला कोश असेल तर तो मराठी विश्वकोश आहे, कारण त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि मानवी विद्या या दोन्हीही ज्ञान घटकांमधले किंवा विद्याशाखांमधले सगळे विषय अंतर्भूत आहेत. त्यामध्ये वाचकांना 18,244 नोंदी वाचायला उपलब्ध आहेत, म्हणजे अभियांत्रिकीसारखं एक विषय असेल, भौतिकी हा विषय असेल, या विषयांमध्ये मराठीमध्ये लेखन उपलब्ध नाही, परंतु ते मराठी विश्वकोशात मात्र उपलब्ध आहे. त्यामुळे मराठीतला मराठी विश्वकोश हा एक महत्त्वाचा कोश आज वाचकांना उपलब्ध आहे.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर हे मराठी विश्वकोश आपले तयार करण्यात आले, तर तसे ते का तयार करण्यात आले किंवा त्यामध्ये मग असे विषय असावे असं कसं ठरवण्यात आलं?
0: मराठी विश्वकोश हा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर तयार करण्यात आला असं बोललं जातं, परंतु नंतरच्या काळात हा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा या प्रकल्पाचा एक स्वतंत्र चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जागतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणारा कोश आहे. जगातल्या ज्या महत्त्वाच्या भाषा असतील, युरोपीय भाषा असतील किंवा मॅन्डरिन भाषा असेल, कोरियन जापानीज भाषा असेल, या भाषांमध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकासारखा कोश आपल्यामध्ये असावा म्हणून एक ओढ होती. त्यांनी त्यांच्या भाषांमध्ये आपले स्वदेशाचे संदर्भ राखून तसे कोश निर्माण केले आणि त्या दृष्टीने एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची जगभरामध्ये प्रसिद्धी झाली. असे जर कोश आपण आपल्या भाषांमध्ये तयार केले तर आपल्या भाषांमधून आपल्या वाचकांना एक चांगलं मोठं ज्ञानभांडार उपलब्ध होईल, ही गोष्ट अनेक अभ्यासकांना जाणवत होती. त्या दृष्टीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी हा पुढाकार घेतला. जगामध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारखेच काही डॅडीकोश आहेत. डॅडीकोश म्हणजे काय, कर महत्त्वाचे कोश. तर मराठी विश्वकोशाने हे सगळ्या कोशांचा अभ्यास करून त्यांची मदत घेऊन याची यादी आकाराला आली, मग त्याच्यावरचं लेखन वेगवेगळ्या लेखकांकडून करून घेऊन हा विश्वकोश आपल्यासमोर आता आज उपलब्ध आहे.
1: सर, आपण म्हणालात आता की हे विश्वकोश उपलब्ध आहे, तर कोणत्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहेत?
0: मराठी विश्वकोश डॉट ओ आर जी असं संकेतस्थळाचं नाव आहे. याशिवाय जर आपण गुगलवरती साधं मराठीमधून टाईप केलं मराठी विश्वकोशाने आपल्याला आवश्यक असणारा एखादा घटक, तर मराठी विश्वकोशाची जी काही संकेतस्थळं आहे ते प्रारंभीच आपल्यासमोर उपलब्ध होईल.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश याविषयी आम्हाला छान माहिती दिलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, मराठी विश्वकोशाविषयी आपण जाणून घेतलं, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. दरम्यान आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला या ईमेलवर जरूर कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली।
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकत होतात। आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, FM 103.6 मेगाहर्ट्स आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। सकाळचे 7:40 होत आहेत। वेळ झाली आहे भावगीतांचा कार्यक्रम भावधारा ऐकण्याची। सुरुवातीला ऐकूया दिलीप पंडित यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत।

आपण ऐकत होतात शीतल खांडेकर यांच्या स्वरात वर्षा तळवेलकर यांचं गीत. भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया माधुरी सत्यनारायण यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही.

यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, तर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू. तसंच 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: On the 21st of this month, Operation Sindoor reflects government's unwavering resolve to eliminate terrorism through decisive action, says Defence Minister Rajnath Singh. Another India-bound LPG tanker safely crosses Strait of Hormuz. United States to pull over 5,000 troops out of Germany. IMD forecasts heavy rainfall over some parts of northeastern and peninsular India. Central plains to witness thunderstorms and lightning today. And Madhya Pradesh pole vaulter Kuldeep Kumar breaks national record at Bhubaneswar. And with that, we end the morning news. Have a great day.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान. उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ. आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात फलता मतदारसंघात सर्व प्रभागात मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून येत्या 21 रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. सहाय्यक मतदान केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवर नव्याने मतदान घेतलं जाईल. मतांची मोजणी 24 रोजी होईल असं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 29 रोजी झालेल्या मतदानादरम्यान गंभीर स्वरूपाचे निवडणूक गुन्हे घडल्याचं आणि लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आणल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणं, मतदारांना धमकावणं, अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची बटणं हेतुपुरस्सर काळ्या टेपने झाकण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना योग्य रीतीनं मतदान करणं अशक्य झालं होतं. तसंच अनधिकृत व्यक्ती मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करत असल्याचे आणि इतरांच्या वतीने मतदान करत असल्याचेही आढळून आले होते. अशा घटनांमुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. काल झालेल्या फेरमतदानात एकंदर 90% मतदानाची नोंद झाली. यामध्ये मग्राहाट पश्चिम मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये फेरमतदान शांततेत पार पडलं. या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गेल्या महिन्याच्या 29 मतदान झालं होतं. सर्व केंद्रांवरील मतमोजणी उद्या पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी 165 अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी 77 पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठीचं मतदान 9 रोजी पार पडलं होतं. तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांसाठी 23 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा काल प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार

सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ आर बालसुब्रमण्यम आणि डॉ जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल जाण धोरण निर्मितीला मोठ्या प्रमाणात बळ देईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मंत्रिमंडळ सचिवालयानं राजपत्र अधिसूचनेद्वारे डॉ बालसुब्रमण्यम आणि डॉ अनिया यांच्या नियुक्ती बाबत माहिती दिली. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोशी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे. जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मालीमध्ये सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 200 अधिक हल्लेखोरांना ठार केलं असा दावा मालीच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने केला आहे. सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या निवेदनाचं संदर्भ देत हा अहवाल त्यांनी प्रसारित केला आहे. हे हवाई हल्ले सशस्त्र अतिरेक्यांच्या एका मोठ्या ताफ्यावर करण्यात आले. सशस्त्र दहशतवादी गटांनी 25 एप्रिल रोजी मालीतील अनेक शहरांमध्ये हल्ले केले. तसंच त्यांनी राजधानी बामाकोजवळ असलेल्या काटी शहरात संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा यांच्या निवासस्थानावरही हल्ले केले. या हल्ल्यात संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. 28 एप्रिल रोजी भारताने या आफ्रिकन राष्ट्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि जनरल सादिओ कामारा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मालीमध्ये वास्तव्यात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन मालीतील भारतीय दूतावासाने केलं आहे. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं निर्धार केला असून ऑपरेशन सिंदूर हे याच निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल केलं. या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दर्शवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे लष्कराच्या इतिहासात याची नोंद सुवर्ण अध्याय म्हणून केली जाईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शौर्य या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंग बोलत होते. सशस्त्र दलं युद्धभूमी असो अथवा नैसर्गिक आपत्तीत लोकांचा बचाव करण्यासाठी दोनही ठिकाणी सर्वोत्तम काम करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिका आणि युरोपीय संघटनेदरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका जर्मनीमधील आपल्या सैन्याची संख्या कमी करेल असा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. युरोपीय सुरक्षेप्रती अमेरिकेची बांधिलकी कमी करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जर्मन चॅन्सलर फेडरिक मर्ज यांच्याशी ट्रम्प यांचा असलेला वाद समोर आला आहे. जर्मनीमधील अमेरिकन सैन्याची तैनाती सध्या 36,000 अधिक सक्रिय सैनिक आहेत. इटलीमध्ये सुमारे 12,000 आणि युनायटेड किंगडममध्ये 10,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आपल्या किफायतशीर दरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन विमान कंपनी स्पिरिट एअरलाइन्सने 34 वर्षांनंतर आपला व्यवसाय बंद केल्याची घोषणा केली आहे. एकेकाळी दररोज शेकडो उड्डाणांची सेवा देणाऱ्या आणि एकंदर 17,000 लोकांना रोजगार देणाऱ्या या अत्यंत कमी खर्चाच्या विमान कंपनीनं कामकाज प्रक्रिया तात्काळ परंतु टप्प्याटप्प्याने बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. इराणसोबतचं युद्ध आणि त्याचा परिणाम तसंच विमान इंधनाच्या किमतीमध्ये टिकून राहणं अशक्य असल्याचं विमान कंपनीने संकेतस्थळावर म्हटलं आहे. जमायका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमायकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमायकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमायकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 895 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा काल रेल्वे मंत्रालयानं केली.
मेट्रो रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. कोलकाता मेट्रो रेल्वे

0: गुजरातच्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरला बळकटी देण्यासाठी 671 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 291 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 7 नवीन ट्रॅक्शन सबस्टेशन उभारण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान, उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537°, 6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 8:41 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला सुमित्रा सामंत यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं भावगीत.

कुणाल इंगळे यांच्या स्वरातील या भावगीताबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेले आहेत. वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीतांची. ऐकूया भालू या चित्रपटातलं गीत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात, गीत पी सावळाराब यांचं आणि संगीतकार विश्वनाथ मोरे.

यानंतर ऐकूया नशीबवान या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

तू तिथे मी या चित्रपटातलं रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं, विजय कुवळेकर यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

श्रोतेहो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. उत्तरायण या चित्रपटातलं गीत ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात. गीत कौस्तुभ सावरकर यांचं तर संगीत अमर्त्य राहुल यांचं.

उंबरठा या चित्रपटातलं सुरेश भट यांचं गीत, स्वर लता मंगेशकर यांचं संगीत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया. नीळकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत, संगीत अजय अतुल.

9:50 होत आहेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. सुरुवातीला ऐकूया संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकातलं नाट्यपद, विद्याधर गोखले यांचं नाट्यपद, सुनील दातार यांच्या स्वरात.

यानंतर ऐकूया शरद गोखले यांच्या स्वरात संगीत मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद, संगीत गोविंदराव टेंबे यांचं.

श्रोते हो, आताच आपण संगीत मानापमान या नाटकातलं नाट्यपद ऐकलं, भाळी चंद्र असे धरिला. यापूर्वीचं नाट्यपद मानिनी सोड तुझा अभिमान, हे संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं असून संगीत स्वरसम्राज्ञी असं सांगण्यात आल्याबद्दल क्षमा करा. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोतेहो, गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकत होतात मितवा या चित्रपटाचं शीर्षक गीत. शंकर एहसान, शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरात. गीत मंदार चोळकर यांचं आणि संगीत शंकर एहसान लॉय यांचं होतं. यानंतर ऐकूया जोगवा या चित्रपटातलं हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

या हे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। नटरंग या चित्रपटातलं अजय गोगावले आणि सहकारी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं।

संसार या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

गीतवार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया. देवा शपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही या चित्रपटातलं प्रशांत आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार प्रवीण कुंवर.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विनायक प्रभू यांच्या गायनात राग ललत. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत रयन का सपना, द्रुत बंदिशीचे बोल आहेत भवंदा यारांदा जोबाना. तबला साथ राजेंद्र अंतरकर, हार्मोनियम साथ अतुल फडके. ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक प्रभू यांच्या गायनात राग ललत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विनायक प्रभू यांच्या गायनात राग ललत. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध होती, द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध होती. तबला साथ राजेंद्र अंतरकर, हार्मोनियमची साथ अतुल फडके. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ठीक 11 वाजता हिंदीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 11:05 होत आहेत. वेळ झालेली आहे श्रोत्यांच्या पसंतीची गीतपत्रांवर आधारित कार्यक्रमाची, अर्थात आपली आवड.

नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर आहे मी पल्लवी मुजुमदार. मंडळी, आज सगळं काही कॉम्प्युटराइज झालेलं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या माध्यमातनं संवादाचं महत्त्व अधोरेखित होतं आहे. पण संवादाचं महत्त्व अधोरेखित होताना माध्यम कोणतंही असलं तरी संवाद मोलाचं आहे, पण जुनं ते सोनं या तत्वानुसार पत्रांची गोडी ही अविटच आहे, नाही का? त्यामुळे जेव्हा रेडिओ, आकाशवाणी या माध्यमामधनं श्रोत्यांचा संवाद होतो रेडिओशी, आकाशवाणीशी, तो आवर्जून होतो तो पत्रांच्या माध्यमातनं. आणि म्हणूनच हे पत्रांचं महत्त्व, लिखित स्वरूपामधल्या संवादाचं महत्त्व, हस्तलिखिताचं महत्त्व हे जाणून घेत आकाशवाणीचा सुद्धा आजही लोकप्रिय कार्यक्रम आहे तो म्हणजे आपली आवड. तुमच्या आवडीची गाणी, चित्रपटांमधली गाणी, तुमच्या आवडीचे चित्रपट, हे सगळं काही तुम्ही त्यातनं मनापासून लिहित असता. काय आवडलं, काय हवं आहे, हे सगळंसुद्धा त्या पत्रांमधनं व्यक्त होतं. आणि म्हणूनच आपली आवड हा कार्यक्रम तुमच्या आणि आमच्या खास जिव्हाळ्याच्या. ऐकूया सुरुवातीचंच गाणं आभा यांच्या मागणीनुसार.

0: महानंदा या चित्रपटातलं हे गीत होतं. उषा मंगेशकर, आशा भोसले तसंच राणी वर्मा, रंजना पेठे यांच्या स्वरामध्ये शांताबाई शेळके यांची रचना होती. संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात आपली आवड, श्रोत्यांच्या गीतपत्रांवर आधारित आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचा खास कार्यक्रम.
1: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्या

0: दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: आपण ऐकत आहात आपली आवड पत्रांचा कार्यक्रम. ऐकूया पुढचं गीत. चित्रपट आहे

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

आपण ऐकत होता तर गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये मधुसूदन कालेलकर यांची रचना असलेलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. या गीताची पसंती कळवली होती महादेव गाठ अमलेश्वरीतून डोमन सुमन मिथिलेश तारणी सूरज ज्योती आणि रेयांश ठाकूर यांनी. याआधी आपण ऐकलं होतं ते म्हणजे महानंदा चित्रपटातलं गीत, त्याची पसंती कळवलेली होती सुनीताबाई सानिका गजानन घायाळ दत्ता घायाळ यांनी बोराळा धरण मालेगाव इथून. यानंतरचं गीत अपराध या चित्रपटातलं महेंद्र कपूर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये मधुसूदन कालेलकर यांची ही रचना एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं आणि याची पसंती कळवलेली आहे ती म्हणजे संघमित्रा श्रोता संघ जयराम सिंगणकर दिशांत कुमार सिंगणकर वंदना धुळे अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांनी. ऐकूया.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.

0: हमाल दे धमाल या चित्रपटातलं हे गीत होतं. आशा भोसले यांच्या स्वरामध्ये विवेक आपटे यांचे शब्द आणि रवींद्र साठे यांचा स्वर होता. यानंतरचं गीत ऐकूया, पण तत्पूर्वी एका कार्यक्रमाविषयी माहिती.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलंच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

भालू या चित्रपटातलं हे गीत होतं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. पी सावळाराम यांचे शब्द आणि संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. संघमित्रा श्रोता संघ पोफळी यवतमाळ इथून जयराम, दिशांतकुमार, वंदना, अर्पिता आणि समस्त निंगणकर परिवार यांचीही फरमाईश होती.

आणि या गीताबरोबरच गीत बहार या कार्यक्रमाअंतर्गत आपली आवड श्रोत्यांच्या पसंतीच्या पत्रांची गाणी आत्ता आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आता वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया सुधा तेरडकर यांच्या स्वरामध्ये सुधाकर देशपांडे यांची ही रचना, संगीतबद्ध केलेली आहे देशपांडे यांनी.

श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

महेंद्र कपूर यांच्या स्वरामध्ये उमाकांत काणेकर यांची रचना होती, संगीतबद्ध केली होती बाळ परते यांनी. यानंतरचं गीत रामदास कामत यांच्या स्वरामध्ये अनंत कालेलकर यांची ही रचना आहे, संगीतबद्ध केलेली आहे अशोक पत्की यांनी.

0: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांची. श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं, नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
2: आपण ऐकत आहात भावधारा. भावधारा अंतर्गत आकाशवाणी गायक वृंदानं गायलेलं विनायक मोहरीर यांचं गीत संगीतबद्ध केलेलं आहे कानू घोष यांनी.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माध्यान्हीचे 12 वाजतायत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. सख्यानो, आपण जेव्हा समाजात राहतो, समाजाचा एक भाग असतो, तेव्हा त्या समाजाप्रती काही देणंही लागत असतो. आणि हा विचार ठेवून काम करणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात की ज्यांच्यामुळं खरं तर हा आपला समाज निकोप आणि एकसंध राहत असतो. कारण हे सर्व कार्य करताना एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणेच कार्य जर आपण प्रत्येकानं केलं तर कोणत्याही सामाजिक कार्याला हातभार हा लागतच असतो. आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना अनेक विविध संस्थांमार्फत, संघटनांमार्फत तसंच शासनामार्फतही गौरवलं देखील जात असतं. तर यामध्येच महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा सामाजिक समता, स्त्री शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना दिला जातो. आणि 2023-24 आणि 24-25 या वर्षांसाठीचा हा पुरस्कार मिळालेला आहे कोल्हापूरच्या संगीता राणे यांना. दिव्यांग आणि गतिमंद यांच्या पुनर्वसनासाठी आणि महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यात सर्व त्यांच्या कार्याबद्दल आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. नमस्कार ताई, तुमचं कार्यक्रमात स्वागत पहिल्यांदा.
1: नमस्कार.
0: हा जो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार तुम्हाला मिळाला, हा पुरस्कार जाहीर झाला जेव्हा तुम्हाला कळलं, त्यावेळी तुमची भावना काय होती?
1: पुरस्कार म्हटलं की अगदी लहानपणापासून आपल्याला बक्षीस मिळणार म्हटलं की आनंद होतोच, पण हा पुरस्कार जास्त महत्वाचा आणि अतिशय अभिमानाचा वाटला. कारण ज्या महिलेने ज्ञानाबद्दल आपल्या नारी शक्तीला खरं तर मोटिवेट पण केलं आणि त्यांनी सुरुवात केली, अशा या महिलेच्या नावानं आपल्याला हा पुरस्कार मिळतो त्याचा सार्थ अभिमान होता मला. आणि खरंच म्हणजे उच्च पातळीवर आपण गेलोय अशी कल्पना मनातून येत होतीच, पण ती शासनाने पण आपल्याला दाखवून दिली, त्याबद्दल मी शासनाची पण आभारी आहे.
0: नक्कीच नक्कीच. हा पुरस्कार जेव्हा मिळाला, मुंबईमध्ये हा समारोह झाला आणि तुमच्या ह्या कार्याचा गौरव केला गेला इतकी वर्ष, म्हणजे ह्या एकूणच 35 वर्षांच्या कार्याचा हा गौरव म्हणावा लागेल.
1: साधारण माझा मुलगाच दिव्यांग असल्यामुळं त्याच्यामुळं मी तयार झाले. खरं तर म्हणजे आपण म्हणतो ना, आपली आयडी आपण तयार करायची तर आपल्याला स्वतःला हे करावं लागतं, प्रूफ करावं लागतं, पण माझ्या ह्या मुलामुळं मला हे कार्य करायची प्रेरणा मिळाली आणि त्यानुसार मी हे 35 वर्ष हे कार्य मी करत आहे.
0: बरोबर.
1: सतत कसं होतं, नॉर्मल मुलं आपल्या आईच्या नंतर आपला पण शिकत राहतात, म्हणजे त्यांना थोडंफार आईचं गायडन्स असतोच, शिक्षकांचं असतोच आणि ती शिकत राहतात. पण अशा मुलांसाठी कंपल्सरी त्यांच्या आईचे, शिक्षकांचे आणि समाजाचे तिघांचेही खूप आपल्याला म्हणजे मदतीची गरज असते. अशा ह्याच्यात जर समाज ह्या मुलांना मदत करत नसेल तर त्या आईला 101% म्हणण्यापेक्षा 200% त्या आईला राबावं लागतं. आणि ते करताना ह्या मुलांच्या पेशन्स आणि त्याच्यासोबत आपल्या पेशन्स हे दोन गोष्टी, म्हणजे तारेवरची कसरत आपण म्हणतो ना, जेव्हा ही म्हण आहे की तारेवरची कसरत, तारेवरची कसरत नॉर्मल मुलांच्या आईला पण करावीच लागते, पण ह्या मुलांच्या बाबतीत मात्र ती तार पण दिसत नाही आणि कसरत मात्र करावी लागते, असं होतं.
0: बरोबर. तुम्ही जी सुरुवात केलीत, म्हणजे तुमच्या मुलाला वाढवताना तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या, ज्या काही समस्या आल्या, त्यानुसार तुम्ही स्वतः देखील एक शिकत गेलात काय उपाययोजना कराव्यात, काय करावं, असं करावं, आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं. पण हाच उपयोग इतरांना होऊ देत, त्या मुलांच्या पालकांना असेल, यासाठी हे तुम्ही कार्यानंतर करत गेलात. तर हे कोणत्या प्रकारचं कार्य होतं, त्याबद्दल काय सांग?
1: बरेचदा असं होतं की काही पालकांना हे मूल दिव्यांग म्हणजे काय आहे, फिजिकली हँडिकॅप कळतं, नंतर अंध मुलांचं पण कळतं,
0: बरोबर,
1: नंतर मुखबधिरांचं पण कळतं. पण ह्या मुलाच्या बाबतीत असं होतं की हे बाळ काय आहे, म्हणजे याचा काय, याला आपण एवढं सगळं शिकवत असतो पण याचं ग्रॅस्पिंग पॉवर कमी आहे, किंवा की हे बाळ काय आहे.
0: बरं.
1: आणि ते समजण्यासाठी प्रथम आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं की नाही आपलं बाळ काहीतरी स्पेशल आहे. आणि ते एक्सेप्ट करताना खरं तर खूप त्रास होतो, आणि समाजाकडून, घरातल्यांच्याकडून आपल्याला त्याच्या बाबतीत खूप आपल्याला सोसावं लागत असतं. आणि असं असताना लक्षात येतं की नाही, आपलं बाळ असं आहे तर आपल्याला एवढा त्रास होतोय, मग इतर मुलांसाठी पण आपण थोडस एकाचं करायचंच आहे, तर आणि 10 जणांचं आपण केलं तर त्यातून आपल्याला आणि त्या 10 जणांना पण फायदा होऊ शकतो. आणि कधीही एकटं लढण्यापेक्षा आपल्या सोबत आणि 4 जण घेतली, जोडली झाली, तर त्या सगळ्यांच्या सोबत लवकर काम होतं. हे मी अनुभवलं आणि मग ठरवलं की नाही, आपल्या बरोबर आपल्याला जेवढ्या यातना होतात, आपल्याला जेवढा त्रास होतो, तेवढा त्रास इतर पालकांना पण होत असणार आहे, आणि तो होऊ नये म्हणून प्रयत्न करूया. आणि अशा बाबतीत मी सुरुवात केली, आणि मग असं ठरवलं की नाही, एका बरोबर 10 जणांचं करायचंच.
0: हा जो तुमचा विचार होता हा खूप कौतुकास्पद आहे. आता तुमचं जे कार्य म्हणत होतात की तुम्ही ठरवलं आणि त्यानुसार मग करत गेलात, मग या मुलांना घडवायचं, पालकांच्या समोरच्या समस्या असतील, मग त्याच्यासाठी तुम्ही काय पद्धतीनं काम केलं?
1: कसं होतं, आधी पालकांना ह्या मुलांचा, आपला मुलगा स्पेशल आहे किंवा आपली मुलगी स्पेशल आहे हे पटवून द्यावं लागतं, आणि ते पटवून देताना खूप त्रास होतो. कारण कसं होतं की समोरच्याला अरे तुझा मुलगा असा आहे हे सांगणं, त्या मुलाच्या बाबांचा किंवा मुलाच्या आईचा आपण द्वेष पत्करणं हे असतं, आणि तसं सांगायची आपल्यात पहिला तयारी केली पाहिजे. आणि तसं सांगण्यासाठी मी प्रथम काय केलं, मग त्यासाठी मी बचत गट सुरू केला त्या मुलांच्या पालकांचा.
0: बर.
1: त्याच्यानंतर असं केलं की त्या मुलांच्या पालकांची पालक संघटना केली.
0: बर.
1: की ज्या संघटनेमार्फत आपण त्यांना शासकीय योजना, त्यानंतर त्या योजनेच्या तुम्ही कशा पुढे घेऊन जाऊ शकता, कारण योजना भरपूर असतात, पण त्या पुढे द्यायला किंवा पुढे न्यायला कोणीतरी एक असा गायडन्स आपल्याला द्यायला कोणीतरी असावा लागतो.
0: बरोबर.
1: तर ते आपण का होऊ शकत नाही, मग त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करून मी ह्या पालकांना एकत्र आणलं, आणि त्या पालकांना जे शासकीय योजना आहेत किंवा आता बँकेत आपल्याला ह्या मुलाचं खातं उघडायचंय, तर एक जण गेला तर ते सगळं त्यांना काय होतं, ते एक मुल एकदम रडत असतं किंवा ते त्रास देत असतं, त्याचा अंगठा घेता येत नाही, त्याचं हे करत, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून मी काय केलं, बँक मॅनेजरांशी

0: खोलून एकदम 200 मुलांचं बँकेत खातं एकत्र उघडलं. म्हणजे एकत्र त्यांना मॅनेजरना बोलवून पालकांना एकत्र आणून त्यांचे फॉर्म भरणं वगैरे. खरंच आहे की आपण म्हणतो की आपल्याला त्रास देणारे अधिकारी असतात असं नाहीये. आपण जर त्यांचे सहकार्य करणारे पण अधिकारी असतात आणि ते खरंच त्यावेळेसच्या बँक मॅनेजरने आमच्या मुलांची खाती उघडून दिली. म्हणजे असं एकत्र असलं ना की त्याला ताकद भरपूर येते.
1: नक्कीच नक्कीच. एकीचं बळ हे जे आहे ते तुम्ही दाखवून दिलं तुमच्या या कार्यातून. आणखी तुमच्या समोर समस्या काय होत्या? म्हणजे तुम्ही आता म्हणलात की पहिल्यांदा पालकांना हे पटवून देणंच खरं तर पहिली एक अवघड स्टेप असते म्हणूया आपण, आणि त्यानंतर मग त्या मुलांना उभं करणं घडवणं आहे त्या स्थितीत त्यांची पुढे प्रगती होईल किंवा त्यांच्यातला जो काही चांगला गुण आहे तर ते ओळखून त्यामध्ये त्याला पुढे ते मूल जावं यासाठी प्रयत्न करणं, यासाठी विशेष असं काय तुम्ही वेगळ्या स्तरावर काम केलं?
0: हा, मी आधी माझ्या मुलावर प्रयोग केले. सगळे करताना मी विचार केला की ह्या मुलांना भूक कळत नाही. म्हणजे भूक लागली की ते खूप चिडचिड होतात किंवा ते समजत नाही की आपल्याला भूक लागली आहे आणि किती खायचं हे पण कळत नाही. कारण एकदा जेवण झाल्यानंतर परत जर तुम्ही त्यांना जेवणार का वगैरे विचारलं तर परत जेवतात. म्हणजे त्यांना ते समजत नसतं आणि मग त्याचं त्या शरीरावर वेगळे परिणाम होतात. पण मग मी ठरवलं की आपण हा एक प्रयोग करून बघायचा की त्याला तेवढंच मोजून जेवण द्यायचं, त्यानंतर त्याचा व्यायाम करून घ्यायचा. हे सगळं मी करत गेले. करताना लक्षात आलं की ह्या सगळ्या सिक्वेन्सनं जर आपण आपल्या बाळाला वाढवलं तर त्याच्यात थोडी थोडी का होईना प्रगती होती. म्हणजे एका दगडावर तुम्ही एकदा दगड मारलात तर तो फुटणार नाही, पण त्याच्यावर 100 वेळा जर घाव घातले तर तो फुटेल. तसंच आहे, फक्त काही दगडांना 10 वेळा घाव घातल्यावर फुटतो, काही 100 वेळा. तसं आपल्या ह्या मुलांच्या बाबतीत असं आहे की 100 वेळा घाव घालावा लागतो आणि 100 वेळा घाव घालताना तेवढे पेशन्स त्या पालकांच्यात असले पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ते पालकांच्यातले पेशन्स जे आहेत ते बघूनच त्या मुलांच्यात होणारी सुधारणा आपल्याला दिसून येते. मग ती सुधारणा होती आहे ही जाणीव मी पालकांना माझ्या मुलामुळे करून देत होते.
1: नक्कीच.
0: की जर हा करतोय तर तुमचाही मुलगा करू शकतो. आणि ते करताना थोडा त्रास होणारच आहे, कारण आपण आई आहोत, आईला त्रास होणारच आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. त्या मुलांच्यावर प्रयोग करणे हे सगळं आईनंच करावं लागतं. महाराष्ट्रातल्या पहिलं दिव्यांगांचं शिबिर मी घेत होते. म्हणजे त्याच्यात कसं केलं की मुलांना दाढी करायला शिकवायचं, त्याच्यानंतर मुलींना वेणी घालायला, भाजी निवडायला, मुलांना बटणं आपली आपली लावायला. मग ती बटणं लावायला येत नसायची, मग ती ओळीनं कशी लावायची. असं त्या शिबिरातले जे वेगळेच होते. म्हणजे आत्ताच्या नॉर्मल मुलांच्या शिबिरात कसं तुम्ही ड्रॉइंग वगैरे असं आम्ही नव्हतो घेत.
1: बरोबर.
0: मी तिथे कुंभार बोलवायचे, ते कुंभार सगळं मळून त्यांना पणती बनवायची किंवा असं काय काय जे असतं ना की जे ह्या मुलांना ओके एवढं जरी आलं तरी खूप झालं. स्वतःच प्राथमिक जे स्वतःच आहे शूला जाणं किंवा शूला आली आहे हे कळणं, हा हे सुद्धा खूप आहे. मग हे समजण्यासाठी अशा पद्धतीची मी शिबिरं घेत होते. आणि त्या शिबिरात एक मुलगा येत होता रुकडीचा, तर तो मुलगा तंबाखू खात होता.
1: बापरे.
0: आणि त्याला इतकी सवय होती, तो वॉचमन कडनं मागून घ्यायचा किंवा मग बाबांच्या खिशातून पैसे घेऊन ते आणायचा. तो शिबिरात आल्यानंतर त्याला ते अस्तव्यस्त होत होता. म्हणजे असं पाहिजे ती गोष्ट पाहिजे. हा, मग त्यांच्या बाबांनी मला सांगितलं होतं की त्याला तंबाखूची सवय आहे मॅडम. म्हटलं एक दिवस आपण असं करूया. खरंच मी तंबाखू आणली होती, त्याच्यासोबत बडीशेप पण आणली होती आणि खायची ना तुला, म्हटलं चला आपण दोघं मिळून खाऊया. तर त्याला ते कसं करायचं रे बाळ म्हणून मी ते सगळं अगदी त्याच्याप्रमाणे करत गेले. आणि जेव्हा मी ते खायच्या ह्याच्यात अशी त्या पुढे गेल्यानंतर त्याला लक्षात आलं की नाही बाई तू खाऊ नको, बाई तू खाऊ नको. म्हणजे त्याला ते का जाणवलं की हे वाईट आहे आणि बाईंनी खायचं नाही.
1: बरोबर.
0: काय माहिती नाही, तो असा म्हटला नाही नाही म्हटलं तू खातोयस ना मग मी पण खाणार, आपण दोघं मिळून खाऊया. मग त्याला ते काय सुचेना, मग त्यानं ते पण टाकून दिलं. आणि मग मी म्हटलं आपण आता हे पण खाऊन बघूया, हे कसं खाल्ल्यानंतर होतंय आता हे खाऊन बघूया. मग त्याला बडीशेप दिली आणि ती बडीशेप म्हटलं तुला भूक लागली ना, तंबाखू खायची असेल त्यावेळेस हे खायचं म्हटलं कसं लागतंय बघ. मग हे तो खायला लागला आणि तुम्हाला सांगते 2 दिवसात त्याची तंबाखूची सवय सुटली. अजूनही त्याचा फोन येतो, बाई तुम्हाला नवीन वर्ष, बाई तुम्हाला पुढचं एवढं काही म्हणतात.

0: येत नाही.
1: नाही
0: पण एवढं गोड वाटतं ना
1: खरंच
0: की खरंच माझं नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जात.
1: नक्कीच नक्की.
0: म्हणजे हा अनुभव एक होता. माझ्या मुलावर केलेला एक प्रयोग होता, तो तर अतिशय म्हणजे असा भीतीदायक होता. म्हणजे सगळेजण रागवायचे मारायचे, म्हणजे असं त्याला एक्सेप्ट करण्याचं त्यांचं कमी होतं.
1: बरोबर,
0: एकत्र कुटुंबात होणारच तसं. आणि त्याला ना टीव्ही समोर बसवायचे मी आणि माझी कामं उरकायची. आणि एक दिवस त्यानं ते आत्महत्या करतात हे त्यानं टीव्ही मध्ये बघितलं. आणि ते बघितल्यानंतर ह्यालाही काय वाटलं काय मला कळालं नाही. आणि मी स्वयंपाक करत असताना त्यानं ते घेतलं, गेला, सुरुवात केलं होतं. आणि ते दाराला कडी लावली, त्या मुलांना लावली म्हणून ह्यानं पण लावली.
1: बरं,
0: मी खिडकीतून हे बघितलं, मला एक मिनिट सुचेना की आपण काय करायचं. आणि याची हाईट वगैरे आहे त्यामुळे तशी भीती जास्त वाटत नव्हती, पण वाटत होतं की अरे काय करायचं. पण त्याच वेळेस मग माझ्या लक्षात आलं, मग मी त्याला हाक मारली, भैया काय करतोस, मला नकोय, सगळे मला रागवतात, सगळे माझे काय तर करतात, मला नकोय, मी नाही जाणार आहे आता, मी कुठं तर जाणार आहे. मग मी म्हटलं, हो, मला पण म्हटलं तुझी आजी रागवती, बाबा रागवतात, सगळे रागवतात, आपण काय करूया, तू आणि मी दोघं पण तसंच करूया, दरवाजा उघड की म्हणलं दादा, आपण दोघं जण करूया. मग हो आई, तुला पण रागवतात बाबा, आजी पण रागवती, चल चल आपण दोघं मिळून करूया. म्हणजे हे जे आहे, हा, मग त्यानं दार उघडलं. दार उघडल्यानंतर पण असं आहे की ह्या मुलाला आत्ता त्याच्या डोक्यातून हे काढलंय, पण केव्हा तरी मी नसताना हे केलं तर काय होईल. म्हणून मग त्याला ती दोरी जी होती ती माझ्या इथे घशाजवळ खूप जोरात मी स्वतःच दाबली, कारण आता त्याला कळायला पाहिजे ना की काय होतंय. आणि ती दाबताना माझ्या लक्षात आलं की आपल्या डोळ्यातून पण पाणी येते. आणि मग त्याला ते लक्षात आलं की आई रडतीये, तू काय रडती, तू काय रडती, म्हटलं हे असं करायचं तू म्हटलंस ना, मग मला इथं लागलं बघ, आणि ते आता होणार म्हटलं असं. नाही आई, मी असं कधी करणार नाही, मी परत कधी असं करणार नाही. म्हणजे मी रडते हे बघून त्याला ते वाटलं. मग खरं तर मला लक्षात आलं की ह्या मुलांना समजावून सांगता येतं, पण त्याचे सांगण्याची पद्धती फार वेगळ्या, फार पद्धती वेगळ्या.
1: आणि आपल्याकडे तेवढा पेशन्स
0: पाहिजे.
1: नक्कीच
0: खरं.
1: आणि खरं तर मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपलं मूल हे असं विशेष असतं त्यावेळेला खरं तर आई पालकच जास्त, कारण आईच जवळची असते आपण म्हणतो,
0: ते आहेच.
1: तर तिच्याकडे आपसूक असं चातुर्य पण येत असावं नक्कीच, कारण त्यातून आपण शिकत जातो नाही का की ह्याला आता रोखायचंय कसं, याला आता घडवायचंय कसं, काय करायचंय कसं.
0: म्हणजे स्पेशल म्हटलं की स्पेशल मदर पण होऊन जातो आपण.
1: नक्कीच,
0: म्हणजे परमेश्वर सुद्धा असं स्पेशल मदर कोण आहे बघूनच त्यांच्या जवळ हे बाळ पाठवत असेल, मे बी असं असं.
1: आपण म्हणतोच ना की एखाद्याच्या आयुष्यात कष्ट, एखाद्याच्या आयुष्यात समस्या ह्या वारंवार येतात का, कारण त्या माणसाकडे तेवढं ते पेलवायची ताकद असते, म्हणून हे सगळं येत असतं. मला आणखी पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या मुलावरून शिकत गेलात आणि तसं इतरांना मार्गदर्शन करत गेलात, मग यासाठी दिव्यांग मुलांच्या शाळा असतील, म्हणजे त्या त्या मार्फत तुम्ही हे सगळं कार्य केलं, तर त्याबद्दल काय सांगाल.
0: मी बघते ना की संस्था मोठ्या होतात पण मूल मोठं होत नाही. ह्याचं कारण असं की त्या मुलाला संस्थेमध्ये जेव्हा जेव्हा आपण एखाद्या कार्यशाळेमध्ये घालतो तर त्या कार्यशाळेमध्ये जी वस्तू बनवायला शिकवायची असती ती पूर्ण बनवायला त्या मुलाला येत नाही.
1: बरं,
0: म्हणजे तो स्वतः स्वावलंबी होऊ शकत नाही असं मला वाटतं. मला स्वावलंबी व्हावं असं वाटतं. ते बाळ स्वतःच स्वतः, म्हणजे समजा आता घरटी बनवणे आहे, चिमणीचं घरटं बनवणे आहे, तर ते चिमणीचं घरटं त्याला स्वतःला बनवता आलं पाहिजे एकट्याला.
1: बरं,
0: की ज्या योगे त्याला चुकेल, एकदा दोनदा शंभर वेळा चुकेल, पण त्याला ते आलं पाहिजे. आणि ते येण्यासाठी त्या संस्थांनी किंवा त्या शाळेनं तो प्रयत्न केला पाहिजे. हा, आम्ही पण पालकांनी करायलाच पाहिजे, पण 50% त्यांचंही योगदान असलं पाहिजे, तेव्हा आमचं पण 50% योगदान. कारण घरटं बनवायला काय आईला आधी माहीत नसतं.
1: बरोबर,
0: त्यामुळे शिक्षक जे शिकवतात ते ती मुलं करतात. त्यामुळे मी काय केलं, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या बाळाला मी घरटी बनवायला शिकवलं. तुम्हाला सांगते, मी जवळजवळ 400 ते 500 घरटी बनवून शाळेला दिली होती त्यावेळेस. आणि सगळी लॉकडाऊन पिरियडमध्ये ह्या मुलानं केली होती माझ्या.
1: अरे वा,
0: पूर्ण म्हणजे त्याला कुठलीही अशी चूक जमली नाही करायला. प्रथम केल्या पण नंतर जेव्हा मी सोबत हुंग घेऊन त्याला ते करायला लावले तेव्हा लॉकडाऊन पिरियड मध्ये

0: म्हणजे मला ह्या मुलाला कसं सांभाळायचं
1: बरोबर
0: असा प्रश्नच पडला नाही.
1: बरोबर, मला असं म्हणायचं की तुम्ही आत्ता सांगितलेला हा योग्य मुद्दा होता की ते मूल पूर्णतः स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि असे प्रयत्न केले गेले पाहिजेत. या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केलेत, तुमच्या मुलाला घडवलं, पण इतर दिव्यांग मुलांसाठी सुद्धा तुम्ही हे कार्य केलं की ती मुलं स्वावलंबी व्हावीत यासाठी. मग हे जे काही प्रयत्न आहेत, असे वेगवेगळे जे काही उपक्रम तुम्ही केलेत ते कोणते, त्याबद्दल काय सांगा?
0: एक तर शिबिर घेतली, तर माझ्या शिबिराला येणाऱ्या काही मुली पण होत्या की ज्यांना पिरियडचं म्हणजे घरातल्यांना पण त्रास होत होता आणि तेवढं ज्ञान पण नव्हतं, तर अशा मुलींना मी स्वतः, माझ्या सोबत एक मुलगी होती ती माझ्या शिबिराला कायम असायची आणि तिच्या समोर म्हणजे रेड शाई घेऊन जात होतो आम्ही किंवा मग लाल रंगाचं पाणी घेऊन जायचं आणि ते कसं घ्यायचं हे मी तिच्या शरीरावर, माझ्या स्वतःच्या शरीरावर ह्या मुलींना मी करून दाखवत होते.
1: बरोबर,
0: 10 मुलींपैकी एका जरी मुलीला आलं तरी आपण घेतलं म्हणून
1: प्रयत्न सफल झाले.
0: अशा 2 मुली तयार झाल्या होत्या, म्हणजे शिबिरातनं जे होतं तर त्या ह्याच्यातून त्या मुलींना ते जमायला लागलं. पण दर शिबिराला हे मी घेतच होते. त्यानंतर मुलांच्या बाबतीत एक मोठा टास्क असा होता की दाढी करणे. मग आता दाढी करणे कोण शिकवणार त्यांना?
1: बरोबर,
0: मी स्वतःच्या माझ्या चेहऱ्यावर फोम लावून ब्लेड न घालता ते मी फिरवायचे आणि दाढी शिकवत होते. त्याचा प्रयत्नाचा तो पहिला मुद्दा म्हणजे माझा मुलगा स्वतःची स्वतः दाढी करतो.
1: बरं,
0: त्यामुळं त्याला दाढीला न्यावं लागायचं सगळीकडे आणि दरवेळेस कोण नेणार ना.
1: बरोबर,
0: मग ते मात्र मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यावर ते सुरुवात केली. त्यानंतर ह्या मुलांचं रोजचा व्यायाम घेणं, त्यांना त्या त्या वेळेलाच खाणं घालणं, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांना जो आहार दिला जातो त्याची लिस्ट मी सगळ्या लोकांना पण देत होते आणि त्यानंतर ज्या त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना होत्या त्या योजना सुद्धा मी शिबिराच्या मार्फत पूर्ण करत होते. म्हणजे कधीही कुठल्याही मुलाला डोळ्याची तपासणी मी सीपीआरला कायम ह्या मुलांना घेऊन जात होते. जेवढी मुलं येतील तिथं त्या पालकांना पण घेऊन जायचं, डोळ्या तपासणी, नाक कान घसा तपासणी. आणि सगळ्यात एक काम असं केलं होतं की मला असं वाटायचं की आपण आई म्हणून आपल्याला कोणीही कुठेही नेत नाही. मग मला असं वाटलं की प्रत्येक आईला ही इच्छा होतच असणार.
1: बरोबर,
0: तर मी अशा 52 विद्यार्थी आणि त्यांच्या आया यांना फ्री मध्ये तिरुपतीला घेऊन गेले होते.
1: अरे वा,
0: आणि तेही मी माझ्या LIC कमिशन मधून नेलं होतं. म्हणजे पालकांनी घरात पण कोणी मला रागवायला नाही पाहिजे आणि इकडे तर माझी जी इच्छा होती की असं करायचंय तसं मी हे घेऊन गेले होते मुलांना, आई आणि मुलं.
1: अरे वा,
0: फार मजा आली होती आणि त्या मुलांनी पण एन्जॉय केलं. मला बरेच जण असं म्हटले त्या मुलांना कुठं कळतंय तो तिरुपती आहे का काय आहे, इथं आंबाबाईला न्या आणि गप घरी आणा की असं बरेच जणांनी मला म्हटलंय. पण म्हटलं त्या मुलांना नाही पण त्यांच्या आयांना कळतंय ना.
1: बरोबर,
0: आणि त्यांच्या आयांना जो आनंद मिळतोय त्या मुलांच्या सोबत आपण जाण्याला, तो आनंद म्हटलं मला पण अनुभवायचा आहे.
1: नक्कीच,
0: आणि त्यांच्या चेहऱ्यावरून मलाही घ्यायचा आहे.
1: नक्कीच नक्कीच,
0: असं म्हणून केलेलं आहे.
1: नक्कीच. आताच तुम्ही जे म्हणलात की अशी शिबिर की ज्यातून त्या मुलांना छोट्या छोट्या बेसिक स्वतःच्या गोष्टी ज्या आपण करू शकू त्या तुम्ही शिकवल्यात, ही शिबिरं तुम्ही पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासून ते आज तक घेता अजूनही?
0: हा नाही, आता मी नाही घेत आहे कारण आता तर का असे नियम आलेत की नॉर्मल मुलांना सुद्धा मारायचं नाही, रागवायचं नाही, असे भरपूर नियम आलेत. मग आम्हाला तर आता हे अशा मुलांच्या बाबतीत करताच येत नाही, त्यामुळं मी आता गेली 8-10 वर्ष झाली मी हे शिबिर घेणं बंद केलंय. फक्त ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते मी घरी जाऊन त्यांना त्याची मदत करणं, किंवा आता औषधं वगैरे आणता येत नाहीत, पैसे नाहीयेत किंवा काय, पूर्ण करोना काळात मी बऱ्याच कुटुंबांना म्हणजे ज्यांची मुलं अशी आहेत आणि ते देवळाजवळ फुगे विक्री किंवा कांदा बटाटा विक्री असे करणारे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी पूर्ण धान्याचा पूर्ण महिन्याभराचा कोटा त्यांचा भरून देत होते.
1: अरे वा.
0: त्यानंतर फिटची औषधं होती की जी मिळत नव्हती त्या करोना काळामध्ये, तर ती औषधं सुद्धा अव्हेलेबल केली होती आणि त्यात मला मेडिकल ऑफिसरांनी खूप मदत केली आणि काही माझ्या मैत्रिणींनी पण मदत केली. मी त्यांना सांगायचे की अरे वाढदिवस करण्यापेक्षा असं जर तुम्ही मदत केलीत तर त्याचा फायदा खूप
1: होईल आपल्या हातून आणि समाज उपयोगी ही गोष्ट आहे खरं तर. श्रोते हो, मैत्रिणींनो, आपण आकाशवाणी कोल्हा

कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकत आहात आणि यामध्ये आता आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या कार्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. पण या ठिकाणी पुढे जाण्याआधी घेऊया एक सांगीतिक विश्रांती.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत संगीता राणे. त्यांना 2023-24 आणि 24-25 या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे.

0: की नुसताच बचत गट करून पैसे भरणे आणि काढणे वगैरे अशापेक्षा आपण दिवाळीचं फराळाचं बनवूया की ज्या योगे आपल्याच शाळेतले आधी शिक्षक पालक ज्यांना जॉब करणारे वगैरे असतात ते करत नसतात, वेळ नाहीये, तर त्यांना आपण हे विक्री करूया असं आम्ही एक वर्ष केलं. आणि तुम्हाला सांगते 400 ते 500 किलो आम्ही फराळ केला होता.
1: बरं.
0: आणि सगळ्यांना त्याचा फायदा झाला, बचत गटातील सगळ्या म्हणजे हा पालकांना खूप फायदा झाला, त्यामुळे सगळ्यांना एवढा आनंद झाला. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कुठे कुठे स्टॉल असतील तर त्या स्टॉलमध्ये आपण आपल्या वस्तू मांडूया की आपण त्यातून विक्री होईल मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी, ते सुरुवात केली. त्यानंतर मी काही असे भजनी मंडळ सुरुवात केली, म्हणजे जवळजवळ 8 ते 10 भजनी मंडळ सुरुवात केली, म्हणजे तिथे शिकवायला जायचे, शिकवायचे तिथे, नंतर त्यांना ते मानसिक जे स्वास्थ्य, आणि म्हणतो ना योगा आणि महायोग, मग महायोग म्हणजे भजन.
1: बरं बरं.
0: म्हणजे त्याच्यातून मेडिटेशन होतं, सगळंच होतं. आणि मला या मुलाच्या बाबतीत लढायला ताकद मला भजनामुळे मिळाली.
1: नक्कीच नक्कीच. बरं.
0: त्यामुळे मी तसं सुरू केलं. त्यानंतर महिला मंडळ सुरू केली.
1: बर.
0: त्यात मंगेश लक्ष्मी एक आहे, सीमंतिनी महिला भजनी मंडळ आहे, त्यानंतर सीमंतिनी मराठा मंडळ आहे, असं बरीच मंडळ. सांगरूळ मध्ये पण मी जय भवानी म्हणून एक मंडळ सुरू केलं.
1: म्हणजे फक्त हे कार्य तुमचं कोल्हापूरपुरतं मर्यादित न ठेवता बाकी इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने काम केलं. अरे वा, खूपच छान. आणि खरंच खूप विधायक विचार आहे. ह्या मार्गातून मानसिक स्वास्थ्य तर त्या पालकांना लाभतच, आणि त्याचबरोबर मुलांसाठी कार्य करण्याची, मुलांना घडवण्याची आणखी उर्मी ताकद त्या पालकांना येत राहते अशा पद्धतीनं तुम्ही.
0: नाही, खरंय खरंय.
1: आणि म्हणलात तसं, म्हणजे महिला सबलीकरण तुम्ही ह्या गोष्टींमधून केलं.
0: हा, म्हणजे
1: त्यांना एक व्यवसाय छोटा मोठा सुरू करून द्यावा, त्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांनी उभं राहावं, आपल्या मुलाला सांभाळता सांभाळता हे सुद्धा कार्य बाजूनी चालू राहावं यासाठी तुम्ही हे प्रयत्न केलेत.
0: स्वावलंबी व्हायचं म्हणजे काय करायचं असं होतं ना. आता पालकांना असं वाटतं आता हा मुलगा काय करेल, स्वावलंबी करायचंय करायचंय पण काय करेल काय. पण आता असं कसं आहे की काही काही मशीन असे आहेत की ज्यामुळे आई आणि म्हणजे तो विद्यार्थी किंवा मुलगा मुलगी जे असतील ते दिव्यांग, ते ह्या कामातून आपलं थोडं का होईना अर्थार्जन करू शकतात. तर त्यासाठी आम्ही आटा चक्की, ओला मसाला, त्यानंतर अगरबत्तीचं मशीन, असे बरेच मशीनचं वाटप, एक माझ्या आहेत पटवर्धन म्हणून, त्यांच्या मदतीनं हे सगळं कार्य आम्ही केलं. अशा जवळजवळ 17 झालेले आहेत, 17 विद्यार्थ्यांना आम्ही हे वाटप केलं. आणि त्यांना ते स्वावलंबी तर आहेच पण अर्थार्जन पण मिळावं अशा योगे त्या मुलांना आम्ही हे वाटप केलेलं आहे, ज्याचे पालक अजूनही छान हे करत आहेत.
1: बरोबर बरोबर.
0: म्हणजे
1: ते कार्य करत आहेत आणि आपलं एक छोटं मोठं का होईना उत्पन्न त्यातून त्यांच्या
0: रेग्युलर रोजच्या रोज काहीतरी मिळतंय, हे जर आपल्या मुलाला पण आणि आईला पण आनंददायी होत असेल तर ते खूप छान आहे. म्हणजे नुसतंच असं आम्ही मदत करू किंवा मदत करतोय असं नाही, तर त्यासाठी ते अवेलेबल करून दिलं.
1: बरोबर.
0: म्हणजे मोफत दिलं.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यासाठी मला त्या पटवर्धन यांचे खूप आभार आहेत, कारण त्यांनी खूप मदत केली यासाठी. तर त्यांनी त्या मशीनची आम्हाला हे करून दिलं आणि आम्ही ह्या मुलांना वाटप केलं. त्यानंतर काही वेळेला कसं होतं की आर्थिक दृष्ट्या त्रास होत असतो की दिवाळी वगैरे पण करता येत नाही, तर अशा मुलांच्या घरी दिवाळीचं सगळं म्हणजे जे फराळाला लागेल ते सगळं आम्ही वाटप करून आलो.
1: बर.
0: परत जेव्हा जेव्हा मी काहीतरी करते, म्हणजे आता समजा मी पूजेचा पुडा आहे, मी शाळेत पूजेचा पुडा बनवणे हे मी सुरुवात केली.
1: बर.
0: आणि त्या शाळेत पूजेचा पुडा बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं त्या साहित्यासाठी जो आर्थिक मदत असती ते शाळेतून आम्ही घेतली होती आणि ते आम्ही केलं. पण त्याच्यातून जो मला फायदा झाला किंवा त्याच्यातून मला जे काही मिळालं थोडंफार, ते सगळं मी त्या वर्षी ह्या मुलांना, म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या शाळेत मला त्या कामासंदर्भात मदत केली आहे त्या सगळ्या मुलांना त्या वर्षाचं दिवाळीचं सगळं साहित्य वाटप केलं मी.
1: अरे वा.
0: म्हणजे तो जो मिळालेला अर्थार्जनातला जो मिळालेला लाभ असेल तो सगळा लाभ मी ह्या मुलांसाठीच वाटप केला.
1: नक्कीच.
0: म्हणजे तुम्ही कमवा आणि शिका हे नॉर्मल मुलांसाठी आहे.

0: नाहीच, पण ह्या मुलांना आपण तसं करू शकतो
1: नक्कीच
0: हे मी त्यावेळेस सुरुवात केली होती.
1: नक्कीच नक्कीच. आणि त्याचबरोबर तुम्ही स्नेहसंमेलन पण घेतलं अशा
0: हा,
1: मुलांचं.
0: वृद्धाश्रमात मी गेले होते अशा मुलांना घेऊन, त्यानंतर भजन वगैरे घेऊन गेले होते. आणि वृद्धाश्रमात काय होतं, प्रत्येक जण आपल्या मुलाची नातवाची वाटच बघत असतात.
1: बरोबर बरोबर.
0: तर आपण निदान तिथं जाऊन यांनाही आनंद त्यांनाही आनंद असं आहे, म्हणून मग अशा मुलांना घेऊन एकदा गेलो होतो की जिथं आम्ही त्या वृद्धांचे खेळ घेतले.
1: बर बर.
0: म्हणजे त्यांच्यातले बरेच असे खूप छान हुशार असतात ज्यांना गायला येत असतं, ज्यांना माउथ ऑर्गन वगैरे वाजवता येत असतं, पण त्यांना ते कुणासमोर सादरीकरण करायचं असं नव्हतं ना, म्हणून मग आम्ही सगळे तिकडे गेलो त्यांना त्याचं सादरीकरण करायला लावलं. त्या सादरीकरणानंतर त्यांचे नंबर केले, म्हणजे स्पर्धा घेतल्यासारखं.
1: बरोबर.
0: आणि त्यांना तिथे बक्षीस म्हणून नी पॅड, सगळ्या प्रकारचे बाम, म्हणजे त्यांना जे गरजेचं आहे ते सगळं वस्तूचं वाटप केलं.
1: अरे वा.
0: त्यानंतर काही असे होते की माझ्याकडे ते पार्लरवाले जे असतात त्यांना असं कुठेतरी करायचंय पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, मग त्यासाठी मी आमच्या शाळेतल्या मुलांचं सगळ्यांचं कटिंग त्यांच्यातर्फे केलं होतं. त्यानंतर वृद्धाश्रमात पण आम्ही हे केलं होतं, म्हणजे त्यांना घेऊन गेले, या लोकांना कोणाकोणाला काय करायचंय ते सगळं करून घ्या म्हटलं, म्हणजे त्याही आनंदी हेही आनंदी.
1: बरोबर. म्हणजे ह्या गोष्टीतून तुम्ही स्वार्थ आणि परमार्थ
0: दोन्ही
1: साध्य केलं. खरे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, म्हणजे दिव्यांग मुलांसाठी हे कार्य करत असताना, त्याचबरोबर त्यांच्या आई पालकांना, एकूणच सगळ्या पालकांनाही काही ना काही मदत करत असताना, घडवत असताना, सामान्य नॉर्मल जी मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही शिबिरं घेतलीत,
0: हा
1: ते का वाटलं तुम्हाला आणि कोणत्या प्रकारची ती शिबिरे?
0: कसं झालं की मला एक दिव्यांग आणि एक सामान्य असं दोन मुलं आहेत.
1: बर.
0: मग याच्याकडे बघता बघता याच्याकडे पण अन्याय होऊ नये म्हणजे मला असं वाटायचं. आणि खरं सांगू का, कसं व्हायचं की हा मुलगा छोटा होता तेव्हापर्यंत ते दोघांचं बॉन्डिंग खूप छान, अजूनही खूप बॉन्डिंग छान आहे त्या दोघांचं, अगदी एकमेकांना हे केल्याशिवाय जेवण नाही किंवा असं खूप छान बॉन्डिंग आहे. पण एक असा एज येतं, कॉलेज लाईफ असती किंवा असं एज येतं की ज्यावेळेस आपल्याला ह्या भावाची कधीतरी लाज वाटती.
1: बरोबर.
0: पण मग त्यावेळेस सुद्धा मी कसं की ह्या मुलाच्या मनातून त्याच्याबद्दलचा पण राग कमी व्हावा आणि त्याच्याबद्दल सहानुभूती नाही,
1: नाही बरोबर,
0: पण ही जबाबदारी आहे हे यावं, म्हणून मग मी ह्याचं जर शिबिर घेतोय तर ह्याचंही घेतलं पाहिजे. आणि मग नॉर्मल मुलांच्या शिबिरात हा असायचा.
1: बरोबर.
0: आणि हा सगळं तिथे कायम जी मुलं ती करतायत ते तो करायचा. आणि म्हणजे दिव्यांगांसाठी घेतलेल्या शिबिरात हा असायचा.
1: बर बर.
0: त्यामुळं दोन्ही शिबिरांचा बॅलन्स मला ठेवावा लागायचा. खर तर हे गोष्ट अशी आहे की दोन्हीकडे बॅलन्स करणं म्हणजे फार अवघड जायचं.
1: बरोबर.
0: कारण
1: तुमची फार मोठी कसरत आहे यामाग.
0: आणि मी हे शब्द ऐकायचे, आई लाडका आणि दोडका हे शब्द प्रत्येक वेळेस आपल्याला नॉर्मल मुलं ऐकवतातच.
1: बरोबर.
0: पण नंतर नंतर जेव्हा तो मॅच्युअर झाला की त्याला कळायला लागलं की खरंच आईची खूप तारांबळ हे होतीये किंवा ते, पण आता तो खूप छान त्याला सांभाळतो, त्याच्यासाठी हा अगदी म्हणजे पालक म्हणूनच हे करत असतो.
1: बजावतो. बरोबर.
0: खरंच छान, म्हणजे
1: छान पेलवतो
0: पेलवतो पेलवतो.
1: बरोबर.
0: त्यामध्ये त्या मुलांना लाठीकाठी भाला, म्हणजे स्वतःचं संरक्षण आणि आपलं आपलं स्वावलंबीन होणं अशा सगळ्या गोष्टी घेत होते. म्हणजे चित्रकला असू दे, त्यानंतर आपले उदय गायकवाड यायचे, ते पण बऱ्याच गोष्टी निसर्गाबद्दलच्या, नंतर आपले निसर्गमित्र अनिल चौगुले ते पण त्या शिबिरात मदत करायला यायचे. तर त्यांनी पण बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या बाबतीत, अंधश्रद्धा श्रद्धा याबद्दल सगळं सांगायचे भरपूर छान. म्हणजे सगळे हे जे दिग्गज आहेत आणि ते येऊन सगळं हे या मुलांना शिकवायचे. त्यानंतर ओरोगामी असायची की त्यांच्या हाताचे, त्यांचा माइंड सेट होण्यासाठी त्यांना एकाग्रता वाढली पाहिजे, तर त्यासाठी ओरोगामी शिकवायला यायचे. आणि मी कसं करायचे की त्या शिबिरात स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचा आहे.
1: बरं.
0: त्यासाठी ह्या मुलांना भाज्या निवडणे, त्यामुळे ते सगळं, म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक भाज्यांची माहिती होती आहे, प्रत्येकाची आणि हे आईला किती वेळ लागतो आणि तुम्ही लगेच ओरडून तिला म्हणत असता की दे की किती वेळ झाला, तर हे तुम्हाला कळावं ही तर प्राथमिक आहे की ह्या तुमच्या सगळ्या समस्याला आईला किती काय काय होत असतं हे कळण्यासाठी मी हे खरं तर दिव्यांगांसाठी आणि नॉर्मल मुलांसाठी हे दोन्ही जेवणाचा भाग जो आहे तो कायम मी करत होते. नंतर नंतर हा जो भाग आहे तो मी माझ्या बचत गटाला देत होते.
1: बरोबर.
0: कारण बचत गटाला पण त्याचा
1: पण काम मिळते
0: आणि चपाती भाजीच असायची त्यामुळे ते द्यायचे आणि तेव्हा पण मी कधीही प्लास्टिक कधीही वापरलं नाही. आताही मी प्लास्टिक विरोध जी आहे त्या ह्याच्यात आहेच. माझ्याकडे स्टील बँक आहे, म्हणजे कोल्हापुरात ज्या 3 स्टील बँक आहेत त्या 3 स्टील बँक मधली माझी एक आहे.
1: अरे वा.
0: हा म्हणजे मोफत
1: निसर्ग संरक्षण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही ह्या माध्यम कार्यामध्ये त्याचाही समावेश केलेला आहे आणि त्या तत्वावर खर तर तुम्ही स्वतःची वाटचाल करत आहात. आणखी एक महत्वाचं की हे सगळं कार्य करताना विशेष मुलांसाठी तुम्ही शाळा सुरू केलीत, स्वतः ती चालवलीत शाळा, त्याबद्दल काय सांगा?
0: शाळा म्हणजे अंकुर म्हणून परितेला एक शाळा आहे जी कांबळे सर चालवतात.
1: बरं.
0: त्यांचं ड्युएशन फार छानच आहे. तर ते एक दिवस मला म्हटले की तुमचा अनुभव आहे, तुमचं सगळं आहे, तर माझ्या शाळेत तुम्ही ऍज अ संचालिका म्हणून काम कराल काय?
1: बरं.
0: तर नेकीवर पूछपूछ म्हणतो आपण, तसं झालं आणि मी त्यांना नाही म्हटले नाही आणि त्यांच्या शाळेशी मी जोडले गेले आणि तेव्हापासून मी सुरुवात केली. म्हणजे ह्या मुलांची त्यांची रेसिडेन्शियल स्कूल आहे आणि विना अनुदानित आहे, पण छान म्हणजे चालू आहे. आता खूप छान आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि झिरो पोल्युशन आहे.
1: अरे वा.
0: अतिशय छान. म्हणजे जेव्हा जेव्हा कधी कधी आपण स्वतः पण डिप्रेशन मध्ये असू तेव्हा तेव्हा तिथे गेलो ना की रिचार्ज मिळतो.
1: अरे वा, छान. म्हणजे त्या सरांचं कार्य इतकं छान चालू आहे. तुम्ही जेव्हा हे पद स्वीकारलं किंवा तुम्ही पुढाकार घेतलात आणि छान आपल्याला ही छान एक संधी आली आहे असं म्हणून तुम्ही जेव्हा तिथे कार्य करायला सुरू केलं, तर तो अनुभव किती वर्षांचा आणि एकूण त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, त्यांनी 2006 ला ती सुरू केली होती. मी त्यांच्या सोबत जोडले 2008-09 ला आणि त्यानंतर मी हे सतत म्हणजे जे काय लागतंय तिथे, अगदी त्यांनी तर ती शाळा जेव्हा सुरू केली ना तेव्हा काहीतरी भाड्याच्या रूम मध्ये सुरू केली होती आणि आता स्वतःची जागा वगैरे सगळं आहे तिथे. म्हणजे अतिशय छान आहे. असं नाहीये की कोणतरी डोनर बघायचं आणि ते बांधकाम करून घ्यायचं. वेस्ट मध्ये आम्ही ती शाळा बेस्ट बनवलेली आहे.
1: अरे वा.
0: तुम्हाला जे नको आहे म्हणजे अगदी कपड्यापासून ते तुमच्या राहिलेल्या बांधकामातल्या टाइल्स किंवा विटा किंवा तुमचे ते वाळू खडी जे काय तुमचं राहिलंय ते सगळं आम्ही परितेला घेऊन जात होतो.
1: बरं.
0: म्हणजे वेस्ट पासून बेस्ट असं केलेलं आहे. कुणी आम्हाला कॉट दिल्या मग त्या शाळेच्या तिथे त्या कॉटचा आम्ही जे आम्ही मुलांना जेवायला बसवतो त्या जेवायला बसवायच्या खिडक्या म्हणून वापर केला.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याचे साईड काढून वगैरे म्हणजे व्हेंटिलेशन पण झालं आणि वेस्ट पंजून बेस्ट झालं.
1: अरे वा.
0: अशा बऱ्याच गोष्टी तिथे बघायला मिळतील. पण त्याचं सगळं श्रेय मी कांबळे सरांना देते. तिथे आता आम्ही कुक्कुटपालन एक सुरू केलंय, त्यानंतर आपण नर्सरी टाईप झाडं लावणे किंवा हे करणे, बांबूवर काम करणे, बांबूच्या वस्तू बनवणे, त्यानंतर नारळाच्या करवंटीच्या घासून वगैरे त्याच्या शोभेच्या वस्तू बनवणे, की ज्या पहिल्यापासून आपल्याला वेस्ट मधून बेस्ट जे म्हणतोय ना ते करायचंय तेच करत आम्ही सुरू केलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि माझं म्हणजे काय म्हणजे जिथं कमी तिथे आम्ही तसं आम्ही जे काय कमी पडतंय ते आम्ही तिथे पोच करतो. ज्या गोष्टीचा तिथे अवेअरनेस आहे म्हणजे मेडिकल कॅम्प घेणं किंवा काय ते सगळं तिथे जाऊन करते.
1: अजूनही
0: अजूनही अगदी आता सुद्धा आमचं चालू आहे तसं.
1: अरे वा. म्हणजे जवळपास याला पण आता नाही म्हणलं तरी हे कार्य सुद्धा तुमचं एक 15 वर्षाहून अधिक काळ चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. एकूण तुमचा ह्या गोष्टीतला म्हणजे दिव्यांग मुलांना उभा करणं, त्यांच्यासाठी हे सगळं कार्य, पालकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, हे सगळं कार्य तुम्ही म्हणजे सुरुवात झालीपासून 35-1 वर्ष म्हणलात सगळं कार्य सुरू आहे. आता तुम्हाला हा शासनाचा पुरस्कार मिळाला, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार. पण मला असं म्हणायचं आहे की इतक्या मोठ्या कालावधीत तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. आणखी काही उपक्रम असतील म्हणा किंवा शाळा असतील, काही संघटना असतील, यांचे सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. खरं तर आपल्या कामाची ही पोहोच पावती असते असं आपण म्हणूया, एक प्रोत्साहन असतं आपल्यासाठी. हा अनुभव काय सांगाल?
0: सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला आदर्श पालक पुरस्कार शाळेकडनं मिळाला,
1: बर,
0: तिथला जो पुरस्कार आहे तो कसा आहे की मुलगा कसा वागतो, त्याच्या डब्यात काय काय दिलं जातं, पालक कसं हे करतात, त्या मुलाचं राहणीमान कसं आहे, त्यावरून ते पालकांना जज करतात.
1: बरोबर.
0: आणि त्या ह्याचा पहिला मला तेव्हा पुरस्कार मिळाला होता आदर्श पालक.
1: बर.
0: आणि मला त्यावेळेस असं झालं की अरे खरंच आपण आदर्श आहोत का, म्हणजे केव्हा केव्हा असं होतं ना, काहीतरी चुका आपल्याकडनं होतच असतात. आणि कसं होतं, एक नॉर्मल एक अबनॉर्मल बाळ असलं की याला तरी रागवतो याला तरी रागवतो, म्हणजे असं होतं. पण जेव्हा आदर्श हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं होतं की नाही नाही आता आपल्याकडून चुका व्हायला नाही पाहिजे. आणि मग ती जबाबदारी पुढे गेली, ती पुढे गेल्यानंतर जेव्हा हा या बाळानं ऑलिम्पिकला भारताचं पहिलं गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळवलं, त्यातून मिल्खा सिंग की जे खरंच म्हणजे रॉयल म्हणतो ना, रॉयल विचारानं रॉयल असले पाहिजेत की ज्यांच्या विचारात आणि आचरणात खरंच रॉयल आहे ती श्रीमंती आहे. आणि ती मी तिथं खूप अनुभवली.
1: बरोबर.
0: कारण जाणीव कधी होती, जेव्हा एखादा माणूस आपल्या हातानं आपल्या बाळाला की ज्या बाळाला कुणी नको नको म्हणत असतं, म्हणजे जवळ बसायला पण नको म्हणत असतं, तेव्हा त्या बाळाला भरवलं तेव्हा खरं कळतं की नाही नाही हे खरंच रॉयल आहे की ज्याला सल्यूटच केला पाहिजे. माझ्या आयुष्यातला गोल्डन तो पिरियड होता की ज्या पिरियडमध्ये मी मिल्खा सिंगना अशांच्या सोबत आपण 4-5 तास होतो
1: बसलो. बरोबर.
0: आणि ते कुणामुळं? तर या माझ्या बाळामुळं. एखाद्याचं आपल्याला म्हटलं जातं की अरे हा मुलगा काय तुला एक शापच आहे बाबा, मग जो शाप हा वरदान कसा घडला,
1: अरे वा किती छान,
0: ते मला त्यावेळेस मात्र खूप जाणवलं.
1: म्हणजे सगळ्या पुरस्कारांमध्ये मिळालेल्या मध्ये आदर्श पालक पुरस्कार हा तुम्हाला खूप श्रेष्ठ वाटायचं,
0: म्हणजे माझ्या डोळ्यात इतकं म्हणजे ते काय म्हणतो आपण आनंदाश्रू, तो आनंद मला त्यावेळेस झाला होता की अरे आपण आदर्श पालक झालो.
1: खरे खरे.
0: म्हणजे आपल्याला कोणीच म्हणजे सगळे म्हणत होते की काय रे तुला काही जमत नाही,
1: जी काही अवहेलना असेल, एक वेगळ्या दृष्टीनं बघणं असेल किंवा कमी लेखणं असेल, काही ना काही या सगळ्या गोष्टींमुळे जे होत होतं, पण त्यातूनही न डगमगता न खचता जिद्दीनं तुम्ही प्रयत्न करत राहिलात, मुलाला जे घडवलं आणि त्यानं जे यश मिळवलं, त्याच्या वाट्याला जे आलं, त्याचा जो नावलौकिक झाला आणि त्यामुळे जे तुम्हाला हा पुरस्कार मिळाला म्हणूया, किंवा एकूणच या सगळ्याचं हे सार्थक झाल्याचं वाटलं तुम्हाला.
0: खरंच आहे. आणि जेव्हा आपली ह्या मुलासाठी मुलाखत घेतली जातीये, आपल्या बाबतीत हे घडल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं.
1: बरोबर.
0: म्हणजे जरी शिक्षण होतं, जरी आपण हुशार आहे, आपल्याला स्वतःला आपण हुशार आहे फार समजत असतो ते वाटत होतं, पण आपल्याला की हा मुलगा ऑलिम्पिक घेऊन आल्यानंतर सगळ्या माध्यमातून आपल्याला जेव्हा बोलवलं गेलं तेव्हा काय होतं हे मला म्हणजे शब्दात सांगता येत नाहीये, पण हृदयातून असं वाटतं की नाही हे घडू शकतं, पण घडवायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस पुरस्कार म्हटलं की जो अभिमान आणि हा आनंद हा जेव्हा जेव्हा मिळत गेले, म्हणजे कधी आदर्श माता मिळाला, कधी मातृगौरव मिळाला, कधी मी एक शॉर्ट फिल्म केली होती डोंट म्हणून, व्यसनावर होतं ते, आणि त्या शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी पण आईचंच काम मला दिलं होतं आणि त्याच्यात सुद्धा मला तो डोंटचा पुरस्कार मिळाला. म्हणजे असे बरेच पुरस्कार होते, पण ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे वेगळे वेगळे अनुभव मला मिळाले. पण जेव्हा रुकडीला आदर्श माता म्हणून मला पुरस्कार दिला, कारण तो जो बाळ होता तंबाखू खात होता वगैरे, जेव्हा मी रुकडीत गेले तेव्हा मला जाणवलं की अरे आपण त्याचीही माता झालो.
1: खरे.
0: म्हणजे हा जो आदर्श पुरस्कार आहे तो माझ्या एकट्या मुलासाठी नाही, म्हणजे त्यानं माझं ऐकलं, म्हणजे मी त्याचीही माता झाले. म्हणजे हा जो पुरस्कार आहे आदर्श माता, मातृगौरव किंवा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हाही असं वाटलं की अरे महाराष्ट्रातली सगळी रत्न जेव्हा शोधतात तेव्हा आपण आहे बाबा, म्हणजे आहे कुठंतरी आपण त्यांच्या इथे जातोय पोचतोय. आणि असं नाही की ते मिळावं म्हणून काही केलेलं नव्हतं.
1: बरोबर.
0: पण मिळाल्यानंतर असं वाटतं की अरे आपण एवढं केलंय हे लक्षात येत नाही
1: आलं,
0: म्हणजे असं घडत गेलं आणि ते पुरस्कार मला मिळाले. त्यानंतर स्वतःसाठी पण मी जगले ते कशी, तर अंताक्षरी असू दे आणि त्या अंताक्षरी स्पर्धेमध्ये सुद्धा माझा पहिला नंबर आला होता.
1: अरे वा,
0: म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत मला खूप आनंद मिळायचा. कारण का व्हायचं की तो आनंद घ्यायला मला वेळच मिळायचा नाही, मुलामुळं किंवा ह्याच्यामुळं. आणि जर तो मिळाला
1: आणि त्यातूनही पुन्हा कौतुक झालं तर
0: आणि

0: मग त्याचा जर आपल्याला पुरस्कार मिळाला तर मग तो आनंद परमोच्च असतो. आणि तो मग प्रत्येक पुरस्काराबाबतीत घडत गेला. त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी मग तो पण आम्हाला पुरस्कार दिला गेला. त्यानंतर ह्या मुलांना मतदानाचं कसं करायचं मतदानासाठी म्हणून जिल्हा परिषद आणि समाज कल्याणांनी आम्हाला तो पुरस्कार दिला होता की तुम्ही त्यासाठी खूप मदत केली दिव्यांगांसाठी. नंतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा खूप काम केलं दिव्यांगांसाठी, तर त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेनं आम्हाला पुरस्कार दिला. पण म्हणजे काम केलं त्याची पोच पावती पण त्यांनी आम्हाला दिली.
1: बर,
0: म्हणजे असं नाही की काम करतच गेलो आणि काय कोण विचारत नाही असं झालं नाही. खरंच नाही, म्हणजे परमेश्वर कृपा म्हणा किंवा आपलं काम म्हणजे प्रामाणिक होतं आणि चोख होतं, त्यामुळं ते मिळत गेलं.
1: बरोबर, आणि अशी पावती होती
0: म्हणजे अशी पुरस्कारांची जवळजवळ 30 ते 40 पुरस्कार मिळालेले आहेत.
1: अरे, आणखी महत्वाचं एक विचारायचं की असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले पण त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या संस्थांच्या एक महत्वाच्या पदी तुमची नियुक्ती सुद्धा झाली, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, त्यानंतर काय झालं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जेव्हा कॉमर्स कॉलेज मध्ये त्यांच्या दक्षता समितीमध्ये आम्हाला एक एनजीओ कोणीतरी हवेत संघटक वगैरे, तर तुम्ही कराल काय, मला आवडलं. म्हणजे दक्षता समिती त्यातून महिलांच्या नाईट कॉलेज होतं हे आपल्याला करायला मिळतंय, तर आपण काय हरकत आहे.
1: बरोबर,
0: आणि आपल्याला एक वेगळा अनुभव मिळेल.
1: बरोबर,
0: म्हणून मी तेही पद स्वीकारलं. त्यानंतर आपल्या दिव्यांगांसाठी काम करणारी मुंबईची एक संस्था आहे, त्यांनी अप्रोच केलं की तुम्ही इथे पण काम करा.
1: बर,
0: त्यानंतर काँग्रेस कमिटी आहे, तिथे पण मी दिव्यांगांसाठी तिथे काम करते. म्हणजे अशा बऱ्याच संस्था आणि बऱ्याच जे संघटक आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर काम करते. कुणालाही कधी नाही म्हणत नाही. मला ह्या मुलांसाठी म्हटलं की जसं मोबाईलला रिचार्ज असतो तसा मला स्वतःला रिचार्ज या मुलांच्या मुळे मिळतो.
1: खरंच
0: आहे,
1: कमाल आहे. तुमचा हा जो काही विचार आहे ना, प्रत्येक वेळी मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणत आले की त्या त्यावेळी तुम्ही हा जो अचूक विचार केलेला आहे, फक्त आणि स्वतःपुरता स्वार्थी विचार कधीच नाही, तर सर्वसमावेशक सगळ्यांना याचा उपयोग होईल हा जो विचारच तुम्हाला खरं तर या पुरस्कारांपर्यंत पोहोचवत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता बऱ्याचदा तुम्ही बोलताना उल्लेख केलात, खरं तर हे तुमच्या एकटीचं कार्य नाहीये, तुमच्या मनात विचार आला पण हे कार्य करताना अनेकांची साथ तुम्हाला लाभली, तर त्यांच्याबद्दल एक काय थोडक्यात सांगाल?
0: सगळ्यात पहिली साथ म्हणजे माझ्या मिस्टरांची होती, कारण ते आहेत तरच मी करू शकत होते. सतत माझ्या सोबत आणि त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीला नकार दिला नाही. कधी कधी वाटायचं त्यांना की अरे तुझी दमणूक होती कशाला करतीस वगैरे, पण सतत सोबत. म्हणजे प्रत्येक वेळेस पाठीवर हात ठेवणारे कोण आहेत तर फक्त माझे मिस्टर होते. त्यानंतर माझे 3 जण बंधू आहेत माझे की जे कायम कर तू काय घाबरू नको आम्ही आहे की म्हणजे असं म्हणणारे.
1: बरोबर,
0: कारण त्यांची साथ सुद्धा खूप गरजेची होती. कारण कधी जरी आर्थिक आपल्याला नियोजनचं होत असतं जमत नाही आणि ते नियोजन कसं होणार, तेव्हा मात्र माझे त्रिदेव सतत माझ्या पाठीशी होते. आणि त्यानंतर म्हणजे माझा छोटा मुलगा, त्याची पण साथ असायलाच पाहिजे.
1: बरोबर,
0: कारण त्यानं साथ दिल्यावरच मी पुढच्या गोष्टी करू शकणार.
1: अगदी,
0: त्यामुळे तोही सतत माझ्या कुठलाही जो निर्णय घेईल त्याला सोबत असायचा.
1: बरोबर,
0: आणि हे झाल्यानंतर मग मात्र बाहेरची म्हणजे माझ्या मैत्रिणी होत्या की ज्या सतत माझ्या सोबत असायच्या, म्हणजे प्रत्येक वेळेस तू चल आम्ही आहोत तुझ्या मागं. आणि अशा ह्या सगळ्यामुळं ते मी करत गेले. साथीशिवाय होत नाही, एकटं कोणीही काही करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना अकेला चल रे बाबा, असं नाहीये, अकेला नाही आहे, सोबत कोणाला तरी घेतलंच पाहिजे आणि सोबत असेल तरच तुम्ही ते
1: सगळं होतं
0: पूर्णत्वाला जा.
1: आणि तुम्ही मग अशी म्हणलात तसं अनेक ही शिबिरं घेतलीत, अनेक बँकांमध्ये काही काम करून दिलं ह्या मुलांसाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्थांमार्फत शासकीय योजनांमार्फत तिथं त्या त्या व्यक्तींनी तुम्हाला मार्गदर्शन करणं असेल, शिबिरामध्ये येऊन बाहेरच्या ह्या काही विशेष लोकांनी सुद्धा तुम्हाला शिकवण्यासाठी जे काही मार्गदर्शन केलं असेल म्हणूया, त्या त्या लोकांची सुद्धा ही साथ खरंच खूप बहुमोलच म्हणावी लागेल, जेणेकरून हे तुमचे उपक्रम चालत राहिले,
0: मार्गी लागले
1: चालत राहिले.
0: खरंच आहे, म्हणजे त्याच्यात नॉर्मल मुलांच्यात मी हॉर्स रायडिंग घेत होते ना, मग ज्यावेळेस मी हॉर्स रायडिंगचं चाललेलं होतं त्यावेळेस नेमकं तो जो घोडा होता तो आजारी पडला. आता काय करायचं, मग आम्ही रंकाळ्याजवळ जे घोडे फिरवतात त्या दोघांना

0: पकडून आणलं आणि त्यांना सांगितलं बाबा 15 दिवस तू आपला इकडेच ये, तिकडे नको. म्हणजे काही काही गोष्टी पण ते पण आपल्याला लक्षात राहतं की त्यानं त्यावेळेस मदत केली
1: बरोबर,
0: कारण त्याला तिथं खूप मिळू शकलं असतं
1: बरोबर,
0: पण आपण इथे त्यांना तेवढंच देणार असतो मानधन. आणि त्या मानधनमध्ये त्यांना प्रयत्न केले की बाबा ते आपण यांचं सक्सेस करूया.
1: अरे वा,
0: म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा लाठी काठी शिकवायला येणारे आमचे उस्ताद, म्हणजे ह्या सगळ्यांनी सुद्धा खूप मदत केली. त्यानंतर एक आमच्या क्राफ्ट वगैरे शिकवायला येणाऱ्या आमच्या योगिता बिरंबुळे म्हणून आहेत, तर त्यांनी पण खूप मदत केली. आणि मानधन न घेता, म्हणजे मानधन न घेता काम करणं
1: खूप मोठी गोष्ट
0: आहे. त्याच्यात सगळेच आहेत. हे माझ्याकडनं कुणीही मानधन घेतलेलं नाहीये, मला त्याचा सार्थ अभिमान आहे.
1: बरोबर,
0: की नाही आपण काय मिळवलं
1: तर हे मिळवलं. आणि हेच म्हणायचं की आपला हेतू प्रामाणिक असेल, स्वच्छ असेल, शुद्ध असेल, आणि आपण एक विधायक कार्य ह्या पद्धतीनं जर काम करत असू तर अशी ही सगळ्यांची साथ ही नक्कीच
0: मिळते
1: आणि ते कार्य अशा रीतीनं यशस्वीही नक्कीच होत.
0: आणि शिबिरासाठी जागा ज्या मिळाल्या, म्हणजे शाळा देशभूषण हायस्कूल असू दे, देशभूषण हायस्कूलचं तर प्रिन्सिपल होते, तर ते मला बोलले की शाळा तर देतोच आहे पण आमचे शिपाई पण येतील तुमच्या इथं मदतीला, म्हणजे गेटवर उभं राहतील, अशी मुलं आहेत म्हटल्यावर पळतील बिळतील, म्हणजे हे सुद्धा खूप आहे. आणि गॅस सिलेंडर वगैरे वापरायला देणं, म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी खूप आहेत महत्वाच्या. हा चांगला उपक्रम जर असेल तर त्याला सगळ्यांची साथ मिळत जाते.
1: खारीचा वाटा प्रत्येकानं उचललेला आहे आणि तो तो त्या त्या वेळीचा खूप महत्वाचा देखील आहे.
0: खरंच आहे, खरंच आहे. आणि त्यांच्यामुळं मी पुढे पर्यंत जाऊन आले. हा पुरस्कार त्यांच्यामुळेच मिळालेला,
1: अगदी
0: म्हणजे मी काही केलेलं नाहीये. खरं तर हे सगळं त्यांच्यामुळं मला मिळालं.
1: नक्कीच खूप छान महत्वाची गोष्ट आहे. हे सगळे अनेक संस्थांचे, संघटनांचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आणि हा आत्ता शासनाचा मिळालेला तुम्हाला पुरस्कार नक्कीच कौतुकास्पद आहे. तुमचं कार्य त्यानुसार घडलेलं आहे, अजूनही तुम्ही ते करत आहात, यासाठी तुमचं कौतुक तर आहेच आणि त्याचसोबत आमच्याही शुभेच्छा आपल्यासोबत कायम आहेत. श्रोतेहो, मैत्रिणींनो, आताच आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त कोल्हापूरच्या संगीता राणे यांची मुलाखत ऐकलीत. त्यांचं दिव्यांग गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठीचं कार्य, महिलांचं संघटन, आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेतलं. त्यांच्या या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळच्या पुढच्या कार्यक्रमात. कारण आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तेव्हा सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: दुपारचे 1:06 होत आहेत. वेळ झालेली आहे गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. मंडळी, आजच्या या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहे मी पल्लवी मुसुमदार. मंडळी, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन हा आज साजरा केला जातो आहे. मुळात पत्रकारांचा हा दिवस आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या अनुषंगिक एक गाणं आहे उंबरठा या चित्रपटातलं. मुळात त्यातले शब्द जे आहेत ते पत्रकार किंवा वृत्तपत्रांच्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातनं आजही काम करणारी जी मंडळी आहेत त्या लेखणीच्या त्या सगळ्याभोवती हे शब्द लागू होतात. ऐकून बघा तुम्हालाही हा मुद्दा पटेल. चित्रपट आहे उंबरठा. रवींद्र साठे यांचा हा स्वर आहे. सुरेश भट यांची ही रचना आहे आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे. ऐकूया.

0: श्रोतेहो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.

अगंबाई अरेच्या या चित्रपटातलं हे गीत होतं. शाहिल साबळे यांनी हे लिहिलेलं, त्याचबरोबर गायनामध्येही त्यांचा सहभाग होता. अजय गोगावले यांचं हे स्वर होता त्याबरोबरीने, आणि संगीतबद्ध अजय अतुल या जोडीनं केलेलं होतं. यानंतरचं गीत आहे एक धागा सुखाचा या चित्रपटातलं, मन्नाडे यांचं स्वर, मधुसूदन कालेलकर यांची रचना, आणि संगीतबद्ध केलं राम कदम यांनी.

0: मलमुखम।
1: यानंतरचं गीत बन्या बापू या चित्रपटातलं, अमित कुमार शैलेंद्र सिंग यांच्या स्वरामध्ये, मुरलीधर गोडे यांची ही रचना आहे आणि संगीतबद्ध केलंय ऋषिराज यांनी।

श्रोते हो, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट या सगळ्या विषयांवर आपल्या जाणीवांची समृद्धी वाढवणारे अभ्यासपूर्ण लेख अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये। ऐसी अक्षरे रसिके दररोज सकाळी 7 वाजता आणि पुन्हा दुपारी 1:55 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि तुमच्या सवडीनुसार कधीही आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर।

0: आपण ऐकत आहात गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यानंतरचं गीत पाहुरे किती वाट या चित्रपटातलं. आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहगायकांच्या स्वरामध्ये गदी माडगुळकर यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे दत्ता डावजेकर यांनी.
1: शेतीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती.

घोडा म्हणाला धन धरीन धन धरीन मी ही माझ्या शक्तीने असे करीन असे करीन

0: दोन पायाच्या माणसागत आपले शेपूट फुलून जाईल.
1: आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून. ठीक 1:40 आपण ऐकू शकाल अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
2: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेक्सचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. पश्चिम बंगाल आसाम केरळ तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकी

केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात. आता ते न्यायव्यवस्थेलाही लक्ष्य करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली. एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते, त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सात ओपेक प्लस देशांनी

0: पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष्य दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आह। संयुक्त अरब अमिरात अलिकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होरमुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आह। ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत। आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस। दरवर्षी 3 मे रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो। नव्या निडर जगातले वार्तांकन, कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे। या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते, तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते। हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो। सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे। पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे। नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल। विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या। या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे। हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे। या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत। 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला। या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला। भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं। देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी कालबैसाखी वादळाबाबत इशारा जारी केला आहे। मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 हून अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले। हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला। राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे। हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं पुणे केंद्र प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्र अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचा चौंडी इथून प्रारंभ, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आणि डीआरडीओनं विकसित केलेल्या VT21 या आर्म प्लॅटफॉर्मचं VRDE इथं अनावरण, यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा.

श्लोक आर्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त राज्य शासनाच्या वतीनं गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चिखली इथून या जलयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून स्वराज्याचा विस्तार केला असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीची माती आणि सीना नदीतील पवित्र जलकलश घेऊन ही यात्रा मध्य प्रदेशातील महेश्वरकडे मार्गस्थ झाली. 5 दिवसांची यात्रा करून मध्य प्रदेशातील महेश या जलयात्रेचा उत्साहात समारोप झाला. महाराष्ट्रातील 130 नद्यांमधून आणलेलं पवित्र जल यावेळी नर्मदेत विसर्जित करण्यात आलं. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झालं. या निवडणुकीसाठीचा निकाल उद्या म्हणजे 4 मे रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाची एकंदर टक्केवारी 56% इतकी होती. वाराणसी पुणे हडपसर अमृत भारत एक्सप्रेस नुकतीच सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमधून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. या एक्सप्रेसचं कोपरगाव आणि अहिल्यानगर स्थानकात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अहिल्यानगर स्थानकावर पुण्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक PU जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कोपरगाव स्थानकावरील स्वागत समारंभाला भाऊसाहेब वाघचौरे, पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी विलास पैठणकर उपस्थित होते. संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच DRDO आणि वाहन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान म्हणजेच VRDE यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या विक्रम VT-21 या ट्रॅक्ड आणि व्हील्ड अशा दोन्ही प्रकारातील अत्याधुनिक आर्म्ड प्लॅटफॉर्मचं अनावरण नुकतंच अहिल्यानगर इथल्या VRDEमध्ये करण्यात आलं. DRDOचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकाच वेळी क्षेपणास्त्र आणि लष्करी जवान अशा दोघांनाही वाहून नेण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे. अवघ्या 3 वर्षांमध्ये या 2 वाहनांची निर्मिती करण्यात आली असून ती सध्या प्रायोगिक तत्वावर केली आहे. भारत फोर्ज आणि टाटा एडव्हान्स सिस्टीमच्या सहकार्यानं या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर कुळे यांच्या उपस्थितीत शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसूल मंत्र्यांनी 200 हून अधिक नागरिकांची निवेदनं प्रत्यक्ष स्वीकारली. यातील काही निवेदनांवर जागेवर निर्णय दिला तर काही निवेदनांचा 15 दिवसांच्या आत निपटारा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत झालेल्या 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यातील जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमात पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा 3रा क्रमांकावर आहे. सामाजिक विशेष सहाय्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत देखील जिल्ह्यानं उल्लेखनीय यश मिळवलं आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. जिल्ह्यातील 1,38,000 लाभार्थ्यांना 248,38,24,000 रुपयांचं अनुदान थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं सविता म्हस्कर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आता वेळ झालेली आहे सुगम गीतांच्या कार्यक्रमाची, अर्थात भावधारा. भावधारा अंतर्गत ऐकूया गोविंद पोळे यांच्या स्वरामध्ये म प भावे यांची ही रचना आहे, संगीतबद्ध केलेली आहे गोविंद पोळे यांनी.

0: आकाशवाणी गायक वृंदाच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही रचना होती. कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेली. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत आयसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात

0: ग्रंथगमती या मालेत ऐकूया श्लील अश्लील विवेक या विषयावर डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत.
1: प्रख्यात इंग्लिश लेखक बर्नार्ड शॉ यानं सुमारे 81 वर्षापूर्वी तेव्हाचं साहित्य पाहून वैतागानं म्हटलं, काय हे, अलीकडे लैंगिकता विरहित कादंबरी श्लील कादंबरी शोधावीच लागते. शॉच्या दृष्टीनं अश्लील गरमागरम ठरणारी पुस्तकं लोकांच्या दृष्टीनं मात्र केव्हाच कोमट होऊन गेली होती. श्लील अश्लीलतेच्या कल्पना काळानुसार बदलत जातात. प्रत्येक समाजाची नीतीमूल्य ढोबळमानानं समान असली तरी त्यांचं आचरण समाजाने कसं करावं यासंबंधीच्या अपेक्षा निराळ्या असतात. मानवी भावभावना सार्वत्रिक असल्या तरी एखाद्या देशात अश्लील समजली जाणारी गोष्ट दुसऱ्या देशात तशी मानली जातेच असं नाही. त्यामुळे आक्षेपार्ह अश्लील वाङ्मय कोणतं आणि त्यावर बंदी घालावी की नाही याविषयी वादंग असतो. आजच्यासारखं सेन्सॉर बोर्ड कार्यरत नव्हतं. तेव्हा समाजातले विचारवंत विद्वान समजले गेलेले लोक यांचं मत बहुधा लक्षात घेत असावेत. त्यांच्या मतानुसार पुस्तकांचा दर्जा वितरण या बाबींचा निर्णय होई. मार्क ट्वेन यांची हकलबरी फिन आणि ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर ही पुस्तकं जगभर गाजलेली, पण न्यूयॉर्कमधल्या सार्वजनिक वाचनालयानं आपल्या बालविभागातून या पुस्तकांना हद्दपार केलं. न्यूयॉर्कमधल्या शालोपयोगी पुस्तकांच्या यादीतून ती दोन्ही पुस्तकं वगळण्यात आली. ही दोन्ही पुस्तकं आणि नथानियल हॉथॉर्न या अमेरिकन लेखकाची द स्कारलेट लेटर कादंबरी, परिकथा लेखक हॅन्स अँडरसनचं वंडर स्टोरीज, आयरिश कादंबरीकार जॉयसेची युलिसिस या सगळ्या पुस्तकांवर रशियात तर काही वर्ष बंदी होती. वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कविता संग्रहावर अश्लीलतेचा आरोप ठेवून केवळ बॉस्टन शहराने बंदी घातली. फिलाडेल्फियातल्या एका ग्रंथालयाने मात्र ते पुस्तक आवर्जून पुन्हा प्रकाशित केलं. मग साहजिकच लोकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या. आपल्याकडे चंद्रकांत काकोडकरांची श्यामा कादंबरी जशी बंदीपात्र ठरली, तशीच गंभा निरंतर यांचा नीना हा अनुवादही बंदीपात्र ठरला. मर्ढेकरांच्या काही कवितांवर आणलेली बंदी कोर्टातर्फे उठवावी लागली. अनेकदा जनमतानुसार एखादे पुस्तक त्यातला काही मजकूर आक्षेपार्ह असतो तरी तो सेन्सॉरच्या कात्रीतून सुटतो आणि कधीकधी अगदी उलटही घडतं. मात्र अशी पुस्तकं चर्चेत राहिल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा लेखकाला आणि प्रकाशकाला मिळतो. आजची नवी गोष्ट उद्या शिळी जुनी वाटते. पुढे सरकणाऱ्या काळाबरोबर लोकांच्या श्लील अश्लील चांगलं वाईट यांच्या कल्पना कशा बदलत जातात याची ही उत्तम उदाहरणं. बंद दाराआडचं कुतूहल वाटणं ही मानवी प्रवृत्ती. एखादा विचार असो वा अनुभवाविष्कार असो, तो दडपण्याचा जितका प्रयत्न करावा तितका तो आवेशानं वर उसळतो हे आपल्या परिचयाचंच आहे. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे ही वामन पंडितांची उक्ती हेच सांगते ना. हवं स्वातंत्र्य आम्हा स्वातंत्र्य असा आग्रह धरणाऱ्या विचारवंत तत्वज्ञ लेखकांची मुस्कट दाबी जुलमी राजवटीकडून होते, पण मूलगामी स्वतंत्र विचार वा कलाकृती या बंदीची तमा न बाळगता स्वयंभू तेजानं तळपत राहते. आज मात्र ही समजूत हा पूर्वानुभव कितपत खरा ठरेल, खरा ठरतोय का याविषयी मनात शंका येते. चिरंतन अभिजात मूल्य तरी टिकतील की नाही, ती जीवन मूल्यच मानली जातील की नाही अशी कुशंका मनात यावी, इतक्या विलक्षण गतीनं सारा जीवन व्यवहार बदलत जातोय. शेवटी बदलता समाजच काय तो याचा निर्णय घेतो ना.
0: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथगमती या मालिकेत श्लील अश्लील विवेक याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत आपण ऐकत होतात.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो,
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 2:02 पुन्हा प्रसारित करत आहोत कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमध्ये फाशी हा एक संसर्गजन्य साथीचा रोग बॅसिलस अँथॅसिस या जीवाणूमुळे होतो. हा आजार अतितीव्र स्वरूपाचा असून जनावरांना रोगाची लक्षणं दिसतात न दिसतात तोपर्यंत लगेचच ते मरून पडतात, म्हणूनच याला फाशी म्हणतात. यामध्ये 106 ते 107 अंश फॅरनहाईट ताप येतो, श्वासोश्वासाला जास्त त्रास होतो. जनावरांच्या डोळ्यातून लाल रंगाचे रक्तमिश्रित अश्रू येतात. जास्त पोट दुखतं. एकाएकी कळा येतात. जनावरांच्या योनीभोवतालचा भाग, कासेच्या पुढचा आणि मागचा भाग, जबडा, कानाची पाळी आणि शरीराच्या खालच्या भागामध्ये पाणी साठल्यामुळे तो लिबलिबीत लागतो. शेणामध्ये रक्त आढळतं. शेण बाहेर टाकताना जनावरं कळा देतात. पोटफुगी होते. जनावर आचके देऊन मृत्यूमुखी पडतं. बैल शेतात काम करता करता किंवा चरता चरता रानामध्ये कोसळतो आणि मृत्यूमुखी पडतो. मेल्यावर जनावरांच्या शरीरावरच्या छिद्रामधून म्हणजेच नाक, तोंड, कान, योनी मार्ग यामधून काळपट रंगाचं रक्त वाहतं. रक्त साकळत अगर गोठत नाही. जनावरांमध्ये मृत्यूनंतरचा निसर्गतः येणारा ताठरपणा दिसून येत नाही. या आजाराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या आणि कोणत्याही वयाच्या जनावरांना हा आजार होतो. विशेष म्हणजे हा आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो. म्हणून या आजाराबाबत फार दक्षता घ्यावी लागते. फाशी या आजारानं मेलेल्या गुरांच्या शरीरातून बाहेर पडलेले जंतू जमिनीमध्ये कवच करून राहतात. उबदार हवामान मिळाल्यानंतर जोमानं वाढतात. खाद्यावाटे, पाण्यावाटे जखमेतून शरीरामध्ये प्रवेश करतात. वर्षानुवर्ष हा आजार एखाद्या ठराविक भागामध्ये पावसाळ्यात ठराविक काळात ठराविक ठिकाणी उद्भवलेला आढळून येतो. प्रतिबंधक उपाय म्हणून या आजारानं जनावर मृत्यूमुखी झालं असेल तर कातडी न काढता खोल खड्ड्यामध्ये पुरून टाकावं. शवविच्छेदन अजिबात करू नये. पुरताना त्या खड्ड्यामध्ये जंतुनाशकांचं भरपूर द्रावण फवारावं. तसंच जनावराचं शव पुरताना चुना आणि मीठ यांचा भरपूर वापर करावा. या आजारावर पेनिसिलिन उच्च मात्रेमध्ये देणं हा उपाय संधी मिळाली तर करावा. मात्र हे त्वरित होणं गरजेचं असतं. ज्या ठिकाणी हा आजार उद्भवतो त्या ठिकाणच्या जनावरांना दरवर्षी प्रतिबंधक लस नियमितपणे टोचून घ्यावी. आजारी जनावर बांधलेली जागा जंतुनाशकाच्या द्रावणानं फवारून घ्यावी. जनावराच्या छिद्रातून काळपट रंगाचं रक्त येत असेल तर पुरण्या अगोदर त्वरित कार्बोलिक ऍसिडच्या द्रावणामध्ये कापसाचे बोळे बुडवून त्या बोळ्यांनी छिद्र बंद करावीत. म्हणजे इतर जनावरांमध्ये याचा प्रसार होणार नाही आणि त्वरित या शवाची विल्हेवाट लावावी.
3: कृषीवाणी या अंतर्गत आपण ऐकत होतात जनावरांवरील फाशी रोग याविषयीची माहिती. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. मंडळी, उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे शेतीमध्ये पूर्व मशागतीचं महत्व. या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनी.

0: कृषीवाणी,
1: कृषी पशुसंवर्धन कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
0: अवश्य ऐका
1: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला
0: कृषीवाणी।
2: आज संध्याकाळी 7:30 माझा अहवाल माझा शिवाल या अंतर्गत कीर्तन आख्यानविषय आहे येथे नाही कोणी समत होर आणि आख्यानकार अश्विनी भट। आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळी 7:30 दुपारचे 2:05 होत आहेत। पुन्हा प्रसारित करत आहोत

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक महत्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत, सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचार कसा काम करतो. आजकाल ॲसिडिटी, डोकेदुखी, थकवा, झोप न लागणं अशा तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत, पण निसर्गोपचारात या तक्रारी

0: ना आपण फक्त आजार म्हणून पाहत नाही, तर त्या शरीराने दिलेले संकेत म्हणून पाहतो. म्हणूनच निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे फक्त नाव ठेवणं नाही, तर त्या तक्रारींमागचं मूळ कारण शोधणं आहे. जेव्हा आपण एखादा रुग्णाला बघतो तेव्हा आपण फक्त त्याचे सिम्प्टम्स ऐकत नाही, तर त्याची पूर्ण जीवनशैली समजून घेतो. त्याचा आहार कसा आहे, झोपेचा पॅटर्न कसा आहे, दिवसभरातील ॲक्टिव्हिटी किती आहे आणि मानसिक ताण किती आहे. कारण शरीर, मन आणि जीवनशैली हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. बऱ्याच वेळा एकच तक्रार वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे दिसते. म्हणूनच निसर्गोपचारात सेम डिसीज सेम ट्रीटमेंट असा दृष्टिकोन नसतो. उपचार नेहमी व्यक्तीनुसार बदलतो. उदाहरणार्थ ॲसिडिटी ही तक्रार एखाद्या व्यक्तीत चुकीच्या आहारामुळे असेल, तर दुसऱ्यात ती ताणतणावामुळेही असू शकते. म्हणूनच उपचार देताना आपण शरीराला समजून घेतो आणि त्यानुसार त्याला संतुलित करण्यावर भर देतो. निसर्गोपचारात डायग्नोसिस म्हणजे शरीराशी भाषा समजून घेणं आणि उपचार म्हणजे त्या भाषेनुसार योग्य प्रतिसाद देणं. हा दृष्टिकोन वेगळा आहे पण खूप नैसर्गिक आणि परिणामकारक आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे शरीराचे संकेत वेळेवर ओळखणं. बऱ्याच वेळा आपण छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो, जसं की थोडासा थकवा, हलकी ॲसिडिटी किंवा झोप नीट न लागणं. पण हेच छोटे छोटे संकेत पुढे जाऊन मोठ्या आजारांचं रूप घेतात. निसर्गोपचारात आपल्याला सजग बनवतो, आपल्याला शरीरातील सूक्ष्म बदलही ओळखायला शिकवतो. आणि जेव्हा आपण वेळेवर लक्ष देतो तेव्हा या मोठ्या समस्यांना टाळणं शक्य होतं. म्हणूनच अवेअरनेस हीच पहिली पायरी आहे आरोग्याकडे जाण्याची. आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादी तक्रार झाली तर फक्त ती दाबण्याचा प्रयत्न करू नकात, तर शरीर काय सांगतंय हे समजून घ्या. उद्याच्या आणि शेवटच्या भागात आपण हे सगळं आपल्या जीवनात प्रॅक्टिकली कसं आणायचं आहे आणि सुरुवात कुठून करायची आहे हे जाणून घेऊया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता वेळ झालेली आहे पुन्हा प्रसारित करण्याची. कार्यक्रम परिसर.

0: श्रुते हो, नमस्कार. श्रुते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर त्यामुळे एकूणच पाण्याच्या गुणवत्तेवर आणि या पाण्यामध्ये जगणाऱ्या जीवांवर त्याचा काय परिणाम होतो.
1: कार्बन डायऑक्साईडचं जर का प्रमाण वातावरणात वाढलं तर तो अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड समुद्राचं पाणी शोषून घेतं, कारण की त्याच्यात वनस्पती प्लवक जे असतात ते तो कार्बन शोषून प्रकाशा संश्लेषण करून त्यातून खाद्य बनवतात आणि त्यावर जगतात. हे कार्बन डायऑक्साईड त्याच्यानंतर प्राणी प्लवक जे हे वनस्पती प्लवक खातात त्यांनासुद्धा हा कार्बन डायऑक्साईड मिळतो, आणि त्याच्यामुळे एक असा जैविक पंप तयार होतो की वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो समुद्रात शोषला जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा समुद्र तळाशी जातो, आणि समुद्र तळाशी तो अनेक वर्षानुवर्ष साठला जातो, आणि त्यामुळेच जर का पृथ्वीचं संतुलन किंवा कोणत्याही परिसंस्थेचं संतुलन या कार्बन डायऑक्साईडमुळे नीट राहतं. परंतु अतिरिक्त जर का कार्बन डायऑक्साईड निर्माण झाला, जो सध्या होतो आहे की प्रदूषणामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे, तर तोसुद्धा पाण्यात शोषला जातो आणि त्याच्यामुळे समुद्र

0: समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरणाची सुरुवात होते.
1: आम्लीकरण म्हणजे ॲसिडिफिकेशन.
0: हां, ॲसिडिफिकेशन ज्याला आपण ओशन ॲसिडिफिकेशन म्हणतो. तर ते या अतिरिक्त कार्बन डायऑक्साईडमुळे निर्माण होतं, ज्याच्यामुळे पी एच कमी होऊन पुन्हा पाण्याची चाचणी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आढळतं की ह्याच्यात म्हणजे जैवविविधता कमी झालेली आहे, कारण ॲसिडिक पाण्यामध्ये जास्त जैवविविधता तग धरू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे की एक कार्बोनेट पंपसुद्धा काम करत असतो, म्हणजे आपले पंप कसे एका टोकाहून पाणी ओढून दुसऱ्या टोकाला पोचवतात, तसं आपण जैविक पंप बघितला की जो वातावरणातला कार्बन शोषून समुद्र तळाशी कार्बन साठवतो. आणि दुसरा एक कार्बोनेट पंप आहे जो प्रवाळ आणि प्लवक पाण्यातला अजैविक कार्बन वापरून कॅल्शियम कार्बोनेट बनवतात. अजैविक किंवा इनऑर्गेनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो, की त्याच्यामधून ते कठीण कवच आणि त्यांच्या अवतीभोवती सुरक्षा कवच असं बनवतात, किंवा प्रवाळ कॅल्शियम कार्बोनेट वापरून कठीण कवच बनवतात, जेणेकरून
1: कवच म्हणजे जे शंख शिंपले आहेत
0: तर ते कॅल्शियम कार्बोनेट वापरून ते कवच बनवतात. समुद्र तळाशी हा जेव्हा कार्बन साठतो तेव्हा त्याचं लाईमस्टोनमध्ये रूपांतर होतं, जे शाश्वत असतं आणि चिरकाल असतं. जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत ते तिकडेच राहणार. नंतर तिसरा अशी एक प्रक्रिया होते की ज्याला आपण रासायनिक बफरिंग असं सुद्धा म्हणू शकतो, की महासागरातील कार्बन डायऑक्साईड रासायनिक अभिक्रियांद्वारा वातावरणाचे संतुलन राखतो, परंतु जास्त प्रमाणात कार्बन शोषल्यामुळे पुन्हा आम्लता वाढते, की पुन्हा तोच परिणाम होतो की ॲसिडिफिकेशन सुरुवात होते. नंतर जेव्हा सागरी जीव धोक्यात येतात आणि गार पाण्यातला कार्बन डायऑक्साईड, उदाहरणार्थ जे आर्क्टिक किंवा अँटार्क्टिक असे जे दोन ध्रुवीय प्रदेश आहेत तिकडे तापमान अतिशय कमी असतं, आणि तिकडला जो कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतो तो जेव्हा ते गार पाणी उष्ण पाण्यात मिसळतं तेव्हा तिथून तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड मिसळतो आणि पुन्हा तो समुद्रात. दोन मुख्य प्रक्रिया सतत सुरू असतात, एक डाऊनवेलिंग असतं आणि एक अपवेलिंग असतं. तर डाऊनवेलिंग जेव्हा घडतं तेव्हा सगळे समुद्रातले न्यूट्रियंट्स आणि कार्बन डायऑक्साईड समुद्र तळाशी जातात, आणि अपवेलिंग जेव्हा होतं तेव्हा हे पुन्हा सगळे न्यूट्रियंट्स समुद्र सपाटीवर येतात.
1: श्रोतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस, पुढच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. श्रुते हो नमस्कार. श्रुते हो.

दुपारचे 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन आता आपण ऐकणार आहात. या अंतर्गत राग पतुवरावली आणि रजनीवाला आपण ऐकू शकाल. मृदुंगमची साथ आहे रोहित प्रसाद, घटमची स्वाथ स्वामीनाथ जयरमण, त्यागराज स्वामी आणि ध्यानरविरुम शंकर अय्यर. रचना रूपम आणि आदितालात निबद्ध आहे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कर्नाटक वाद्यसंगीत. कलाकार विद्यानंदी गोपाळ अय्यर त्यांच्या वीणावादनात आपण ऐकलात राग पंतुवराली, रजनीमाला, मृदुंगमची साथ, रोहित प्रसाद, गौतम स्वामीनाथन, घटमची साथ स्वामीनारायण अय्यर, त्यागराज स्वामी आणि थनवाजुम शंकर अय्यर यांची. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड। पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। नसरापूर इथल्या बालिकेवरला अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।

पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी देशमुख यांनी केली. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रूपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं. यामुळे या विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आता इथं शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे हे उपस्थित होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात NEET UG आज देशभरात होत आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं OPEC अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 OPEC+ देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. OPEC संघटनेत आता 21 सदस्य आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तमिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रावर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात

0: आणि आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बारगी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्यांच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळं या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रीस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर पोलीस दलातल्या मोटर वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचं काल रात्री उघडकीस आलं. आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल पहाटे एका व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. या व्यक्तीकडून पोलिसांनी 344 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केलं असून या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 86 लाख रुपये इतकी आहे. काल पहाटे 2 वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला उल्वे परिसरातल्या एका गृहनिर्माण संकुलाजवळ एक संशयित व्यक्ती दिसल्यावर त्यांनी ही कारवाई केली. या व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झ वर हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. दुपारचे 3:10 झालेली आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 मिनिटांनी. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.

0: ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3:13 झालेली आहेत. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आहे. आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. राज्यात हवामान मुख्यतः कोरडं होतं. बरोबरीने विदर्भामध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे. उर्वरित राज्यामध्ये हवामान मुख्यतः कोरडं होतं. कमाल तापमानाची नोंद वर्धा इथं 44.5 अंश सेल्सिअस इथं झालेली आहे. येत्या 24 तासामध्ये विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आणि गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधव आणि शेतकरी बांधवांसाठी कोणताही विशेष इशारा अथवा सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता वेळ झालेली आहे नभोनाट्य -1. लेखक शांताराम प्रभू, सादरकर्त्या करुणा देव. -1.
1: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत नभोनाट्य -1. लेखक शांताराम प्रभू, सादरकर्त्या करुणा देव.

राव दे ते सुटकेस आता. गिव मी युअर ऍड्रेस, मी स्वतः पोहोचवेन तुमच्या घरी. व्हॉट इज दिस, डोंट बी सिली. तुम्हाला नाही शिकणार वर चढणं. अरे स्टॉप इट यू इडियट, स्टॉप इट. अहो काय करता, काय जीव वर आला का तुमचा? द्या हात द्या. बेडिंग प्लॅटफॉर्म वरच फेका. गुड गुड गुड. व्हॉट अ सिली यू आर. तारुण्यातल्या उत्साहाची केवढी क्रूर थट्टा आहे ही. द्या द्या ते बेडिंग. काय हे धाडस? मी होतो म्हणून बरं, नाही तर काय प्रसंग येता? हात तर गार वाटतात. तुम्हाला बरं नाही का वाटत? गरगडल्यासारखं वाटतंय. जरा शांत व्हा, मनावरलं दडपण काढून टाका बरं. हे पहा, तुमच्या सर्व सामानासह तुम्ही सुखरूप आत आलेल्या आहात, समजलं? अरे शी.

0: She's unconscious. Oh, Joseph, take a little brandy, my girl, and be relaxed. Be relaxed. Silly, really silly. नाही नाही नाही, तुम्ही पडून राहा. एक वेडेपणा केला तर आता दुसरा तरी करू नका. माइंड यू, येस आय एम अ जेंटलमन. आपल्या घरी आहात असं समजा. बी रिलॅक्स, बी रिलॅक्स माय डियर.
1: थँक यू, फार उपकार झाले तुमचे. तुम्हाला तसदी दिल्याबद्दल क्षमा करा.
0: म्हणजे आता तुम्ही भानावर आला आहात.
1: हे टिकेट्स म्हणून नाही म्हणाले मी. प्रथम वाटलं गाडीचा वेग कमी आहे, पण मग सगळाच घोटाळा झाला. बेडिंग घेऊन धावावं लागलं आणि गाडी चुकवून मुळीच चालण्यासारखं नव्हतं.
0: आय ऑब्जेक्ट, आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट टू दिस स्टेटमेंट. आयुष्यात तडजोड करणं बऱ्याच वेळा शहाणपणाचं असतं. ही तडजोड गाडी सुटली आहे हे ध्यानात येता क्षणीच तुम्ही करायला हवी होती. आयुष्याचं मोल कळण्या इतकं वय तुमचं नक्कीच आहे. पण सॉरी, स्त्री आणि वय या अवघड विषयात मी नकळतच शिरलो.
1: नो सर, माझं चुकलं. मी हा चान्स घ्यायला नको होता.
0: चान्स? कसला चान्स?
1: छे छे, मला म्हणायचं होतं की गाडी चालू झाली असताना मी.
0: छे छे, तुम्ही सगळंच काही सांगायला नको. मला एवढंच सांगायचं होतं की आयुष्यात घिसडघाई कधी कधी फार तापदायक ठरते. तुमचं वय नाही समजून घ्यायचं, पण हळूहळू कळेल तुम्हाला. सारं
1: खरंय आपलं म्हणणं. सुदैवाला आयुष्यात अजून तशा काही चुका नाही झाल्या, पण झाल्यास तर घिसडघाईने होऊ नये अशी काळजी घेईन.
0: खरं सांगू, चुकलो मीच. खरं म्हणजे मी तुम्हाला उपदेशापेक्षा ब्रँडीचा डोसच अधिक द्यायला हवा होता.
1: काहीतरीच काय. पण हे मात्र खरं की ब्रँडीने मला खूपच फ्रेश वाटायला लागले आणि धीरे आले. तर आपल्यासारख्या वयस्क व्यक्तीबरोबर माझ्यासारख्या 25-ला तरुणीने बोलायचं म्हणजे जरा.
0: आय मस्ट स्टॉप यू हियर. ऑफकोर्स आय एम ओब्लाइज्ड टू. मी वयस्क मुळीच नाही. माझं वय काय असेल असं वाटतं तुम्हाला? आणि रागावणार नसला तर तुम्हाला एक लहानसा प्रश्न विचारतो. माझ्या एवढ्या एखाद्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं असतं?
1: नाही म्हणजे.
0: घाबरू नका आणि अगतिक पण होऊ नका अशा. माझ्यावर असं नाही म्हटलं मी. नीट समजून घ्या माझा प्रश्न. माझ्या वयाच्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं असतात का तुम्ही?
1: का नसतं केलं? दोन व्यक्तीच्या प्रेमात वयाचा तसा फारसा संबंध येत नाही.
0: यू आर राईट, यू आर व्हेरी करेक्ट डियर. ज्या मुलीचं प्रेम पुरुष संपादन करू शकतो तिचं जे वय तेच त्या पुरुषाचं वय.
1: खरंच तुम्हाला पटतं हे सारं?
0: ऑफकोर्स. प्रत्येक माणसाला प्रेम करण्याचा अधिकार असतो आणि खऱ्या प्रेमाला कसलंच बंधन नसतं.
1: किती सुंदर बोलता तुम्ही. इतकी जाणीव असणारी माणसं जगात फारच मोजकी. तुम्ही मगाशी मला सिली म्हणालात, इडियट, स्टुपिड म्हणालात. मी मनातून चिडले होते, संतापले होते. पण तेव्हा मला कळलं नाही की तुम्ही हे सारं अधिकारवाणीनं बोलताय म्हणून. मला वाटलं बोलताय ते तुमचं वय, गलित झालेली गात्र. माफ करा, मला म्हणायचं होतं की तुमची विद्वत्ता तुम्हाला हे शब्द बोलण्याचा अधिकार खचितच देते.
0: सो क्यूट. तुम्हाला जीप चावायची गरज नाही. स्वच्छ, सरळ आणि सुंदर असं तुम्ही बोलत राहा, मला ते फार आवडेल. आपण असं करूया का?
1: कसं?
0: मी जरा वॉच घेऊन येतो, मग आपण मनमोकळेपणानं बोलत बसूया.
1: बरं.
0: आणि नंतर डिनर घेऊ. तुम्ही कोणतं जेवण घेता मिस आपटे? आय मीन मिस मनीषा आपटे.
1: अय्या, म्हणजे तुम्ही मला ओळखता? कुणी सांगितलं तुम्हाला माझं नाव? कुठे पाळलं होतं मला तुम्ही?
0: जे मी नाही ओळखत तुम्हाला. आणि मी अंतर्ज्ञानी पुरुष किंवा डिटेक्टिव्ह पण नाही. हो, तुमच्या होल्डॉलवर कोणीतरी बहुधा तुमचंच नाव लिहून ठेवलेलं असावं पेन्सिलनं. मग अशी ब्रँडी घेताना वाकलो ना तेव्हा सहज दिसलं मला ते.
1: अय्या, केवढी दचकले होते मी. आत्ता कळलं सारं इंगी. माझी ना ल्युसी नावाची एक मैत्रीण आहे. तिला बाई सदान कदा एकच चाळा जिथं तिथं माझं नाव लिहून ठेवण्याचा. पण आपलं नाव नाही कळलं अजून.
0: माझं नाव मिस्टर अबाव 55. खरं वय मात्र ठरायचं अजून.
1: चिडलात? तुमचं मन दुखवायचा हेतू नव्हता हा माझा?
0: खरंच. मग मी सांगेन ते ऐकाल?
1: ऐकशील म्हणा ना.

0: तेवढा अधिकार आहे आपला.
1: ऐकशील हे बघ, मी वॉश घेऊन येतो, तोपर्यंत तू कपडे बदल, म्हणजे तुझा मानसिक ताण अधिकच कमी होईल. ओके
0: ओके. सतीश, तुझी आवडती म्हणू तुला आवडणारी एकुलती एक साडी नेसती आज. हे इयरिंग्स बघितलेस आणि ही सुरंगीची वेणी तू दिलेली. हा सेंट देखील तुझ्याच आवडीचा. हा, आय एम रेडी सतीश. जगात सारं मिळवावं लागतं कर्तृत्वानं. घवघवीत सौंदर्य सुद्धा तिला तसं अपुरच पडतं रे. पुरुषाचं सौंदर्य सामर्थ्यात आणि स्त्रीचं सामर्थ्य सौंदर्यात असतं असं म्हणतात, पण मला नाही हे पटत तितकस.
1: मनीषा, अगं किती सुंदर दिसतेस ग तू, आणि हे इयरिंग्स किती शोभतात तुला. हा रुपेरी रंग पाहिला ना की टिपूर चांदणं पडलेल्या रुपेरी सागराची आठवण होते मला, आणि मन कसं उचंबळून येतं. स्मृतीत कितीतरी वर्ष हिलकावे खाऊ लागतात आणि आठवण होते मनूचे.
0: मनू, तुम्ही मला मनू म्हणालात? मला मनू म्हटलंच पाहिजे का?
1: नो, तुला नाही मी मनू म्हणालो. मनू हे माझ्या पत्नीचं एकेरी नाव होतं, मी ठेवलेलं. तिची माझ्याशी पहिली भेट झाली ना तेव्हा तिने असलेच इयरिंग्स घातले होते, अगदी तुझ्यासारखे. तुझ्यासारखी तिच्या कपाळावर मधोमध एक लहानशी जखमेची खूण होती. आज 15 वर्षानंतर मला माझी मनू परत भेटली. तसंच आम्ही दिल्लीला निघालो होतो याच ट्रेननं. गाडी हेलकावे घेत होती. माझं आणि मनूचं मन हे गाडीसारखंच हेलकावे खात होतं. आणि मनू आर्तपणे अगतिकपणे म्हणाली,
0: सर एक प्रश्न विचारू.
1: हो, असंच अगदी अगदी असंच.
0: असंच काय?
1: मनून असंच विचारलं, सर एक प्रश्न विचारू, सर एक प्रश्न विचारू. मी म्हटलं, नको विचारूस. मला माहित आहे मनू तू काय विचारणार आहेस ते. मनू, मी तुझाच आहे, फक्त तुझाच आहे मनू. मनू
0: सोडा, सोडा मला, दुर्वा दुर्वा सोडा म्हणते ना. थोडा ताबा ठेवा मनावर. तुमचं वय, तुमच्या इमोशन्स, अगतिकता मी समजू शकते, पण लक्षात ठेवा मी मनू नाही तुमची. मी मनू नाही तुमची. माझं नाव मनीषा आपटे, वय 27. आपण मना वडिलांच्या ठिकाणी आहात.
1: हो, आय एम सो सॉरी मनू. नाही, मिस मनीषा आपटे.
0: शांत व्हा, शांत व्हा पप्पा,
1: शांत हो तुम्ही, पूर्ण शांत हो तुम्ही. माझं तारुण्य संपलं. माझं नाव श्रीधर खरे, एज 55. माझी पत्नी 10 वर्षापूर्वी दिवंगत झाली. मला एक मुलगा आहे ऐन तारुण्यात आलेला, त्याचं नाव सतीश.
0: सर मला आता काही ऐकायचं नाही, पण काही सांगायचं ना. बोलू द्या बाबा, मला सारं सांगू द्या.
1: मनीषा थांब, तुला हवं ते खुशाल बोल. 2 दिवसांचा प्रवास आहे अजून त्यासाठी, आणि हा कुपे मी रिझर्व केला. पण माझं फक्त एकच मागणं आहे.
0: तुमचं मागणं? काय मागणं आहे तुमचं माझ्याजवळ?
1: मनीषा, अगतिकतेनं तुझा विनयभंग केला मी. तुझ्या रूपात मला मनू दिसले, तुझ्या रूपानं ती साकार झाली. मी तुला खट्ट मिठी मारली, तुझं चुंबन घेतलं, बळ जपली ना तुझ्या इच्छेविरुद्ध. तू एकटी निराधार असताना पण हे सारं विसरून जा मनीषा, आणि मोकळ्या मनानं मला क्षमा कर.
0: पापा आता पुरे म्हणते ना. बेभानपणाचा तो क्षण विरला, संपला. क्षणाक्षणाला जग कसं पुढे धावतंय, कुणाला कुठलाही क्षण कधी पकडून ठेवता आलाय का या जगात? तसंच चुकलेल्या क्षणांचं. आणि खरं सांगू पप्पा, विकलांगावस्थेतलं तुमचं मन गतस्मृतीच्या कैफात पुलकित झालं आणि क्षणभर जरा सैरावेरा धावलं, पण तो क्षण विरला आणि तुम्ही भानावर आलात. तो काही तुमचा गुन्हा नव्हे पापा.
1: माय इनोसेंट किड, फार कळतं तुला हे जग. असले माणसं फार थोडी असतात जगात. तुझ्यासारखे गुणी माणसं भेटली ना की वाटतं त्यांच्यासाठी काहीतरी करावं मनापासून, व्यवहाराची मोजमाप न ठेवता.
0: खरंच खरंच पप्पा?
1: येस माय डिअर गर्ल. काय करू मी तुझ्यासाठी की त्यानं माझ्या मनाला समाधान वाटेल?
0: डू यू रिअली मीन धिस पप्पा? रिअली?
1: ऑफकोर्स. सांग बर, मुळीच आढेवेढे घेऊ नकोस, एका शब्दात सांग.
0: सांगू पप्पा? सांगू? एका शब्दात सांगू? लग्न.
1: लग्न?
0: हो
1: लग्न. काय म्हणतेस मनीषा? आय कांट अंडरस्टँड, रिअली आय कांट अंडरस्टँड दिस.
0: पापा खरोखरच लग्न करायचंय मला, आणि म्हणूनच मी अशी मुद्दाम धावत्या गाडीत शिरले, धडपडत धापा टाकत.
1: थट्ट करतेस माझी तू. म्हणून आहेस बेटे, बेटे म्हणून आहेस तू. तू आहेस मनीषा, मनीषा आपटे.
0: थांबा पापा, सारं सारं सांगू द्या मला, क्षणभर सुद्धा थोपवू नका. पापा मी मनूच आहे आणि मनूच राहणार, पण ही मनू तुमची नव्हे, सतीशची, तुमच्या एकुलत्या एक मुलाची.
1: सतीशची मनू?
0: येस पापा. पापा मला आशीर्वाद द्या.
1: वेट अ बिट मनीष, वेट अ बिट. बैस तिथं.
0: हां पापा, तुम्हाला आवडणार नाही का हे? पटणार नाही का हे?
1: विल यू प्लीज सिट देअर. तुम्ही जरा बसून घ्या मनीषा आपटे.
0: तुम्ही मनीषा आपटे? पापा मी परकी वाटायला लागले तुम्हाला? मी मनू नाही, मी सतीशची मनू नाही वाटत.
1: तुम्ही जरा तिथं बसून घ्याल का? किती वर्षापासून ओळखता तुम्ही सतीशला?
0: पापा फार वाढवत आहात तुम्ही हे अंतर, मला सहन नाही होणार पापा. बघाचं तुमचं ते विचित्र वागणं, गेलेला तोल, सारं सारं सहन करू शकले मी, पण हे नाही पचनी पडू शकणार.
1: मिस मनीषा आपटे, मग आम्ही चुकलो त्याबद्दल क्षमा मागितली मी तुमची. ते सारे विसरणार आहात की प्रवास संपेपर्यंत असंच दिवसणार आहात की ब्लॅकमेलिंग करणार आहात?
0: पापा पापा इतके निष्ठुर होऊ नका.
1: थांब मनीषा, तिथंच बसून राह. मला तुला समजून घ्यायचं, नीट समजून घ्यायचं आहे आणि एक निर्णय घ्यायचा आहे. मला सिरियसली विचार केलाच पाहिजे.
0: ओके सर, नाही हलणार मी इथून. विचारा मला हवं ते, घ्या निर्णय. मी समर्थ आहे तुमचा निर्णय ऐकायला. आय एम प्रिपेअर्ड.
1: मिस आपटे, मला तुम्ही असं अचानक गाडीत भेटणार होत आहे सतीशला माहीत होतं?
0: ऑफकोर्स माहिती आहे त्याला ते. त्याला धीर होईना म्हणून मीच ठरवलं हे सारं. त्याला हे पूर्ण माहिती आहे आणि त्याची संमती पण आहे मला.
1: आय सी, आय सी. म्हणजे मी आज टूरवर एकटा जाणार हे तुम्हाला माहीत होतं आणि म्हणून धावत्या गाडीत मला गाठण्याचा तुम्ही चान्स घेतलात, नाही का? आय सी. मिस आपटे, सतीशचं लग्न अगोदरच ठरलेलं आहे हे सुद्धा माहीत असेलच तुम्हाला.
0: माहिती आहे, पण ते लग्न ठरल्याचं नव्हे. सतीशच्या मनाविरुद्ध आपण घेतलेला एकतर्फी निर्णय मला निश्चितपणे ठाऊक आहे. शैलजा भावेच्या वडिलांनी श्रीधर पंत खऱ्यांना बालपणाच्या मैत्रीच्या भांडवलावर गळ घातली आणि
1: मनीषा
0: बोलू द्या मला. तुम्हाला मला समजून घ्यायचंय, नीट समजून घ्यायचंय, सिरियसली विचार करायचंय, निर्णय घ्यायचंय.
1: मनीषा, व्हॉट इज युअर फादर?
0: पप्पा, इज दॅट रिअली इम्पॉर्टंट?
1: ऑफकोर्स इट इज.
0: पप्पा पप्पा, आय एम एन ऑर्फन. मी अनाथ आहे, पोरकी आहे. आज मला जगात कुंडी कुंडी नाही, सतीश शिवाय, त्याच्या प्रेमाशिवाय.
1: मिस मनीषा आपटे, निर्णय घ्यायचा आहे मला अजून.
0: तुमच्या निर्णयाचा संबंध येत नाही इथे पप्पा. सतीशचं माझ्यावर प्रेम आहे आणि प्रेम राहील. सतीशचं लग्न शैलजाशी जरी झालं ना, तरी त्याच्या या भावना मरणार नाहीत, कधीच मरणार नाहीत.
1: वाय
0: वाय उत्तर साधय. पण पप्पा मला असले प्रश्न विचारले नाहीत तर नाही चालणार. पप्पा तुम्हाला माहिती आहे, 2 वर्षापूर्वी मी

0: फार खोलवर जातात मुळ असल्या निर्णयाची. सो यू आर एन ऑर्फन, आई वडिलांचा आगापिछा नसलेली एक अनाथ मुलगी, इजंट इट? आणि मी सापते सतीशचं वय माहित आहे तुम्हाला?
1: येस पप्पा, माहिती आहे. तो माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. पप्पा, माझा आणि त्याचा दोघांचाही नाहीलाज आहे ह्यात. म्हणूनच आपली संपत्ती हवी पप्पा. सांगितलं नसतं तर माझं वय तुम्हालाच काय, पण सतीशला सुद्धा कळलं नसतं. पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं, अगदी कंपार्टमेंट मध्ये शिरल्याबरोबर.
0: यू आर राईट, पण प्रामाणिकपणाचं फारच मोठं मोल मागतेस तू मनीषा.
1: येस पापा, सतीशचं फार मोठं मोल आहे मला. आय एम एन ऑर्फन.
0: पण माझं काय, सतीशचं कल्याण व्हावं म्हणून मी संसार सुखाला पारखा झालो. हाताच्या फोडासारखं जपलं त्याला. ह्या छातीच्या पिछाण्यावर तो आतापर्यंत झोपत होता. अशा त्या निष्पाप जीवाचं भलं बुरं मला नको पाहायला?
1: अवश्य पाहायला हवं. पण पापा, व्हॉट्स रॉंग विथ मी? एज, ऑर्फनेज, सांगा पापा, निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला. सतीश आणि मी श्वास अवरोधून तुमच्या चेहऱ्याकडे पाहतोत. असमाधानाची एक छटा जरी उमटली ना पापा तुमच्या चेहऱ्यावर, तरी सतीश कायमचा हरवेल माझ्यासाठी.
0: पण का तुमचा हा हट्ट? आयुष्याचं गणित इतकं सोपं नसतं मी सांगते. बरेच हातचे मिळवावे लागतात त्यात आणि वजा पण करावे लागतात.
1: खरंय पापा, गणिताचं उत्तर ठरलेलंच असतं, पण प्रश्न असतो रीतीचा, मेथडचा. प्रेमाचा प्रत्यक्ष त्रिकोण असतो 180 अंशाचाच, पण त्रिकोणाच्या बाजू किती वाढतात ते अवलंबून असतं 2 बाजूंच्या उत्कटतेवर आणि 3र्या बाजूच्या विरोधावर.
0: नाही मनीष, 2 बाजू जेव्हा भेटायला येतात तेव्हा त्यांनी प्रथम पाहायचं असतं ते हे की त्या जन्मतःच समांतर तर नाही. समांतर असलेल्या रेषांमधलं अंतर कधीच कमी होत नाही मनीषा. समांतर रेषा कधीच मिळत नाहीत एकमेकींना जगाच्या अंतापर्यंत.
1: येस पापा, पण 2 मिळू बघणाऱ्या रेषांना कोणाच्या विरुद्ध दिशेकडे वाढवत गेलं तरी सुद्धा त्या कधीही मिळणार नाहीत. उलट समांतर रेषेपेक्षा त्यातलं अंतर वाढतच जाईल. दोष दृष्टीचा आणि निर्णयाचा असतो पप्पा, रेषांचा नव्हे. म्हणूनच 3र्या रेषेनं
0: काय करायचं असतं? 3र्या रेषेनं
1: कॉम्प्रोमाइज, तडजोड.
0: तडजोड करायची तुम्ही मी सापते. भावनांच्या जंजाळात वाहून नाही जात सुशिक्षित माणसं. प्रवासात सापडलेले 2 ओंडके नियती क्षणभर जवळ आणते आणि फेकून देते त्यांना विरुद्ध दिशांना. म्हणून काही एका ओंडक्यानं आक्रोश नसतो करायचा दुसऱ्यासाठी.
1: पप्पा, हे तुम्ही मला सांगावं. मग तुम्हाला 15 वर्षानंतर या इयरिंग्स मध्ये माझ्या कपाळाच्या खुणेतून अभावितपणे विचारलेल्या प्रश्नातून तुमची मनू कशी दिसली? प्रेमाचा ओलावा माणसाच्या मनात कोरडा नसतो होत पप्पा. काळ माणसाला ओढून देतो, पण काळाचं कठीण कवच फोडून भेदून मानव त्यातून आपल्या प्रिय व्यक्तीला ओढून घेतो आणि मनाच्या देव्हाऱ्यात तिचं चिरंतन पूजन करतो. इथं तर 2 हाडामासांचे जीव आहेत पापा. वय आणि पोरकेपणा प्रेमाच्या डोळ्यांना दिसत नाही, त्यांना दिसत ते फक्त हृदय.
0: मिस अपडेट, इट्स टू मच, इट्स गेटिंग ऑन माय नर्व्स.
1: पापा, नाही पटत माझं तुम्हाला?
0: मुळेच नाही. माणूस होतो कधी कधी भावनावश.
1: यू आर राईट मिस्टर खरे, तुम्ही भावनावश झाला होतात मघाशी, पण ती भावना मनुची नव्हती, ती होती नर मादीची. अचानक तारुण्य तुमच्या डब्यात आयत चालून आलं, ते तुम्ही कुस्करायला निघालात, कारण तुम्हाला माहित नव्हतं की त्याच तारुण्याला तुमच्या मुलाचा स्पर्श झालाय. मला वाटलं की प्रेमाचा तो एक साक्षात्कार होता, पण मिस्टर खरे, तो होता व्यभिचार, शुद्ध व्यभिचार.
0: मिस साप्टे, आय मीन मनीषा, ट्राय टू अंडरस्टँड मी. चूक झाली असेल माझी, पण मी तडजोड करायला तयार आहे.
1: तडजोड? कशी? लग्न करणार आहात माझ्याशी का कोरा चेक देणार आहात?
0: नो, शांत हो मनीषा, इतका नाही मी कृतज्ञ. मनीषा, भावेश सन इज अ गुड मॅच फॉर यू. तुला सुयोग, हँडसम, ही इज ऑल्सो डॉक्टर.
1: मिस्टर खरे, व्यवहार ज्ञान शिकवता आहात मला. नाही जमणार,

0: मोठा कोरड्या व्यवहाराच्या चौकटीत चूल बसत असेल मिस्टर खरे, प्रेम नाही बसणार.
1: मनीषा, माझ्या हातून घडलेला प्रमाद सतीशला कळला तर त्याला काय वाटेल?
0: सतीशला काय वाटेल? आणि सतीशच्या दुबळेपणावर पांघरून घालून मनाचा हिय्या करून मी ज्यावेळी धावत्या गाडीत चढले आणि माझ्या प्रियकराचे प्रत्यक्ष पिता असलेल्या तुमच्यावर भरोसा ठेवला, त्या मला तुमचं घडलेलं वर्तन अनुभवून काय वाटलं असेल? क्षणापूर्वी ज्यानं मला मनू म्हटलं आणि सतीशचं नाव निघतात ज्यानं मला शेकडो योजना दूर लोटलं, तडजोडीचं मधाचं बोट पुढे केलं, त्या मला काय वाटलं असेल?
1: मिस साप्टे, लेट अस पुट एन एंड टू दिस मॅटर. तुम्ही स्वतःहून रिझर्व कंपार्टमेंट मध्ये शिरलात तुमच्या जबाबदारीवर, तुमच्या स्वार्थासाठी. माझ्या मुलाचं तुमच्यावर निस्सीम प्रेम आहे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे कोणता पुरावा आहे?
0: पुरावा मिस्टर खरे, तुमचं तुमच्या मनूवर प्रेम होतं हे सांगायला तुमच्याजवळ कोणता पुरावा?
1: इट इज इंडीड इररिलेव्हंट डियर. माझ्या प्रश्नाचा आणि तुम्ही मागत असलेल्या पुराव्याचा आपसात काहीही संबंध नाही. पण मिस मनीषा आपटे, पुरावा हवाच असेल तर दाखवतो. माझी ती सुटकेस काढा. तिच्या उजव्या कप्प्यातल्या एका चांदीच्या डबीत माझे मनू सदैव घालत असलेल्या हिऱ्यांच्या कुड्या आहेत. प्रत्येक वर्षी मनूच्या मृत्यूदिनी आम्ही दोघं जण मनूला आवडणाऱ्या सुरंगीच्या दोन कळ्यांनी त्या कुड्यांची मनोभावे पूजा करतो. आज 15 वर्ष झाले. सुकलेल्या पण पवित्र प्रेमानं पुनीत झालेल्या 30 कळ्यांची ती वेणी आणि तो कुड्यांचा जोड तुम्हाला माझ्या मनूच्या प्रेमाचे साक्ष पटवतील मी साप्टे.
0: मिस्टर खरे, तुमच्या सुटकेस मध्ये हिऱ्याच्या कुड्या नाही मिळणार तुम्हाला, कारण माझ्या कानात असलेल्या कुड्या तुमच्या मनूच्याच आहेत. आणि नीट बघा मिस्टर खरे, ही सुकलेली वेणी त्याच 30 कळ्यांची आहे ज्या तुम्ही आणि सतीशने मनूच्या स्मृतीला वाहिल्या. सतीशनेच दिल्या मला या दोन्ही वस्तू तुम्हाला दाखवायला, तुमची खात्री करायला. पण मिस्टर खरे, मला नको आहेत ह्या कुड्या आणि वेणी सुद्धा. घ्या, ठेवून द्या त्या. सतीशने गळ घातली म्हणूनच आले मी तुम्हाला भेटायला. त्याला शैलजाशी लग्न करायचं नाहीये मिस्टर खरे, नीट समजावून घ्या. आणि आता माझा निर्णय ऐका, माझं सतीशवर प्रेम आहे पण जीवनाच्या अमर्यादितपणावर माझा अधिक विश्वास आहे. जीवनाच्या गणितातून सतीश वजा करूनही मी जीवन जगू शकेन जिद्दीनं, हट्टानं. पण तुमच्यासारखा पिता असलेल्या सतीशला जोडीदार म्हणून निवडणं मला नाही पटायचं.
1: मनीषा,
0: सॉरी मिस्टर खरे, मला काही ऐकायचं नाही. तुमचं मनूवर प्रेम असेलही पण मनूनं ज्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं असेल त्या सतीशसाठी काहीही करायची तयारी नाही आहे तुमची. आणि क्षणाच्या मोहाला तुम्ही बळी पडता. पण पोटच्या गोळ्यासाठी जीवनात एक लहानसं आव्हान स्वीकारायला तुम्ही तयार नाही आहात. तुम्हाला जीवन जगायचे ते सोनेरी चौकटीतलं मोह पण गुळगुळी. जिच्याशी विनयभंग केला ती सून म्हणून कशी चालेल तुम्हाला? स्वतःच्या मित्राला नकार देण्याची हिंमत नाहीये तुमच्यात. पण मनाचा हिय्या करून धावत्या गाडीत चढून तुमच्या दुबळेपणावर पांघरून घालणाऱ्या पुत्राच्या प्रेयसीला तुम्ही ताठरपणे टक्कर मात्र देऊ शकता.
1: मी सप्ते, नाही नाही मनीषा, थांब, पुढचं बोलू नकोस मनीषा.
0: सॉरी मिस्टर खरे, मी निर्णय घेतलाय. पण एक गुपित सांगते तुम्हाला, मी पुन्हा पुन्हा वरच्या बाजूला का बघत होते माहितीये तुम्हाला?
1: का मनीषा? सारे सारे मला सांग मनीषा, काहीही दडून ठेवू नकोस.
0: काय वाटतं तुम्हाला? वय, अनाथपणाची भीती, शी फेकड माणसा, तुला नर म्हणून कोणी जन्माला घातलं? नर मादीचं रहस्य नाही कळलं तुला? नरानं झुंज द्यायची असते आकाशाशी. सोन्याच्या पिंजऱ्यात ऐशारामाची फोड खान तत्वज्ञानाची पोपटपंची नसते करायची? गिधाडासारखे लचके तोडले असतेस ना माझे तरी एक वेळ क्षम्य मानलं असतं मी. पण हा तुझा फेकडपणा, कीव येते मला तुझी मिस्टर खरे. इथं जडून बसलाय तुमचा सुपुत्र, ह्याने तुमची प्रत्येक कृती पाहिली आहे, प्रत्येक शब्द शब्द ऐकलाय. पण अजूनही बसलाय तो एखाद्या मुर्दाणासारखा. मिस्टर खरे, जीवनाचं आव्हान स्वीकारायला असामान्य पौरुषत्व लागतं, ते नाहीये तुमच्या दोघातही। तुम्ही दोघही फेकड आहात, फ्याड आहात। जाते मी।
2: मनीषा खाली उतरू नकोस। मनीषा खाली उतरू नकोस। मनीषा गाडीनं वेग घेतलाय, खाली उतरू नकोस। अगं जंगल आहे सारं। मनीषा
3: मुर्दा शंड, लाज नाही वाटत? घे तो टॉर्च आणि माझ्या खिशातलं पिस्तूल। त्या किर्र काळोखात तुझी मादी ठेच काढत जाते, शोधून काढ तिला आणि मनुचे दागिने तिला अर्पण कर।
2: शी इज अ जेम, शी इज रिअली अ जेम।
3: मनीषा कम बॅक। आय ऍक्सेप्ट युअर प्रपोजल, आय ऍक्सेप्ट इट फुल्ली। मनीषा कम बॅक प्लीज। मनीषा कम बॅक।
4: मायनस वन हे नभोनाट्य श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत। लेखक शांताराम प्रभू, सहभाग श्रीधर रवींद्र दिवेकर, सतीश विनायक दामले, मनीषा अनुराधा तोवर, सादरकर्त्या करुणा देव। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
5: डीटीएच प्रसारण सेवेमध्ये हा कार्यक्रम आपण ऐकत होतात। हे नभोनाट्य आपण ऐकलत। आता वेळ झालेली आहे संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी याची।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण आपण ऐकणार आहोत.
1: आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, चालीरीतींचा, खाद्य संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगतो. जगभरात कुठेही गेलो आणि जगाच्या नकाशावर दिसणाऱ्या कुठल्याही भूप्रदेशात राहिलो तरी महाराष्ट्राच्या या मातीवर आपण नितांत प्रेम करतो. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं कुठंही स्थलांतरित झालो तरी भूतकाळामध्ये महाराष्ट्राच्या या भूमीवर घालवलेला काळ, त्याची मजा, त्या आठवणी मनात नेहमीच जपून ठेवतो. आपण ज्या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो नेमका आहे तरी कसा? अगदी नेमकेपणानं सांगायचं तर राकट, कणखर, तरीही रसरशीत जीवनरसाने परिप्लुत भारताच्या राजकारणात, कला संस्कृतीच्या वैभवात आणि भूगोलात स्तिमित करणारी विविधता असलेला प्रांत म्हणून महाराष्ट्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. 300 वर्षापूर्वी महाराष्ट्र काबीज करायला आलेला, मराठी राज्य बुडवायच्या इराद्यानं आलेला औरंगजेब खूप तयारीनिशी दक्षिणेत उतरला खरा, पण त्याला महाराष्ट्र जिंकताच आला नाही. का जिंकता आला नाही याचं कारण सांगताना गोनी दांडेकर म्हणतात की त्याला बिचाऱ्याला महाराष्ट्राची नसच समजली नाही. महाराष्ट्राला लाभलेली भौगोलिक विविधता पाहिली तर या भूमीचं वैशिष्ट्य चटकन लक्षात येईल. सातवाहन राजा हाल यानं एकत्रित करून संपादित केलेल्या 700 लहान लहान काव्यरचनांचा संग्रह म्हणजे गाहा सत्तसई. 700 असं जरी नावात म्हटलं तरी प्रत्यक्षात विविध हस्तलिखितात मिळून 1012 रचना आपल्याला आढळतात. महाराष्ट्री प्राकृतात रचलेला प्राचीन मराठी वाङ्मयातला आद्य ग्रंथ म्हणजे गाहा सत्तसई. हा कुठला धार्मिक ग्रंथ नसून शृंगार आणि प्रेमभावना आविष्कृत करणाऱ्या प्राचीन महाराष्ट्रातल्या भावगीतांचा संग्रह आहे ही मोठी आश्चर्याची बाब आहे. 2000 वर्षापूर्वी याच भूमीत राहणारे आपले पूर्वज कसे होते, कसे राहत होते, कुठले उत्सव साजरे करत होते, काय परिधान करत होते, कुटुंब पद्धती कशी होती याचं रमणीय वर्णन या ग्रंथात येतं. यामध्ये इतिहास आहे पण ऐतिहासिक व्यक्तिरेखा, राजांच्या वंशावळी, सणावळ्या, युद्धाचे तपशील नाहीत. राजघराणी नाहीत तसं राजकारणही नाही. व्यापाराचा उल्लेख आहे पण कसा? तर व्यापारासाठी पुरुष घरापासून दूर गेल्यावर त्याच्या अनुपस्थितीत काय काय होतं याचं वर्णन करताना आलेला व्यापाराचा उल्लेख. सण, वार, धार्मिक, अधार्मिक उत्सवांचा उल्लेख आहे पण व्रतवैकल्यांचं, कर्मकांड आणि पूजा अर्चांचं धार्मिक अवडंबर नाही. काव्य, कला, साहित्य सगळंच आहे पण कुठलीही क्लिष्टता नाही, जड भाषा नाही. साधेपणातलं सौंदर्य मिरवणारी, अभिनव कल्पनांनी मोहात पडणारी, जात्याच आकर्षक आणि मधुर अशा महाराष्ट्री प्राकृतातल्या या रचना आहेत. गाहा सत्तसई या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः स्त्रियांनी केलेल्या या रचना सातवाहन राजा हाल यानं मागवल्या होत्या. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत 1 कोटी गाहा त्याच्याकडे जमा झाल्या. त्यातल्या त्यानं निवडून वेचून 700 या ग्रंथात घेतल्या. हस्तलिखित स्वरूपात हा ग्रंथ उपलब्ध होता पण हा धार्मिक ग्रंथ नसल्यानं की काय कोण जाणे, फारसा लोकप्रिय ठरला नाही, अभ्यासलाही गेला नाही. या ग्रंथातल्या लहान लहान कवनांमध्ये आलेल्या कल्पना इतक्या ताज्या आणि इतक्या अनोख्या होत्या की काव्यशास्त्राच्या संस्कृत ग्रंथांमध्ये उदाहरणं देण्यासाठी आनंदवर्धन, धनंजय, भोजदेव, मम्मट, हेमचंद्र, रुय्यक, मंखक, विश्वनाथ यासारख्या अनेक साहित्यशास्त्राच्या विद्वानांनी त्या उदाहरणं म्हणून वापरल्या. या विषयावरच्या अशा काही रचना ग्रंथरूपात आहेत हे माहिती होऊनही त्याच्याकडे फारसं अभ्यासाचा विषय म्हणून पाहिलं गेलं नाही. या ग्रंथातल्या रचना ज्याला गाहा असं म्हटलं जातं त्या खऱ्या अर्थानं लोकांसमोर आल्या ते 1870 साली जर्मन विद्वान वेबर यांनी 370 गाहा एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध केल्यावर हाल सातवाहनानं केलेल्या या गाहांच्या संकलनाला 7व्या शतकात बाणभट्टानं हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाहा कोश असं म्हटलंय. विनाशिनम अग्राम्यम अकरोत सातवाहनः विशुद्ध जातिभिः कोशम रत्नैरिव सुभाषितैः. एखादा राजा अत्यंत शुद्ध जातीच्या रत्नांनी खेडेगावात न होणारा असा अक्षय्य निधी करतो, त्याप्रमाणे सातवाहन राजांनी अत्यंत निर्दोष अशा जातीछंदात रचलेल्या सुभाषितांनी अविनाशी आणि सोज्वळ असा कोश रचला. प्राकृतात रचलेल्या या गाहा खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसाचं 2000 वर्षापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे सांगतात. संस्कृत भाषेत झालेल्या क्लिष्ट रचना या विद्वत्तापूर्ण आणि त्यातला शृंगारच काय तो शिष्ट, आणि प्राकृत रचना जानपद वाङ्मय हे मात्र ग्राम्य आणि विकृत असा समज दृढमूल असण्याच्या काळात या ग्रंथाला सुयोग्य स्थान लाभलं नसलं तरी आता बदललेल्या दृष्टिकोनातून या काव्यसंग्रहाचं अनन्य साधारण महत्त्व सर्वांच्याच लक्षात आलं आहे. सातवाहनांची राजवट असणारा काळ म्हणजे इसवीसनपूर्व 2 शतक ते इसवीसनाचं 3 शतक. काही विद्वानांच्या मते या ग्रंथातल्या काही गाहा मागाहून अगदी 6व्या 7व्या शतकापर्यंत अंतर्भूत केल्या असल्या तरी प्रामुख्यानं यातल्या रचना सातवाहनांच्या राज्यकाळातल्याच असणार. या रचना म्हणजे पुरातन महाराष्ट्राची भावगीतं आहेत असं आपण म्हटलं, कारण यात अनेक स्त्री मनं मुखर झाली आहेत. या रचनांचा उद्देश समाजजीवन कसं आहे हे सांगणं हा नक्कीच नव्हता, पण स्त्रियांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना समाज जीवनाचे अनेक पैलू आपल्याला त्यात दिसतात. स्त्रिया घरात काय काय कामं करत होत्या, सखीला त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान होतं, काय दागिने आणि वस्त्रप्रावरणं घालत होत्या, नातीगोती कशी जपत होत्या. सवत असणं हे अगदी सामान्य वाटलं तरी आपला नवरा किंवा आपला प्रियकर अन्य कुणाची अभिलाषा करतो आहे, त्याला अन्य कोणीतरी आवडतंय ही विचित्र भावना त्यांना दुखावत असणारच, कसं हाताळत होत्यात ही उलघाल. आपली मनं या लहानशा कवनांमधून मोकळी करणाऱ्या स्त्रिया आपली सुख दुःख मांडताना अगदी साधे शब्द वापरतात, पण भावना इतकी व्यक्तिगत आहे की वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहतच नाही. व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने स्थलांतर करणं हे काही महाराष्ट्रातल्या लोकांना नवीन नाही. 2000 वर्षापूर्वीच्या या कवनांमध्ये नोकरी व्यवसायाला परदेशी गेलेला पती आणि त्याच्या आठवणीत झुरत सख्यांबरोबर वेळ काढत सासू सासऱ्यांबरोबर घरात राहणारी स्त्री हे चित्र अगदी सामान्यपणे दिसत होतं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे व्यवसायासाठी घरापासून दूर गेलेले पुरुष घरी परतत असत. समाजशास्त्रीय भाषेत ज्याला तात्पुरतं वर्तुळाकार स्थलांतर असं म्हणतात तो स्थलांतराचा प्रकार 2000 वर्षापूर्वी अगदी सर्रास इथे असावा. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी फक्त शेती व्यवसायावर उपजीविका तेव्हाही होत नसावी. पतिविरहात झुरणाऱ्या स्त्रियांच्या मनातली गाणी असल्यानं या प्रत्येक लहानशा कवितेत निराळा विचार असला तरी शृंगाराच्या मुख्य पडद्यावरच जणू या वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात. महाराष्ट्राचा भूगोल, इथल्या डोंगर दऱ्या, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि प्रियकरायला भेटायला पूर आलेला असतानाही नदी पोहून जाणाऱ्या धाडसी अभिसारिका, वेगवेगळ्या उपमा देताना येणाऱ्या वेगवेगळ्या झाडा फुलांचे फळांचे संदर्भ, प्रेमिकांचं प्रेम व्यक्त करणं आणि कधी कधी प्रेम अव्यक्तही राहणं, ऋतूनुसार आयुष्यात कामांमध्ये सृष्टीच्या बहरात होणारे बदल, हे सगळं यामध्ये दिसतं. सातवाहन राजवटीचा काळ हा अनेक अर्थांनी स्थित्यंतराचा परिवर्तनाचा काळ होता. धर्मसंस्था, दैवतकल्पना, कर्मकांड यामध्ये बदल होत असलेला हा काळ प्रतिबिंबित होताना सर्व स्तरावरच्या बदलांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. यात मूर्तीपूजेचा उल्लेख आहे पण देवळांचा फारसा उल्लेख येत नाही. बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार झालेला हा काळ असल्यानं बौद्ध भिक्षूंचा उल्लेख इथं येतो. गावाबाहेर झाडाखाली असणाऱ्या गणपतीचा उल्लेख आहे. हा स्थित्यंतराचा काळ असल्यानं वैदिक देवता आणि पौराणिक देवता दोन्हीचा संगम इथे आढळतो. या भूमीत होणारी पिकं कुठली होती तर यव आणि तुरी बरोबरच तांदूळ हे मुख्य पीक होतं. उसाचं पीक काढून त्याचा गुळ बनवला जात होता. तीळ, काकडी, कोहळा, आंबे ही फळं आणि प्राजक्त, बकूळ, कमळ, जुई या सुगंधी फुलांचा अनेकदा उल्लेख इथे येतो. अतिशय समृद्ध असं प्राणीजीवन आणि पक्षीजीवन या भूमीत होतं. हरिण, रेडा, हत्ती, अस्वल, सिंह या वन्य प्राण्यांबरोबरच गाई, बैल, मांजर, कुत्रा हे पाळीव प्राणी आणि चिमणी, पोपट, मैना, पारवा, कावळा, बगळा, मोर यासारखे पक्षीही विपुल प्रमाणात होते. कारण घनदाट अरण्य इथल्या डोंगररांजीत होते. स्त्रियांच्या मनाचा वेध घेणाऱ्या या रचना प्रामुख्यानं असल्यामुळे त्यांचं नटणं, मुरडणं, बांगड्या, गळसरी, पैंजण, मेखला, कानातले यासारख्या घडीव दागिन्यांबरोबरच झाडाच्या पानाफुलांचे, फळांचे दागिने, मोरपीस यांनी सजायची त्यांची पद्धत, मेहंदी, आळता, काजळ, तिलक, चंदनलेप, जांभळासारख्या फळापासून केलेली उटणी या सगळ्याचा वापर करून स्त्रियांनी केलेल्या प्रसाधनाचा उल्लेख काही गहांमधून येतो. पती प्रवासाला गेल्यावर सासर घरी राहून आपल्या सख्यांबरोबर मौज मजा करणाऱ्या स्त्रिया पोहायला जात, फुगड्या खेळत, रंग खेळत, वेगवेगळे उत्सव साजरे करत, संगीत, नृत्य, वाद्यवादन, चित्र काढणं यासारख्या कितीतरी कलांच्या आविष्काराचे उल्लेख गहांमधून येतात. यातल्या काही गहांमध्ये स्त्री पुरुषांच्या स्वैराचाराचे उल्लेख सुद्धा असले तरी हे वाङ्मय समाजाचं यथार्थ प्रतिबिंब दाखवतं असं म्हणता येईल. निषिद्ध नक्कीच नाही. मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळालाय. 2000 वर्षांपूर्वी या भूमीत असणारं वैभव इथे आपल्या पूर्वजांनी खेड्यापाड्यातही अनुभवलेलं सुखी समृद्ध आयुष्य त्याची सविस्तर ओळख करून देणारा हा ग्रंथ गाहा सत्तसई अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचा आहे यात शंकाच नाही. या ग्रंथातली ही छोटी छोटी बहुपेडी काव्य अत्यंत मनोहारी आहेत. त्यातल्या अभिनव कल्पना वाचकाला अजूनही टवटवीत वाटाव्या अशाच आहेत.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण ऐकलं. आता गाहा सप्तशती या महाराष्ट्रीय प्राकृतातील आद्य ग्रंथावर आधारित गाहा सत्तसई ही 27 भागांची मालिका आकाशवाणी पुणे केंद्रानं काही वर्षापूर्वी प्रसारित केली होती. ह्या मालिकेतील वांगी दखल एक भाग आता ऐकूया. लेखन केले डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी.

0: गाहा सत्त सई।
1: दोन हजार वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या सामान्य जनांच्या जीवनपद्धतीचा लेखाजोखा महाराष्ट्री प्राकृतातल्या गाहा सत्तसई या ग्रंथातल्या गाहांमध्ये पाहायला मिळतो। निरनिराळे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे, त्यांच्या व्यवसायातल्या बारकाव्यांचे आणि त्यासाठी लागणारी साधनं, आयुधं याचे अनेक संदर्भ गाहांमध्ये येतात। आणि हे संदर्भ अजिबात ओढून ताणून आणलेले नाहीत, दैनंदिन आयुष्यातल्या घटनांचं निराळ्या कल्पनेसह झालेलं चित्रण आहे हेही चटकन जाणवतं। मातीची वेगवेगळी भांडी बनवणाऱ्या कुंभाराच्या व्यवसायातल्या उत्पादनांचे उल्लेख अनेक गाहांमध्ये येतात। मातीचे घडे पाण्यासाठी अगदी सर्रास वापरले जात असावेत। मातीच्या घड्यांचे अनेक संदर्भ येतात। कधी स्त्रीच्या गर्भाशयाला मातीच्या घड्याची उपमा दिली आहे तर कधी काही वेगळाच संदर्भ आहे। जेव्हा ऐश्वर्य असतं तेव्हा आपोआपच मान ताठ असते, उन्नत असते आणि पूर्णपणे रिकाम झाल्यावर मानही खाली झुकते हे वास्तव सांगताना रहाट गडग्याची उपमा दिली आहे। रहाटावर बसवलेले घडे जेव्हा पाणी भरून वरती येतात तेव्हा अगदी मान वर करून खुश होऊन येतात, पण पाणी देऊन रिकामे झाले की त्यांची मान अगदी सहज खाली जाते। उम लही उण उत्ताणी आणणा होंती केवी सविसेसम रित्ता नमंती सुईरम रहट्ट घटिय व कापुसीरा हसत मुखाने येती वरती रहाट घट जलदाना रिते होऊनी तळी उतरता झुकती खाली माना। एकमेकांच्या हाती घडा देताना त्यावेळी प्रेमी युगुलांचा एकमेकांच्या हाताला झालेल्या स्पर्शाचं आणि त्या स्पर्शामागच्या अनुकंपेचं सुंदर वर्णन एका गाहेत आलंय। प्रसंग असा आहे की गावाला आग लागली, त्यात नायिकेचं घर आणि सगळं काही जळून खाक झालं आणि कवी म्हणतो तरीही ती सुखावली। सौवस्सामी विदद्धे तहवी सर्वस्व जळून गेल्यावरही हु हि अस निवृद्धिचेय तिचं हृदय शांत झालं। कशानं, इतक्या प्रतिकूल अवस्थेत आगीतही कसली आली आहे शांतता? तर जमतेण गामडा हे गाव जळत असताना हत्था हत्थीम कुडो गहियो तिच्या हातातून घडा घेतला, हातातल्या घड्यानं पाणी शिंपडून आग विझवण्याचा प्रयत्न ती करत होती तर त्यानं तिच्या हातातून घडा घेतला आणि तेव्हा हाताला झालेला स्पर्श तो तिला सुखावून गेला। जणू काही तो हे सुचवत होता की मी हे काम घेतो, तू आश्वस्त हो, मी आहे। गावालागी आग लागली एकुलते घरदार जळून गेले तिचे सर्वही उरला राखडीगार दिला तयेने घडा प्रियकरा विझवा याते आग आगी तही त्या स्पर्श सुखाने प्रीतीला ये जाग। नुकतीच तोडलेली ताजी फुलं विकायला घेऊन आलेल्या माळणींचा उल्लेख काही गावांमध्ये आला आहे। ही माळीण खूप आकर्षक आहे। फुलं विकत घेण्याच्या बहाण्यानं फुलाचा भाव विचारायला म्हणून लोक तिच्या जवळ जाऊन भाव विचारतायत, तेवढंच तिच्याजवळ उभं राहून तिच्याशी बोलायची संधी मिळावी म्हणून। एका गाहेत तिच्या हातांच्या आकर्षक हालचालींनी हात नाचवून ती फुलं दाखवतीये आणि त्यामुळे पाहणाऱ्या तरुणांची हृदय घायाळ होत आहेत असा उल्लेख आलाय। कलाकारांचा उल्लेख काही गाहांमध्ये आला आहे। यात मूर्तिकार, चित्रकार यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे। भिंतीवर काढलेलं चित्र कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच पाहतंय असं वाटतं, तसंच अडचणीच्या वेळी कुठेही आणि कधीही मदतच करेल, कधीच नजर फिरवणार नाही, पाठ करणार नाही, अशा व्यक्तीशी मैत्री करावी असा सल्ला या चित्राच्या उदाहरणांनी दिला आहे। तम मित्तम कावम जम किर वसणामी देस आलंभी अलिहिय भित्ति वाउल्लहम वन परमुहम ठाई भित्ती चित्रा परितो सन्मुख राही सदाच सन्मित्र देश विदेश असो वा प्रसंग कुठलाही काळ अन्यत्र। चित्रात काढलेल्या मानवी आकृतीत रंग भरले नसले तरी रेखाटलेल्या चित्रातलं प्रेमी जोडपं एकमेकांना आलिंगन देत आहे। आकर्षित करणाऱ्या काहीच गोष्टी नसतानाही खरं प्रेम जवळीक साधतंच हे सांगताना या चित्रगुणाचा उल्लेख आला आहे। लोपतीन ते गुणचित्रातील पुसले जरीही रंग। चित्रात काढलेल्या वस्तू कितीही आकर्षक दिसल्या तरी त्या खऱ्या नसतात हे सांगताना एका भुंग्याला सांगितलंय की पिकलेल्या कवठाच्या वासानं तू कमळ सोडून कवठाकडे जातोयस खरा, पण एक लक्षात ठेव की कवठाला स्पर्श केलास की तुला समजेल की मऊ मुलायम कमळच असतं। जरी गंध सारखा असला तरीही चित्रातला लाडू पाहून आनंद होऊ शकतो, पण तो काही खरा नसतो। चित्रातला लाडूही खरा नाही आणि आनंदही कायमचा नाही। वास्तवाचं ज्ञान आलं की आनंद मावळतो। कमलम मुअंत महुअर पिक्क कैथाणे गंध लोहेण आलेख लड्डुअम पामरो व छिविउण जणिहिसी उग्र गंध घमघमाट भुलवी पिकले कवठ विलासी मूढ भ्रमरा सोडुनी कमला कवठा ते भुललासे। चित्रामधला लाडू बघता मावे ना मनी हर्ष कमल कोणते कवठ कोणते कळवी मुलायम स्पर्श। एका चित्रकाराला वाण्याच्या घरच्या भिंतीवर चित्र काढायची इच्छा होती। त्याला एका गाहेत असा प्रश्न केलाय की तुला चित्र तर काढायचंय पण तुला रंगाचा चित्रात वापर करताना क्रम कसा असावा, चित्र काढायची जागा कशी स्वच्छ करून घ्यावी हे तर कळतच नाही, ते तर तू केलंच नाहीस ना, मग वाणीणबाईंच्या घरावर चित्र काढायची स्वप्न काय बघतोस। वण्ण कम्मम ण आणसी म्हणजे रंगाच्या वापराचा क्रम काही तुला माहिती नाही। ठाण विशुद्धी विदेणा आणि वडिया चित्र काढायचं स्थान स्वच्छ शुद्ध करून घ्यावं हेही तुला माहिती नाही। चित्त अर तहवी मग्गसी हे चित्रकारा तरीही तू जातोयस कुठे तर भोईणी कुडुम्मी आलिहिउम वाणीणबाईच्या भिंती चित्र काढून रंगवायला। यावरून वाटतं की भिंतीवर चित्र काढणं हे या चित्रकाराचं निमित्तच असावं फक्त।
0: श्रोते हो, आत्ताच आपण गाहा सत्तसई या आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिकेचा एक भाग ऐकलात। याचं लेखन केलं होतं डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी। श्रोते हो, ही संपूर्ण मालिका आकाशवाणी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। आणि श्रोते हो, याबरोबरच संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी, तोपर्यंत नमस्कार। ह्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

डीटीएच उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता वेळ झालेली आहे गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातलं आशा भोसले जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरामध्ये राम उगावकर यांची ही रचना आहे. पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: पडछाया या चित्रपटातलं हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. गदी माडगुळकर यांची ही रचना होती आणि संगीतबद्ध केली होती दत्ता डावजेकर यांनी.
1: कृषीवाणी.
2: कृषी, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
1: अवश्य ऐका
2: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला.
1: कृषीवाणी.
0: गीत बहाल या कार्यक्रमाच्या अंतर्गत आता आपण ऐकणार आहोत बोलकी भावली या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. गदी माडगुळकर यांची रचना श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली.

0: जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतनं उतरलेलं, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. आशा भोसले आणि सहगायकांच्या स्वरामध्ये चित्रपट होता मुरली मल्हारी रायाची.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचं. कृषी, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन, मत्स्य संवर्धन करा फायद्याचं. दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान ऐकायला विसरू नका. अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: आपण ऐकत आहात गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम DTH उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील आपल्या भाषेत पोहोचत आहे. यानंतरचं गीत ऐकूया, कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं, जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या स्वरामध्ये. जगदीश खेबुडकर यांची ही रचना, संगीतबद्ध केली प्रभाकर जोग यांनी.

0: आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. 4:30 आपण ऐकत आहात DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. आता वेळ झालेली आहे मालिकाविशेष या कार्यक्रमाची. दृष्टीकडून आंतरदृष्टीकडे भाग 7, लेखिका मंजुश्री कुलकर्णी.
1: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादर करते हर्षवर्धन गवई आणि निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 7.
2: निराशेचं दुःख सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

आजच्या विज्ञान युगात लागलेल्या असंख्य क्रांतिकारी शोधांनी मानवी आयुष्य आश्चर्यकारकरित्या सोपं केलं आहे. यात प्रामुख्यानं वैद्यकीय सुविधांचा उल्लेख करता येईल. एड्स सारख्या दुर्धर व्याधीशी झगडण्याची, आयुष्यातले काही वर्ष वाढवून घेण्यापर्यंतची मजल विज्ञानाच्या साह्यानं आपण मारू शकलो आहोत. अर्थात या व्याधींनी ग्रासलेल्या व्यक्तीला दुखण्यासोबतच नातेवाईकांशी समाजाशी लढावं लागतं. शारीरिक दुर्बलतेसोबतच मानसिक दुर्बलतेचा

0: कुठल्याही रोगाचे जंतू या व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात आणि फार गतीनं आपलं साम्राज्य वाढवतात. त्यामुळे या व्याधीविषयी जनमानसात संकोचविरहित जागृती करणं, मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणं, शारीरिक संबंधांना आळा घालणं या गोष्टीच एड्सला प्रतिबंधित करण्यात आवश्यक ठरतात. कारण कुठलाही दोष नसताना एच आय व्ही पॉझिटिव्ह हा शिक्का कपाळावर घेऊन जन्माला येणाऱ्या बालकांच्या आयुष्याची सुरुवातच शेवटाकडे नेणारी ठरते. सुदैवानं या जीवघेण्या अस्ताला संपवणारा सूर्योदय झाला. आणि असंख्य ठिकाणी असंख्य बालकांना सहारा मिळाला. कसा तो जाणून घेऊ बालगृहाचे समन्वयक शिवराज पाटील यांच्याकडून.
1: माझं नाव शिवराज पाटील, मी सूर्योदय बालगृह येथे समन्वयक या पदावर आहे. सूर्योदय बालगृहाची स्थापना परमपूज्य युवराष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांनी 1/2/2009 अकोला येथे सुरुवात करण्यात आली, जिथे फक्त एच आय व्ही बाधित मुलामुलींचं ते बालगृह आहे. ही जागा सध्या भाडे तत्वावर आहे. केशवनगरला येथे ते बालगृह आहे. आज या बालगृहामध्ये जवळपास 32 मुलं मुली आहेत. त्याच्यामध्ये सर्व मुलं ही अनाथ आहेत आणि या मुलांचं संपूर्ण पालकत्व आपल्या संस्थेने घेतलेलं आहे. त्या मुलांना सामान्य शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण देऊन समाजाच्या प्रभावामध्ये जोडण्याचा संस्थेचा मानस आहे. आज या समाजाने ज्या मुलांना एच आय व्ही हा कलंक लावला, त्यांची काही चुकी नसताना आज समाज त्यांना दूर करतो आहे. आपले नातेवाईक त्यांना दूर करतायत. त्या मुलांना कुठेतरी मायेचं घर म्हणून हे सूर्योदय बालगृह आज अस्तित्वात आहे. या बालगृहाला कुठल्याही प्रकारचं शासकीय असं अनुदान किंवा शासकीय अशी मदत नाही. परमपूज्य भैय्यूजी महाराजांच्या योगदानातून हा उपक्रम अकोल्यामध्ये चालतो आहे. त्यामध्ये काही समाजसेवी संस्था किंवा सामाजिक कार्यातली लोकं पुढे येऊन या संस्थेला मदत करत आहेत. संस्थेचं पुढचं ध्येय जे आहे, त्यांना ट्रेनिंग, जसं हस्तकला आहे तर त्या कला त्यांना आपण अवगत करून त्यांना स्वबळावर उभं करण्याचा संस्थेचा मानस आहे. इथे आपण मुलांना जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालय आहे त्या ठिकाणी मुलांची तपासणी केल्या जाते. त्या ठिकाणी ART सेंटर आहे जे एच आय व्ही बाधित लोकांसाठी कार्य करते. तिथे मुलांची तपासणी केल्यानंतर जेव्हा त्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होतो, ती माहिती आमच्या संस्थेला मिळते, तेव्हा आम्ही त्या मुलाला आपल्या बालगृहामध्ये प्रवेशित करून घेतो. आजपर्यंत या संस्थेला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्याचबरोबर 2011 वर्ल्ड कप झालं होतं मुंबईला, वानखेडे स्टेडियमला तो जो अनावरण सोहळा झाला होता तिथे आपल्या मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं. ती एक सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आमच्या बालगृहातली आहे. आपण त्या मुलांना कुठेही असं जाणीव होऊ देत नाही की ते एच आय व्ही बाधित आहे. त्या मुलांना मायेचा आधार देतो आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांचं डायट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं मेडिकल, दर महिन्याला त्यांचं मेडिकल आपण मेन हॉस्पिटलमधून करून घेतो. त्यामुळे ती मुलं आज चांगल्या प्रकारे आज आपल्या बालगृहामध्ये आहेत. हे सर्वात महत्त्वाचं.
2: इथे असणाऱ्या मुलांना केवळ शिक्षणच नाही तर त्यांच्यातले कलागुण जोपासण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जातात. याविषयी बोलताना सौ प्रतिभाताई देशमुख म्हणाल्या,
3: माझे नाव सौ प्रतिभा सुभाषराव देशमुख, मी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. आज मी सूर्योदय बालगृहाची सचिव म्हणून काम पाहते. जी मुलं निष्पाप आहेत त्यांना समाजाने अवहेरणं हे काही बरोबर वाटत नाही हे मला मनापासून पटत होतं. बालगृहामध्ये मला दिसलं की काही मुली आहेत, जवळजवळ सर्वच लेडीज कर्मचारी आहेत, त्यामुळे बालगृहावर एखादी कोणीतरी स्त्री नेहमी त्यांच्या अडचणी विचारपूस करणारी असावी असं मला वाटत असल्यामुळे मी नेहमीच तिथे जात असे आणि त्यांच्या अडचणी विचारात घेत असे.

0: आणि बालगृहाचे अध्यक्ष यांच्याकडून तशा तशा सोयी मी त्यांच्यासाठी करून घेत असे. ही मुलं पोरकी आहेत हे खरं आहे, पण त्यांना होणारी मदत केवळ दया नसावी. दर रविवारी आणि गुरुवारी या मुलांसाठी विविध कार्यक्रम आणले जातात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आमचा कार्यक्रम झाला राष्ट्रीय कार्यक्रम, की दुपारच्या वेळी मुलांना चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा रीतीचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. काही मुलांना इतर शाळेमध्ये सुद्धा भावगीत स्पर्धेत वगैरे भाग घ्यायला आम्ही पाठवतो. अशा रीतीने या मुलामुलींना आपण जसं बाकीच्या ठिकाणी वागणूक देतो तशीच ही वागणूक दिली जाते. या बालगृहाचा उद्देश तोच आहे की समाजाचा जो दृष्टिकोन आहे या मुलांकडे पाहण्याचा, की एड्स झालेल्या व्यक्तींची ही मुलं यांनी काहीतरी पाप केलं, हा दृष्टिकोन नष्ट व्हावा. एक मुलगा असा आमच्या बालगृहात आला होता की त्याचं पूर्ण शरीर सडलं होतं, कारण त्याला वेगळंच ठेवण्यात येत असे, हवा नाही काही नाही, त्याला वेगळं जेवण देण्यात येत असे, त्याचा सदरासुद्धा 8 दिवसातून एकदा बदलून जाऊन टाकत असत, आणि तो मुलगा एका ओल असलेल्या ठिकाणी असा राहायचा. त्या मुलाला इतके फोडे झाले होते की आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कडुनिंबाच्या पाल्यानी रोज आंघोळ घालणं वगैरे हे करून त्या मुलाला चांगलं केलं. आज तो मुलगा अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. जसं आपलं घर असते, नुसत्या 4 भिंतीच्या निवाऱ्याला घर म्हणता येत नाही, त्यात घर पण असण्यासाठी आपुलकी, प्रेम, सहानुभूती, सर्वांमध्ये सहकार्य सर्वच काही असावं लागते. तसंच हे बालगृह आहे, सर्वजण मिळून अगदी आनंदाने कार्य करतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्यांना दिलासा देणं हे महत्त्वाचं.
1: बालकांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक या पदावर काम करणाऱ्या महिला यांच्यासाठीही सूर्योदय माहेरवरून आधार देण्याचं कार्य करत आहे. याविषयी नंदाताईकडूनच ऐकूया.
2: नमस्कार, माझं नाव नंदा. 5/5/1994 माझं लग्न झालेलं आहे. 2 वर्षात नंतर माझ्या घरचे होते त्यांची खूप तब्येत खराब होत होती, मग खूप दवाखाने केले पण आराम पडत नव्हता त्यांना. मग नंतर त्यांना अकोल्याला आणलं, तिथं सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या घरी सासरी कोणीच मला सांगितलं नाही. नंतर मग माझे बाबा तिथं जाऊन दवाखान्यात सर्व विचारपूस केली, तिथं माहीत पडलं की असा असा आजार आहे म्हणून. मग डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलींना घरी घेऊन जा. नंतर मी माझ्या माहेरी आली. माहेरी आल्यानंतर 6 महिन्याने माझ्या घरचे मरण पावले. मग सासरी घर आली मी, मला एक मुलगी होती, तिची खूप तब्येत खराब होत होती. तर मी सासरी राहिली, ते 3 महिन्यानंतर ते पण मारली. मग नंतर बाबाकडे आली. मग बाबाकडेच राहिली, एक मुलगा आहे मला. मुलाची तब्येत मग अशीच राहत होती. तेव्हा आम्हाला काहीच समजत नव्हतं काही, की कशापासून आजार होते का होते काहीच नव्हतं समजत. नंतर माझी तब्येत खराब व्हायला लागली. मग डॉक्टरांनी सांगितलं की बा यांची HIV तपासणी करा. नंतर मी मेन हॉस्पिटलला तपासणी केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी माझ्या मुलांची पण तपासणी केली. मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मग खूप माझी तब्येत खराब झाली. त्याचा विचार करत करत की अशी आशाही नव्हती की मी अशी जगणार आहे म्हणून. जेव्हा माहीत झालं ना की हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तर मला असं वाटे नाही की मी जगीन, तर आपल्याला मरा लागते असं मला वाटत होतं. नंतर 2009 भोईजी महाराजांचं आश्रम तयार झाला इथं अकोल्यामध्ये. लोकांनी मग सांगितलं की इथं बा 4-5 लेडीज पाहिजे, तर आम्ही 4 केअरटेकर म्हणून बालगृहात काम करतो. तर तिथं आल्यानंतर माझा मुलगा पण त्याला पण आणलं मी इथं माझ्यासोबतच आणलं. घरी असताना तर म्हणजे पायसुद्धा गेलेले होते, काहीच राहिलं नव्हतं. डॉक्टर सर्व म्हणत होते की आता तुमचा मुलगा, मुलाचं काही राहिलं नाही म्हणून. तर त्याला गोळी नाही, सुई नाही, काहीच देत नव्हते. पण गुरुजीच्या आशीर्वादाने आज माझा मुलगा तंदुरुस्त आहे. आणि केअरटेकर म्हणून मी सर्व बालगृहात कामं करतो. जेव्हा मी बालगृहात आली होती तर माझं 30 किलो वजन होतं. आज मी माझं 51 किलो वजन आहे. चांगली तब्येत आहे त्यांना. आखरीपर्यंत अशी आहे की मुलांचीच सेवा करा असं माझं मन वाटते, की मरेपर्यंत इथंच राहायचं, सेवा करायची पोरांची. आणि हेच सर्व आहे माझं. आणि मुलांची काळजी, मुलांना सकाळी दूध बिस्किट द्यायचे, 8 वाजता त्यांना गोळ्या

0: द्यायचे आहे, त्यांना शाळेत नेऊन सोडायचं. आम्हाला मानधन मिळते बालगुरु आणि आम्ही ते पायदान म्हणून करते थोडंफार, तर ते आम्हाला 50 रुपये मिळतात त्याचे पण. अशाने आमचा खर्च पूर्ण आम्ही करतो.
1: नंदाला विवाहानंतर या संकटाचा सामना करावा लागला, पण ज्यांचा जन्मच कलंकित जीवनाची सुरुवात घेऊन येतो त्यांचं काय? अशा बालकांचं मनोगत ऐकलं तर आपल्यातली मानवता सुन्न झाल्याखेरीज राहत नाही. ऐकूया असाच एक अनुभव.
2: नमस्कार, माझं नाव पूजा शंकर दंदे. माझे आई वडील पॉझिटिव्ह होते म्हणून आम्ही दोघी बहिणी पॉझिटिव्ह आलो. ART सेंटरवर आम्हाला सूर्यदेव बालगुरुचा पत्ता देण्यात आला. माझी बहिणीची तब्येत एवढी खराब राहत होती की ती तिला असं कोणी म्हणतच नव्हतं की ती वाचेन म्हणून. पण सूर्यदेव बालगुरुमध्ये आल्यावर सरांनी आमच्या मावशांनी खूप काळजी घेतल्यावर तिची तब्येतमध्ये खूप सुधारणा झाली आणि आम्ही घरी नेहमी बीमार पडत राहत होतो. घरचे आमच्याशी कोणी बोलत नव्हतं, दूर दूर करत होते सगळे मुलं. त्यांचे आई वडील म्हणत होते नाही, तिच्या आई वडिलांना बिमारी आहे, तुम्ही त्यांच्या दूर राहा, तुम्हाला पण होऊन जाईल. असं बघून आम्हाला खूप वाईट होतं वाटत होतं. पण आम्ही सूर्यदेव बालगृहामध्ये आलो तेव्हापासून आमचा परिवार आम्हाला वापस मिळाला. बालगृहामध्ये आमच्या मावशींनी मला मेहंदी क्लास शिकवला, विणकाम शिकवले आणि जुन्या साड्यांपासून पायपुसणे कशा करायच्या त्या शिकवल्या. आणि सरांना आम्ही मागच्या वेळेस म्हटलं होतं, सर आम्हाला इंदूरला जायचं, गुरुजींचा आश्रम बघायचं, आमचा डान्स बसून त्यांनी आमचा इंदूरमध्ये डान्स कॉम्पिटिशनमध्ये आमचा भाग घ्यायला नेलो. आता मी सध्या ड्रेस डिझायनर करत आहे आणि माझी पुढं पण इच्छा आहे एकदम चांगली ड्रेस डिझायनर व्हावं.
3: पूजा इथे सर्वात मोठी, हिच्यापेक्षाही लहान मुलं मुली इथे आहेत. त्यापैकी अजय हा या वयात कीर्तनकार होण्याचं स्वप्न पाहतोय. त्याच्या या स्वप्नाची झलक आपण ऐकूया.
4: जय जय राम कृष्ण हरी, जय जय कृष्ण हरी. हो ऐका, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. अहो, संत सावतामाळी होते, त्यांच्या घरी भाजीचा मळा होता. सारे संत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे, पण सावतामाळी मात्र मळ्याच्या कामामुळं जात नसत. पण काम करताना विठ्ठल विठ्ठल असं चालू असे. सारे संत एकदा सावतामाळ्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही पंढरपूरला का बरं येत नाही? सावतामाळी म्हणाले, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा, मला माझा विठ्ठल माझ्या मळ्यात दिसतो आहे, तर पंढरपूरला जाण्याची काय गरज? सावतामाळी म्हणाले, हा कांदा तोडून पाह, यात बी तुम्हाला विठ्ठल दिसेल. हा मुळा तोडून पाह, यात बी तुम्हाला विठ्ठल दिसेल. पहा तर काय चमत्कार, कांद्यामध्ये विठ्ठलाचे दर्शन झाले आणि मुळ्यामध्ये विठ्ठलाचे दर्शन झाले. सारे संत सावतामाळ्याच्या पाया पडले आणि म्हणाले, खरंच भाव तिथे देव.

0: या मुलांपैकी काहींना नृत्याची आवड, ती लक्षात घेऊन नृत्य शिक्षिका बोलावून ही इच्छाही पूर्ण करण्याचं संस्थेनं ठरवलं. उद्देश चांगले असले की ते हमखास पूर्ण होतात. कथ्थक नृत्य प्रशिक्षिका शोभना ठाकरे या सेवाभावी वृत्तीने इथे येऊन मुलामुलींमध्ये मिळून मिसळून नृत्याचे धडे देतात. त्यांचा अनुभव त्यांच्याचकडून ऐकूया.
1: मी श्रीमती शोभना नागेश ठाकरे, मी क्लासिकल डान्स टीचर आहे. ह्या मुलांनाही असं वाटतं की इतर जे लोक डान्स करतात लहान मुलं मुली, की आपणही करावं. ते शिवा सर म्हणून आहेत त्यांचे, तर त्यांनी मला असं सांगितलं, मॅडम यांना तुम्ही डान्स शिकवाल तर तो असा शिकवाल की जास्त त्यात रिदम जास्त नको, पॉझिटिव्ह आहेत तर यांना थोडंसं कसं जोरात उड्या मारणं, जास्त एक्झर्शन नको, असा एकदम साधा सिम्पल डान्स शिकवा. म्हटलं काही हरकत नाही. त्यानंतर जेव्हा मी सुरू केला मला असं काहीच जाणवलं नाही, कारण मी जे माझ्या क्लासमध्ये मुलांना जे शिकवते तर ते त्याच्यातून म्हणजे मला असं काहीच फरक जाणवला नाही. अक्षरशः जेव्हा मी यांचा एक क्लासिकल डान्स घेतला त्याच्यात एक तत्कार असतात, असं वाटलं बाबांना शिकू की नको, हे राहणार नाही जर स्टॅमिना. तर जवळपास मी एक 5-10 मिनटं कंटिन्यू घेतलं, कोणी थांबायलाच तयार नाही. मग माझाही उत्साह वाढला. त्याच्यानंतर मग सरांचं वगैरे असं म्हणणं झालं की मॅडम आपण यांना कॉम्पिटिशनला उतरवू शकतो का. जनता बँकेचं दर एक गणपतीच्या सीझनला त्यांचं एक कॉम्पिटिशन असतं, त्याच्यात त्यांना उतरवलं. खूप छान डान्स केला या मुलांनी. कॉम्पिटिशन सार्वजनिक होतं, त्याच्यात फक्त पॉझिटिव्ह

0: मुलांचंच कॉम्पिटिशन म्हणून नव्हतं. आणि आपल्या मनाला एक समाधान किंवा यांना काहीतरी समाजात आपण कुठंतरी नेतोय आणि कुठंतरी मिक्सअप होतात आहे. आणि सुरुदय बालगृहाशी माझं नातं असं जुळलं आहे. मी एक डान्स टीचर म्हणून राहिली नाही, आता एक कला आहे ही. कला म्हणतात की वाटल्याने कमी होत नसते आणि मायाच्याने जेवढं होईल तेवढं मी त्यांच्यासाठी करते. बरेचसे टीचरची त्यांना आवश्यकता अजून, की जशी आता एक डान्सच्या वतीने मी झाले. मला असं वाटतं की कोणाला असं वाटत असेल की खरंच आपण काहीतरी कोणाला दान करावं, तर मी म्हणते कलेचं दान हे पैशापेक्षाही श्रेष्ठ असते. बरेचसे मुलांना वाटतं आम्ही तबला शिकावं, तर मला असं वाटतं की कोणाला असं वाटत असेल की बा आपण यांना काहीतरी शिकावं, तर गायनाचे क्लास घेऊ शकतो आणि तबलाचाही क्लास घेऊ शकतो.
1: केशवनगर स्थित या बालगृहाला अशा निर्धारपूर्वक प्रेमपूर्वक मनांची आणि हातांची नितांत गरज आहे. काही तासांसाठी तिथे गेलेलो आम्ही कित्येक तास तिथे होतो. त्या मुलांना त्यांनी बनवलेल्या कलात्मक वस्तू, वहीत काढलेल्या मेंदीचे चित्र दाखवण्याची ओढ, त्यांनी शिकलेल्या नृत्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची तीव्र इच्छा, त्यांच्या रंगलेल्या गप्पांनी आनंदी झालेले चेहरे सोडून निघण्यासाठी आमचे पाय तयार नव्हते. एकदा तुमची पावलंही वळू द्या सूर्योदय पाहायला, तुमचं मन नक्कीच म्हणेल तम दूर करा सारा. आणि तुमच्यासारखे हजारो हात साथी हात बढाना, असं म्हणत जेव्हा या मुलांच्या पाठीवरून प्रेमानं फिरतील, तुमच्या आराध्य देवतेच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं घरी परतल्यावर तुमच्या ध्यानात येईल. प्रार्थनेत सामर्थ्य आहे असं म्हणतात. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया.

आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादरकर्ते होते हर्षवर्धन गवई आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
3: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
4: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्षांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
5: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो. अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
4: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. पक्षांचे लक्ष थवे.
6: पक्षांचे लक्ष थवे.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
3: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
7: होती है एक कहानी और एक कहानी की भी होती है अपनी ही एक कहानी. मूवी माइलस्टोन, हिंदी फिल्म जगत की कुछ अद्वितीय फिल्मों की दास्तां, पद्मश्री भावना सोमाया के साथ 15 फरवरी 2026 से हर इतवार दोपहर 1 बजे FM रेनबो 107.1 FM पर मूवी माइलस्टोन.

0: कृषीवाणी,
1: कृषी पशुसंवर्धन कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
0: अवश्य ऐका
1: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला
0: कृषीवाणी।

0: गायनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीची प्रसारण सेवा सुरू होत आहे.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूरगौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादन

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील हे कार्यक्रम आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजतायत. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या सभेच्या प्रसारण सेवेला प्रारंभ होत आहे. आपलं या सभेत स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुदुच्चेरी 30, तमिळनाडू 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या निवडणुका तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. एमटी सर्वशक्ती या गॅसवाहू भारतीय जहाजानं आज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील हे प्रसारण आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 झालेले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कर्नाटक शैलीतलं गायन.

कलाकार आहेत शांता बाळ सुब्रमण्यम. राग अमृतवर्षिणी, कल्याण वसंता आणि शुद्ध सावेरी त्यांच्या गायनात आपण ऐकू शकाल. त्यांना मृदुंगमची साथ केली रोहित प्रसाद, व्हायोलिनची साथ कृष्णा नटराजन. रचना आदिताल रूपकताल यामध्ये निबद्ध आहे. ऐकूया कर्नाटक शैलीतल्या गायनात शांता बाळसुब्रमण्यम यांच्या गायनात राग अमृतवर्षिणी, कल्याण वसंता आणि शुद्ध सावेरी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं शांताबाळ सुब्रमण्यम यांचं गाणं राग अमृतवर्षिणी, कल्याण वसंता आणि शुद्ध सावेरी. त्यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी आणि व्हायोलिन साथ केली होती कृष्णा नटराजन यांनी. याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:31 झालेले आहेत. युवकांसाठी विशेष कार्यक्रम ऐकूया, युववाणी.

अनुजा, आता आपण असं म्हणतो की हे युग सध्याचं डिजिटल युग आहे. कम्प्युटर आणि डिजिटलायझेशन ह्याविषयी आपण सगळेजण नेहमी बोलत असतो आणि म्हणूनच आजच्याच या ट्रेंडिंग विषयावर बोलण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. थोडंसं

0: त्या सर्वांविषयी आपण आपल्या युवक मित्र मैत्रिणींना छानशी माहिती देणार आहोत.
1: नावाप्रमाणेच कम्प्युटर सायन्स हा कम्प्युटरशी संबंधित असलेला एक अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये कम्प्युटरचा सखोल अभ्यास केला जातो. त्याचबरोबर कम्प्युटर्सचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असतो.
0: तर अल्गोरिदम, सॉफ्टवेअर, संगणक प्रणालीचं डिझाईन, विकास आणि विश्लेषण या सगळ्याचा संबंध कम्प्युटर सायन्स या विषयी असतो. त्यामध्ये सिद्धांत असतात, थोडेसे प्रयोग असतात.
1: अमृता, कम्प्युटर सायन्स मध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धत अर्थात अल्गोरिदम्स याचा शास्त्रीय अभ्यास असतो. नुसतंच कम्प्युटर चालवणं म्हणजे कम्प्युटर सायन्स नव्हे, तर सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, डेटा स्ट्रक्चर, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी बोललेलो आहोत, आणि क्लिष्ट समस्या सोडवण्यासाठीचे अल्गोरिदम डिझाईन करणं या सगळ्या गोष्टींचा समावेश या कोर्समध्ये होतो. सॉफ्टवेअर तयार करणं, त्यासाठी पायथन किंवा C++ यासारख्या कोडिंग लँग्वेजेसचा वापर करणं या सगळ्या गोष्टींचा समावेश या अभ्यासक्रमात असतो. बऱ्याच मुलांना असं वाटतं की आपल्याला कम्प्युटर्सवरती गेम खेळायला खूप आवडतं आणि आपल्याला आपण तासन तास कम्प्युटर समोर बसून असतो, त्यामुळे आपण हा अभ्यासक्रम करावा किंवा आपण याच्यात करिअर करावं तर असं आहे का? यासाठीच आपण आज आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शीतल गायकवाड यांना.
0: अनुषा, गेली अनेक वर्ष त्या या क्षेत्राशी संबंधित आहेत, सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
1: चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, CS अर्थात कम्प्युटर सायन्स त्याचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आता ऐकूया.
0: हॅलो फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज युववाणी या कार्यक्रमात आपण तुम्हा सगळ्यांचा लाडका ट्रेंडिंग विषय कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी बातचीत करणार आहोत. कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर शीतल गायकवाड. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत आणि त्यांचा या क्षेत्रातला 15 ते 16 वर्षांचा अनुभव आहे. तर मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: थँक्यू
0: मॅडम. आपण सुरुवात करूया कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं हे समजून घेऊन.
2: आता कॉम्प्युटर सायन्स म्हटलं की सगळ्यांना एकच गोष्ट वाटते की हा कॉम्प्युटर यूज कसा करायचा, की याचंच फक्त ट्रेनिंग दिलं जातं का? तर नाही, हा अभ्यासक्रम केवळ कॉम्प्युटर कसा चालवायचा हे शिकवत नाही, तर तो का आणि कसा काम करतो या मागची सायन्स शिकवतो. आता यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करणे किंवा डेटा मॅनेजमेंट आहे, नेटवर्किंग आहे आणि ऍडव्हान्स टेक्निक विकसित करण्यावर भर दिला जातो. आता ऍडव्हान्स टेक्निक म्हणजे उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सायबर सिक्युरिटी आहे, ब्लॉक चेन आहे किंवा इंडस्ट्री 5.0 ज्या नीड्स आहेत, तर त्या नीड्स सुद्धा आपण कव्हर करतो. तर ह्या नीड्स कव्हर करताना इंडस्ट्री मधले जे एक्सपर्ट्स आहेत किंवा अल्युमिनी जे असतात, तर त्यांचे सुद्धा इनपुट कन्सिडर केले जातात. आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आपण 5 कोर्सेस चालू केलेले आहेत. MCA आहे, MSc कॉम्प्युटर सायन्स आहे, BSc AIML आहे, BCA सायन्स बेस्ड आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डेटा सायन्स आहे. या 5 कोर्समध्ये दर 3 वर्षांनी अपडेट केले जातात. याच्यामध्ये अल्युमिनी इनपुट आणि इंडस्ट्री नीड्स पण कन्सिडर केल्या जातात, की जेणेकरून विद्यार्थी जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडेल तर त्याला जॉब अपॉर्च्युनिटी मध्ये काही अडथळा येऊ नये.
0: म्हणजे आत्ताच्या फील्डमध्ये जे अपेक्षित आहे ते मुलांना शिकवण्याचा, मुलांना देण्याचा पूर्ण प्रयत्न या अपडेशन मधून केला जातो.
2: अगदी अगदी. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की MCA आणि BCA जे युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे तर हे पूर्ण सायन्स बेस्ड आहे. आणि BSc AIML हा सुद्धा आम्ही अंडर ग्रॅज्युएटचा प्रोग्राम असा डिझाईन केलेला आहे की याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वर जास्त फोकस केलेला आहे.
0: म्हणजे आत्ताचं जे ट्रेंडिंग म्हणतो आपण, मुलांना ज्याचं आकर्षण आहे तो अभ्यासक्रम कव्हर करायचा आपण प्रयत्न करतोय.
2: वा, आणि खूप सुंदर पद्धतीने सिलेबस डिझाईन केलेला आहे. आणि ह्याचं जे अपडेशन आहे की ज्या ऍडव्हान्स टेक्निक्स मार्केटमध्ये आहेत तर ते इन्क्लूड केलेले आहेत.
0: कम्प्युटर हाताळता येणं आणि कम्प्युटर सायन्स मधल्या करिअरच्या संधी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे मुलांना आणि पालकांना लक्षात येत नाही. पण मला कम्प्युटर सायन्स मध्ये करिअर करता येईल ह्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ऍज अ प्रोफेसर तुमच्या नजरेतून?
2: नुसता कॉम्प्युटर वापरता येणं म्हणजे युजर होणार, पण सायन्स मध्ये करिअर करण्यासाठी काही लॉजिकल

0: थिंकिंग मुलांच्या डेव्हलप व्हायला लागतात किंवा एखाद्या समस्येचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची क्षमता ही मुलांच्यात आली पाहिजे. तर याच्यामध्ये काही टेक्निकल स्किल्स असतात की जे विद्यार्थ्यांना अडॅप्ट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नवीन नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, त्यांचं लॉजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, किंवा नवीन फ्रेमवर्क जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते पण त्यांनी अपडेट केले पाहिजे. कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करण्यासाठी पहिलं स्किल पाहिजे ते की अडॅप्टॅबिलिटी. म्हणजे काय की जेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येतात तेव्हा स्टुडंटला ते लर्न करण्याची कॅपॅसिटी पाहिजे ते, किंवा ते इझिली अडॅप्ट झाले पाहिजे ते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल अँड क्रिटिकल थिंकिंग पाहिजे. एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे तर तो स्मॉलर प्रॉब्लेममध्ये ब्रेकडाऊन करून तो कसा सॉल्व्ह करता येईल, तर ह्याचं त्याच्याकडे स्किल पाहिजेत. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल सुद्धा चांगलं पाहिजेत. टीम वर्क किंवा कोलॅबरेशन मध्ये त्यांना वर्क करता आलं पाहिजेत. कारण जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करायला देतात तेव्हा हे एकट्याचं काम नसतं तर हे टीम वर्क काम असतं. त्याचबरोबर त्यांचं एप्टिट्यूड पण चांगलं असणं गरजेचं आहे. एप्टिट्यूड का चांगलं असणं गरजेचं आहे की एखादं नवीन स्किल तुम्हाला शिकायचंय फ्युचरमध्ये तर तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की नाही तर याची कल्पना येते.
1: कम्प्युटर सायन्स आणि आयटी यांचा एकमेकाशी किती संबंध आहे?
0: संबंधित आहे, पण थोडा फरक असा आहे की कॉम्प्युटर सायन्स म्हणजे नवीन सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान तयार करणे, म्हणजे यामध्ये थिअरी आहे, डिझायनिंग आहे. तर आयटी म्हणजे हे तयार असलेले सॉफ्टवेअर किंवा हे ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत तर त्याचा यूज बिझनेससाठी कसा होईल या गोष्टींचा विचार करणे. दोन्ही फील्डमध्ये मार्केटमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी आणि त्यांना सॅलरी पॅकेजेस पण मिळतात, ते खूप चांगल्या पद्धतीने दिले जातात. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आहे इन्क्लूड.
1: मॅडम, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक छोटासा म्युझिकल ब्रेक.
2: परदेश

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, कम्प्युटर सायन्स मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात?
1: कॉम्प्युटर सायन्स मध्ये वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस शिकवल्या जातात, जसं की सी आहे, C++ आहे, जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, पायथॉन आहे किंवा .NET आहे. त्याचबरोबर डेटा स्ट्रक्चर्स काय आहेत, अल्गोरिदम्स काय आहेत, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे फॉर एक्झाम्पल विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा डेटाबेस मॅनेजमेंटसाठीचे SQL, तर हे शिकवले जातात. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी याचाही समावेश आहे.
0: कोडिंग म्हणजे काय?
1: कोडिंग म्हणजे तुम्ही जेव्हा अल्गोरिदम इम्प्लिमेंट करता तेव्हा कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देता, तर ह्या इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये द्यायला लागतात. म्हणजेच त्याच्यासाठी आपण कॉम्प्युटरच्या काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याचा यूज करतो, तर त्यालाच आपण कोडिंग म्हणतो.
0: अच्छा, लहानपणापासून आता मुलं कोडिंग शिकतात, त्याचा खरंच फायदा होतो किंवा त्यांनी शिकावं?
1: हो, नक्कीच. कोडिंग जर मुलं करत असतील लहानपणापासून तर नक्कीच त्यांचं लॉजिकल थिंकिंग हे डेव्हलप झालेलं असतं, त्यामुळे त्यांना पुढे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये हे खूप इझी जातं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. त्यामुळे कोडिंगचा तर नक्कीच फायदा होतो. कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करता. आता लॉजिकल थिंकिंग म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला स्टेप बाय स्टेप कसं सोल्युशन देऊ शकता त्याचं तुम्ही पेपर वर्क करता, त्यालाच आपण अल्गोरिदम म्हणतो. तर हा अल्गोरिदम जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता कॉम्प्युटरला समजतील ह्या भाषेमध्ये, त्यालाच आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचा यूज करतो, तर ह्या पद्धतीला आपण प्रोग्रॅमिंग म्हणू शकतो.
0: बरेचदा कॉम्प्युटरला व्हायरस येतो किंवा सिस्टीमला व्हायरस येतो असं आपण म्हणतो, हा सर्वत्र चर्चेचा विषय किंवा शब्द आहे. पण व्हायरस म्हणजे काय आणि व्हायरस येतो म्हणजे काय होतं?
1: व्हायरस म्हणजे काय, तर हे एक प्रकारचं मॅलिशियस सॉफ्टवेअर असतं. हे तुमच्या सिस्टीम मध्ये ईमेल थ्रू इन्सर्ट होतं किंवा तुम्ही जेव्हा काही गोष्टी किंवा काही फाईल्स डाउनलोड करत असतात तेव्हा ते तुमच्या सिस्टीम मध्ये इन्सर्ट होतं. मग हे सॉफ्टवेअर काय करतं, तर हे मॅलिशियस सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीमचे जे रेग्युलर ऑपरेशन्स आहेत तर ते डिस्ट्रॉय करतं, सिस्टीमला डॅमेज करतं. तर व्हायरसचे वेगवेगळे टाईप पण असू शकतात, जसं की बूट सेक्टर व्हायरस आहे, फाईल इन्फेक्टर व्हायरस आहे, मायक्रो व्हायरस आहे, पॉलिमॉर्फिक व्हायरसेस आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा नवीन नवीन व्हायरसेस तुमच्या सिस्टीमला डॅमेज करू शकतात. इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम म्हणून एक मॉड्यूल असतं, तर त्याच्या थ्रू तुम्ही इंट्रुजन म्हणजे कुठल्या टाईपचा व्हायरसचा अटॅक झालेला आहे तर हे पण तुम्ही डिटेक्ट करू शकता. आणि ह्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत की इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम म्हणजे काय किंवा इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टीम म्हणजे काय असते, तर हे सुद्धा कॉम्प्युटर सायन्स मध्ये शिकवलं जातं.
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कम्प्युटर सायन्सच्या पूर्ण अभ्यासामध्ये कुठला असा विषय आहे किंवा कुठला असा पार्ट आहे की जो मुलांना कन्फ्युजिंग आहे किंवा त्रासदायक ठरतो किंवा त्याच्यावर मुलांनी जास्त फोकस केला पाहिजे?
1: कॉम्प्युटर सायन्समध्ये मुलांना जास्त कन्फ्युजन होतं की अल्गोरिदम लिहिताना, कारण जोपर्यंत तुम्ही परफेक्ट अल्गोरिदम लिहू शकत नाही तोपर्यंत तो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. एकदा तुम्ही इम्प्लिमेंट केला की ऍटोमॅटिक तुम्हाला ते प्रोग्रामिंग स्किल तुमच्यातलं डेव्हलप होतं. पण अल्गोरिदम लिहिणं म्हणजे काय करणं, तर तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे तर ते ऍक्च्युअल तुमच्या पेपरवर उतरवणं, तर याच्यामध्ये मुलं खूप कन्फ्युज होतात. पण जर अल्गोरिदम लिहिता आलं तर त्यांना प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन करणं हे सहज जमतं.
0: मॅडम, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जातात?
1: आत्ता बघायला गेलं तर असा एकही सेक्टर नाहीये की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा युज होत नाही. फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर असेल, बँकिंग असेल, ग्रॉसरी स्टोअर असेल, किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये, आर्किटेक्चर फील्ड असू देत किंवा व्हर्च्युअल रियालिटी असू देत, गेम डेव्हलपमेंटमध्ये असू देत, सगळीकडे कॉम्प्युटरचा किंवा सॉफ्टवेअरचा सर्रास यूज होताना दिसतो.
0: खूपशा करिअरच्या संधी मुलांना अवेलेबल आहेत असं आपण म्हणू शकतो. मॅडम, ऍप आणि वेबसाईट यामध्ये काय फरक असतो?
1: वेबसाईट जी असते ती ब्राउझरवर ओपन केली जाते, तिला इंटरनेटची सतत गरज असते. आणि ऍप्लिकेशन जे असतात की जे मोबाईल किंवा तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल केले जातात आणि काही वेळा हे ऑफलाईन सुद्धा वापरता येतात.
0: मॅडम, कम्प्युटर सायन्स मध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
1: कॉम्प्युटर सायन्सला IT इंडस्ट्रीमध्ये तर खूपच संधी आहेत की सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा डेव्हलपर किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून ते अप्लाय करू शकतात. तसंच वेब किंवा ऍप डेव्हलपर म्हणून पण अप्लाय करू शकतात. आता सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट किंवा गेम डिझायनर यासाठी सुद्धा ते अप्लाय करू शकतात.
0: ह्या झाल्या IT क्षेत्रातल्या, हे सोडून अजून काही संधी असतात?
1: आता स्टुडंटचा जास्त ओढा आहे तो IT इंडस्ट्रीकडे आहे, कारण त्यांना फक्त एवढंच फील्ड माहितीये की तुम्ही कम्प्युटर सायन्सची डिग्री घ्या आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून की तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही अप्लाय करा. पण हे सोडून सुद्धा काही वेगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्सला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. इंटेलिजन्स ब्युरो आहे, तर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून पोस्ट असते, त्याचबरोबर ज्युनियर

0: इंटेलिजंट ऑफिसर म्हणून ही पोस्ट आहे. सायबर सिक्युरिटी अँड थ्रेट इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. डेटा अनालिटिक्स किंवा AI किंवा ML इंटेलिजन्स मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट डिजिटल फॉरेन्सिक मध्ये सुद्धा अप्लाय करू शकतात. पोलीस स्टेशन, सायबर सेल किंवा क्राईम ब्रँच मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला सायबर क्राईम अनालिस्ट, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट, इथिकल हॅकर, नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट, सायबर पोलीस कन्सल्टंट, CCTV अँड एव्हिडन्स अनालिसिस, मोबाईल डेटा रिकव्हरी, सायबर फ्रॉड ट्रेसिंग, तर यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये सुद्धा IT साठी खूप चांगल्या अट्रॅक्टिव्ह संधी उपलब्ध आहेत. जसं की CISO, IT ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डिजिटल पेमेंट सिस्टम डेव्हलप करणे किंवा रिपोर्ट जनरेशन डेव्हलपर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता.
1: मॅडम, बँकिंग सेक्टरमध्ये कशा पद्धतीचे ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात?
0: बँकिंग सेक्टरमध्ये IT ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, सायबर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पोस्ट असते, किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अनालिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात कम्प्युटर सायन्स अर्थात CS याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, आपण कम्प्युटर सायन्स केल्यानंतर डिफेन्समध्ये काही करिअरच्या संधी आपल्याला असतात का?
0: तुम्ही IT ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सायबर ऑपरेशन्स करण्यासाठी किंवा नेटवर्क सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत इंडियन नेव्हीमध्ये. इंडियन नेव्हीमध्ये कॉम्प्युटर सायन्स स्टुडंट किंवा IT ग्रॅज्युएट स्टुडंटना अपॉर्च्युनिटीज आहेत. इंडियन नेव्हीमध्ये एज्युकेशनल एलिजिबिलिटी ही अशा पद्धतीने असते की BE और BTech इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एनी ग्रॅज्युएट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, सॉफ्टवेअर सिस्टीम किंवा सायबर सिक्युरिटी किंवा डेटा अनालिटिक्स, तर हे स्किल्स त्यांना पाहिजेत. त्यामध्ये त्यांना सायबर सिक्युरिटी किंवा AI किंवा डेटा अनालिटिक्स हे स्किल्स अपेक्षित आहे. तर मिनिमम मार्क्सची रेंज ह्यांच्या 60% डिग्रीला हवी आहे. त्याचबरोबर DRDO, इस्रो किंवा NIC यामध्ये सुद्धा कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्सना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. DRDO मध्ये म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO मध्ये नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर सायंटिस्ट B म्हणून ह्या पोस्टसाठी कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. DRDO मध्ये टॉप पोस्ट सायंटिस्ट B साठी अप्लाय करू शकतात. सायंटिफिक ऑफिसर म्हणून अप्लाय करू शकतात. टेक्निकल असिस्टंट म्हणून अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी, AI ML इंजिनियर, डेटा सायंटिस्ट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून सुद्धा अप्लाय करू शकतात. तर यांना अपेक्षित असं असतं की डिफेन्स टेक्नॉलॉजीज आर्मीसाठी बिल्ड करणे, नेव्हीसाठी बिल्ड करणे किंवा एअरफोर्स असेल, सायबर डिफेन्स असेल, स्पेस अँड मिसाईल्स असेल, AI अँड रोबोटिक्स असेल, तर यांच्यासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे हे कॉम्प्युटर सायन्सच्या पोर्शन मध्ये बऱ्यापैकी कव्हर होतं. इस्रो मध्ये सुद्धा खूप चांगल्या पोस्ट आहेत. जसं की सायंटिस्ट म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकता किंवा डेटा प्रोसेसिंग इंजिनियर, सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणून सुद्धा तुम्ही इस्रो मध्ये अप्लाय करू शकता. नेटवर्क इंजिनियर, IT सिस्टीम इंजिनियर याच्यासाठी सुद्धा कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट अप्लाय करू शकतात. हे सर्व सेक्टर सोडून रेल्वेमध्ये सुद्धा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. IT ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर किंवा सिग्नल अँड टेलिकॉम ऑफिसर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या तर IT इंडस्ट्री सोडून आता जे आपण सेक्टर्स डिस्कस केलेत यामध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटना तर अपॉर्च्युनिटीज आहेतच, परंतु काही गव्हर्नमेंट ओन कंपनीज आहेत की ज्याला आपण PSU म्हणतो, म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. फॉर एक्झाम्पल गेल कंपनी आहे, NPCIL कंपनी आहे, HPCIL कंपनी आहे, ECIL कंपनी आहे, ONGC कंपनी आहे, बेल कंपनी किंवा गेल यांसारख्या अनेक कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरची गरज असते. ते IT इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, सायबर सिक्युरिटीसाठी किंवा क्लाउड अँड डेटा सेंटरसाठी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगसाठी, नेटवर्किंगसाठी किंवा डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशनसाठी सॉफ्टवेअर इंजिनियर्स हायर करतात.
1: अच्छा, म्हणजे आपण मॅडम असं म्हणू शकतो की कम्प्युटर सायन्स

0: करिअरच्या संधी सर्वत्र आहेत, फक्त आपण त्या शोधल्या पाहिजेत.
1: नक्कीच.
0: आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही सरकारी नोकरीच्या संधी सांगितल्या, डिफेन्स मधल्या संधी सांगितल्या, सायबर सिक्युरिटी मधल्या अनेक संधी सांगितल्या. ह्याचाच अर्थ की कम्प्युटर सायन्स या फील्डमध्ये तुम्ही जर मनापासून अभ्यास केलात तर तुम्हाला अनेक करिअरची द्वारं उघडणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कम्प्युटर सायन्सचा कोर्स आपण कधी करू शकतो?
1: कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स तुम्ही 10वीनंतरही करू शकता. म्हणजे काही डिप्लोमा कोर्सेस अवेलेबल आहेत की त्यांना 10वी पास एलिजिबिलिटी सुद्धा चालते.
0: अच्छा.
1: काही अंडर ग्रॅज्युएटचे कोर्सेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बीसी असेल, बीई कॉम्प्युटर असेल, किंवा बीएससी एआयएमएल असेल, बीसीएस असेल, याप्रमाणे अनेक काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत की ज्यांची एलिजिबिलिटी हे 12th पास पाहिजेत. काही कोर्सेस आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत, एमसीए आहे, एमएससी कॉम्प्युटर सायन्स आहे, किंवा एमई आहे, एमटेक आहेत. हे तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर करू शकता. कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेण्यासाठी मुलांना मिनिमम बेसिक मॅथमॅटिक्स तरी माहिती असलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही प्रोग्रॅमिंग करता किंवा अल्गोरिदम लिहिता तर त्याचा बेस म्हणजे थोडस तिथे मॅथमॅटिक्स युज करावं लागतं. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये अगदी आउट ऑफ आउट मार्क्स पाहिजेत किंवा खूप हाय लेवलचं मॅथ्स त्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्हाला 10th पर्यंतचं जरी मॅथ्स असेल, अगदी बेसिक लेवलचं जरी मॅथ्स माहिती असेल, तरी त्यांना कॉम्प्युटर सायन्स इझी जाऊ शकतो.
0: मॅडम, एंट्रन्स एक्झाम असतात का आणि त्या कशा असतात?
1: काही कोर्सेसना एंट्रन्स एक्झाम आहेत, तर त्याचे एंट्रन्सची माहिती हे त्या त्या कोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळते. तर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये बीसीए अंडर सायन्स हा कोर्स चालवला जातो, तर याची एंट्रन्स ही डीटीई थ्रू होते. त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले होऊन तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. बीएससी एमएससी एआयएमएल ह्या कोर्ससाठी तुमचा जेईईचा स्कोअर आणि 12th मार्क्स असं कॉम्बिनेशन करून तुमची मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाते. एमसीए सायन्स आणि एमएससी कॉम्प्युटर सायन्स, तर यांची एंट्रन्स डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स मध्ये होते आणि त्याची तुम्हाला माहिती ही युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकेल.
0: तर मॅडम, आज तुम्ही इथं आलात आणि कॉम्प्युटर सायन्स याविषयी, त्या कोर्सेस विषयी आणि त्यातल्या संधींविषयी खूप छान माहिती आमच्या युवक मित्र मैत्रिणींना दिली. त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर शीतल गायकवाड यांच्याशी अमृता दैनी यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. तर अमृता, डॉक्टर शीतल गायकवाड मॅम यांनी आपल्याला कम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी आणि त्याविषयी थोडेफार असणारे गैरसमजही मॅमनी दूर केले असं म्हणायला काही हरकत नाही.
0: हो, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर वापरता येणं म्हणजे कम्प्युटर युजर होणं, आणि आपल्याला मात्र कम्प्युटर सायन्स याविषयी पदवीधर व्हायचं आहे, त्याविषयीचा सखोल अभ्यास करायचा आहे
2: आणि त्यामध्ये करिअर करायचं.
0: हो, त्यामुळे या दोन गोष्टींमधला फरक नक्कीच आपल्या युवक मित्र मैत्रिणींना कळला असेल.
2: मॅमनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये करिअरचे अनेक ऑप्शन्स आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्ही होऊ शकता, डेटा सायंटिस्ट, सिस्टीम अनालिस्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणूनही तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. तंत्रज्ञानातील वाढत्या प्रगतीमुळे कम्प्युटर या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. आपल्या युवक मित्रमैत्रिणींच्या मनात असणाऱ्या बऱ्यापैकी शंकांचं निरसन आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालंय असं म्हणायला काही हरकत नाही.
0: आजच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या विषयातल्या करिअरच्या संधींबद्दल आणि त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल बोललो. वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखा, त्या विषयातल्या करिअरच्या संधी, उपलब्ध कोर्सेस आणि अभ्यासक्रम याविषयी जरूर ऐका युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, अर्थात 17 मे रोजी संध्याकाळी 5:30. तोपर्यंत आजच्या भागासाठी मी अमृता
2: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून,
0: स्टे हॅपी.

युववाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण ऐकला युववाणी हा युवक मित्रांसाठीचा विशेष कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, यानंतर ऐकूया दासू यांनी लिहिलेलं गीत कुणाल गांजावाला यांच्या आवाजात, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं. चित्रपट आहे सावरखेड एक गाव.

श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची या अस्मिता वाहिनी संध्याकाळची 6:20 होत आहे. ऐकूया संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार बालदोस्तांनो, मी प्रतिभाताई तुमचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात स्वागत करते. आत्ता काय बाबा, मज्जा आहे सगळ्यांची. शाळेला मोठी सुट्टी मिळाली आहे ना. मला माहिती आहे, आत्ता आपले काही मित्रमैत्रिणी मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत असतील, तर काही जण कुठेतरी छान फिरायला जाणार असतील, हो ना. नक्कीच ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा हं. पण बालदोस्तांनो, बाहेर उकाडा वाढलाय, खूप गरम होत आहे, त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडणं टाळा. दुपारी खेळायला न जाता विश्रांती घ्या, किंवा मग घरातच काहीतरी खेळा. आणि हो, भरपूर पाणी प्या, ताजी रसदार फळं खा. एकूणच काय, तर सुट्टीची मज्जा घेताना तब्येतही सांभाळा हं. आणि हो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपला हा गंमत जम्मत कार्यक्रम आहेच ना. चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकूया का?

0: बालदोस्तांनो, गप्पा चिमुकल्यांच्यामध्ये आज आपण भेटणार आहोत एका छोट्या पण खूप टॅलेंटेड यूट्यूबरला. आपली ही बालमैत्रीण फक्त 9 वर्षांची असूनही तिने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि त्यात ती विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेते. पण आज आपण तिचीच मुलाखत घेणार आहोत. तिचं नाव आहे स्मिहा सुनील पाटोळे. चला तर मग आपण तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिचा हा प्रवास, तिच्या कल्पना आणि तिची स्वप्न काय आहेत ती. हाय स्मिहा.
1: हाय.
0: तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: स्मिहा, तू यूट्यूबर आहेस ना?
1: हो.
0: छोटीशी.
1: हो.
0: तू यूट्यूब चॅनल चालवतेस, तर मग यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे ते सांगशील का आम्हाला?
1: हो, नक्की
0: सांग ना.
1: माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव स्मिया विष्कर आहे आणि याचा अर्थ थोडा खास आहे. स्मियाचं स्मिया आणि माझ्या कलेचा आविष्कार हे दोन्ही शब्द मिळून स्मिया विष्कर हे नाव बनलं आहे.
0: वा वा वा, छानच ग. पण मला सांग ना, तुला हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार कसा काय आला बरं?
1: मी जेव्हा लहान होती तेव्हा कोणालाच वाचता येत नव्हतं. मला पण नव्हतं यायचं वाचता. मी गोष्टी आणि गाणी ऐकायची. तेव्हा शाळा बंद होत्या ना, तर तेव्हा रंग बोलायचं, काळा निळा असं छोट्या छोट्या मध्ये व्हिडिओ शूट करायचं आणि ते शाळेला पाठवायचे होते. तर तेव्हा माझ्या आई बाबांनी नोटीस केलं की माझं पाठन तर खूप चांगलं आहे. मग त्यांनी विचार केला की आपण एक व्हिडिओ करून बघूया, त्याच्यामध्ये जर ते चांगलं झालं तर आपण हिचं युट्यूब चॅनल का नको उघडायला, आपण हिचं युट्यूब चॅनल उघडूया. आणि तो पहिला व्हिडिओ खूप चांगला झाला. मग तिथून आम्ही ठरवलं की आपण युट्यूब चॅनल सुरू करू.
0: कोणता होता ग तो पहिला व्हिडिओ, आठवतोय का तुला?
1: हो, तो पहिला व्हिडिओ होता गणपती आणि चंद्राची गोष्ट.
0: वा, तू गोष्ट सांगितली होतीस का?
1: हो, त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगितली होती. तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल. तेव्हा मी होती पण 4 वर्षाची.
0: वा वा,
1: मला वाचता येत नव्हतं. तर मी ऐकता ऐकता ती गोष्ट सांगितली होती. हा, पण तेव्हा मला खूप कष्ट लागले होते. हा,
0: हो बरोबर आहे. एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात, हो ना? पण मग असा व्हिडिओ बनवताना तुला काही अडचणी आल्या का ग?
1: हो, खूपदा येतात. माझं ना खूप वेळा शूट बाहेर असतं. त्या बाहेर किती गर्दी, सारखा कुठे ना कुठेतरी आवाज येतच असतो. माझं कधी कधी बाहेर शूट असतं किंवा असं निसर्गासोबत जर ते असेल तर मला बाहेर जाऊन शूट करावं लागतं. खूप लोक असतात तर आवाज होतो. जुन्या व्हिडिओ मध्ये बघितलं तर खूप आवाज आला असेल माझ्या व्हिडिओ मध्ये. पण आता मी माईकचा उपयोग करते तर थोडा आवाज कमी होतोय. आणि हे टाळण्यासाठीच मी माझे व्हिडिओ रात्री करते, ज्याने शांतता पण असते रात्री आणि मग काय आवाज सुद्धा
0: आवाज येत नाही, छान क्लिअरिटी येते.
1: हा, आणि कधी कधी घरी शूट असतं तेव्हा कधी कधी शब्द अडखळायला होतात. कधी कधी व्हिडिओ चालू नसतो, माईक चालू नसतो असं, किंवा मीच अडखळते. मी पाठ केलेलं असेल पण चुकून त्याच्यामध्ये कधी कधी विसरायला पण होतं. मग त्या सगळ्या अडचणी येतात व्हिडिओ करताना.
0: पण त्याच्यावर छान मात करतेस तू, काहीतरी सोल्युशन शोधून काढतेस, हो ना?
1: हो, म्हणजे एकदा तो छोटीशी चूक असेल तर व्हिडिओ कट करायचा, नाही तर थोडं झालं असेल तर परत बंद करून परत करायचा.
0: पण हे करत असताना तुला कोणीतरी मदतही करत असेल ना, कि तू स्वतः करतेस हे सगळे व्हिडिओ?
1: नाही नाही, माझे आई बाबा मला खूप मदत करतात ना माझे व्हिडिओ करताना.
0: अच्छा, आणखीन कोण मदत करत?
1: म्हणजे माझ्या बाबांचं जे ऑफिस

0: ऑफिसे, त्याच्यामध्ये जे त्यांचे मित्र आहेत ना, ते त्यांना एडिटिंग मध्ये मदत करतात. असं गाणी कोणतं लावायला पाहिजे, तर त्यांचे मित्र पण त्यांना खूप मदत करतात.
1: मला सांग, तू जे चॅनल वर व्हिडिओ करतेस, तर तुझ्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात? म्हणजे असं छान मनोरंजनात्मक असतात, असं फनी की अभ्यासाच्या बाबतीत काही सांगणारे असतात, कसे असतात बरं?
0: म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आहेत ना ते मिक्स आहेत, पण मी जास्तीत जास्त जे व्हिडिओ बनवते ते माहितीबद्दल बनवते. पण आता या मी एक मेची सिरीज बनवली आहे, त्याच्यामध्ये एक मे पासून व्हिडिओ येणार आहेत. त्याच्यामध्ये मी खूप काय काय ऍड केले, त्याच्यामध्ये मी कोड्या सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी रेसिपीज केल्या आहेत. मी त्याच्यामध्ये बुलबुल, आमच्या घरी बुलबुल घट होत, त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. रोज झाडांना पाणी द्या, त्याच्यानंतर नवीन वर्ष होत तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यानंतर निसर्गाबद्दल, मी एकदा गोव्याला गेलेली तर त्या रिसॉर्ट बद्दल सगळं मी डिटेल मध्ये माहिती दिलेली कि ते काय आहे आणि ते जास्त करायला आवडत.
1: छान आहे, म्हणजे तू बाहेर कुठे फिरायला गेलीस कि त्याचा सुद्धा व्हिडिओ करून टाकतेस चॅनलवर?
0: हो.
1: वा, छानच. म्हणजे अशा बालदोस्तांना किंवा इतर मंडळी असतील त्यांना सगळ्यांना छान तिथली मज्जा अनुभवता येते ना, म्हणजे कुठे काय आहे, काय आपण खायलं पाहिजे, असं सगळं छान असतं ना त्याच्यावर. तू मज्जा कशी केलीस तिथे गेल्यावर, असं सगळंच असतं ना तिथे.
0: हो, मी असे डिटेल सांगते पण जास्त मी माहिती सांगते, त्याच्यामुळे माझं असं चॅनल नाही की ज्याच्यामध्ये मी जाते एक्सप्लोअर करते आणि सांगते, असं माझं वेगळं चॅनल नाही. माझं जे चॅनल त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे, गोष्टी आहेत, गाणी केल्यात मी, त्याच्यानंतर माहिती आहेत माझ्या, मी रेसिपीज पण बनवल्या आहेत. आणि त्या गोव्याच्या ट्रिप मध्ये मी अशी मज्जा केलेली, माझं ते रिसॉर्ट होत त्याच्यामध्ये ना मला स्विमिंग पूल मध्ये जायचं इच्छा होती आणि तिथे चक्क एकदम नॅचरल स्विमिंग पूल होत. म्हणजे आपलं कसं ते स्विमिंग पूल असतात ते ब्लू कलरचे असतात, ते ग्रीन कलरचं असतं. खऱ्यामध्ये तर स्विमिंग पूल ब्लू कलरचं नसतात, त्याच्यात खूप सगळे केमिकल्स वगैरे टाकून ते ब्लू होतं. मग त्याच्यामध्ये ते नॅचरल होतं, एकदम सेम होतं. त्याच्यामध्ये खूप मजा आलेली. आणि एक होतं ते फिश स्पा, त्याच्यामध्ये आपले पाय एकदम नॅचरल होता, का असं काय पूल नव्हतं की त्याच्यात मासे होते, एकदम अशी झाड होती आणि आपण असे पाय टाकायचे त्या नदीमध्ये. त्याच्यामध्ये ते मासा आपल्या पायाला चावतात, तर बोलतात तर आपले पाय एकदम स्वच्छ होतात, ते चांगले.
1: भीती नाही वाटली?
0: पहिले मी टाकली तर थोडं दुखलं, त्याच्यानंतर जेव्हा मी एकदम गुदगुली व्हायला लागली तर मज्जा यायला लागली. त्याच्यामध्ये फिश पाव होतं, त्याच्यानंतर खूप सगळे आयटम्स होते तिथे जेवायला. आणि तिथे असं नव्हतं की ऑर्डर करायचं येणार, असं नव्हतं. तिथे एकसाथ बसायचं, सगळे एकसाथ होते, असं बुफे टाईप होतं. आणि तिथे आपण आपल्याला जे म्हणणे ते आपण खाऊ शकतो. तिथे मी जंगल सफारी पण केलेली. तिथे मला एकदा दिसला नाही पण एकदा माझ्या समोरून वाघ गेला, कळला नाही मला.
1: मीच घाबरले आता.
0: मला खूप वेगवेगळे पक्षी दिसले. मी जीप मधून जात होती एका, ते पण असं सकाळी नाही रात्री जात होते, दंबार आहे एकच्या वेळी जंगल सफारीला. अशी मजा केलेली मी गोव्याला जात.
1: वा वा वा, छान. तू आत्ता एवढं सगळं सांगितलं ना, मला काय वाटलं माहितीये का?
0: काय?
1: की मी पण गोव्याला फिरून आले तुझ्या बरोबरच. इतकं छान सांगितलंस तू, आपल्या मित्रांना पण आवडलं असेल हे. स्मिहा, तू हे जे व्हिडिओ बनवतेस तर ह्याची इन्स्पिरेशन तुला कुठून मिळते?
0: म्हणजे मला कोण असं मोटिवेट करते बरोबर ना? मला खूप जण मोटिवेट करतात. म्हणजे पहिले तर होतं ना, तेव्हा तर एकदम लहान होती मी, तेव्हा मला जास्त काय कळायचं नाही इतकं. चार वर्षाच्या मुलीला काहीच कळणार, मला इतकं काहीच कळायचं नाही ना. जे मला सांगायचं ते तसं मी ऐकायची आणि करायची. पण आता मला खूप जण कमेंट्स मध्ये पण सांगतात की छान तू अशीच करत राहा, आम्हाला हे आवडलं. माझे आई बाबा म्हणजे आई सारखी सांगत असते की तू याच्यामध्ये बदल कर, तुला अजून चांगलं होईल तुझं.
1: मला तुला हेच विचारायचं होतं, आता तू कमेंट्स म्हणालीस ना आपण व्हिडिओ करतो आणि मग लोकांना तो कसा वाटतो, आवडतो की नाही आवडत, काही सुचवायचं असतं का, ते सगळं कॉमेंट मध्ये असतं हो ना. तर तू वाचते स्वतःच्या व्हिडिओ खाली ज्या कॉमेंट्स असतात त्या वाचतेस?
0: म्हणजे पहिले तर मला कमेंट असे यायचेच नाही, पण आता यायला सुरू होत आहेत. तर सगळे असे बोलतात, अरे वा छान, किती चांगलं आहे, तुला याच्यामध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, तुझे इथे थोडं असं अडखळत आहे. म्हणजे जेव्हा ते असं सुधारायला सांगतात ना, तेव्हा मी

0: दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ते सुधारते तर ते चांगलं वाटतं. काय काय जण असे पण कमेंट करतात छान, आणि घरच्यांच असलं तर माझी आई सांगते वा स्मिया खूप छान केलंस, तुला ही स्क्रिप्ट घे तू अजून चांगलं कर, तू खूप छान करतेस. माझे बाबा शूटिंगचं काम करतात तर ते पण बोलतात की छान तू अजून असंच करत राहा, तुला येतंय अजून थोडं वाच तुला येईल असे सांगत असतात. आणि फक्त घरच्यांचं असं नाही की आता समजा आजी आहे माझी, त्याच्यानंतर मामी मामा आत्या ते सगळेच असतात, ते सांगत असतात खूप छान मी तुझा बघितलं ना असं, मग त्याच्याने मोटिवेशन आपोआप मिळत.
1: बरोबर, अगदी छान. आणि म्हणून तू इतके छान छान व्हिडिओ करत असते तर
0: करू नाही शकत कारण सगळे मदत करतात
1: सगळे जण मोटिवेट करतात, हो ना. आणि म्हणून मग हे छान छान व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात स्मिहाच्या चॅनलवर, हो की नाही. स्मिहा, हे जे युट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाकतेस बरोबर, तर यातून तुला दुसऱ्यांना माहिती द्यायची असते, पण हे करता करता तुला काही शिकायला मिळालंय का त्याच्यातून?
0: हो ना, खूप शिकायला मिळतं. मी दुसऱ्यांना सांगते, मी त्यांना सांगते की माहिती, पण त्यांना सांगण्याआधी मला स्वतःला माहिती समजून घ्यावी लागते. तर पहिले तर अशी आहे की मला माहिती शिकायला मिळते. दुसरं तर मी एखाद दुसरी जर जागा त्यांना दाखवली तर मी ती जागा बघते. त्यानंतर गोष्टी सांगायच्या असतील तर गोष्टी, आणि जर गाणी तर मला 10-20 गाणी सिलेक्ट करावी लागतात, त्याच्यातली पाठ करावी लागतात. आणि मी पाठ असं एकदम असं पाठ असं नाही, मी एकदम ते मज्जाने करते बाबा. किंवा आपण पाठ केलं तर ते विसरायला होतं आणि मज्जा येत नाही, ते एकदम असं टेन्शन टाईप होत. म्हणून आपण मज्जाने केलं ना सगळं काम तर सगळं एकदम लगेच होत.
1: अगदी बरोबर बोललीस. स्मिहा, तुला कविता येतात का ग, कविता किंवा गाणी?
0: हो, मी गाणी येतात मला.
1: एखादं गाऊन दाखव ना.
0: मी इतक्या वेळा हा शब्द वापरलाय मेसिडीज कारण तुम्ही बघा मे मध्ये खूप जण आहेत, त्याच्यामध्ये खूप माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना मी गाणी गायल्यात, तर त्याच्यातलं मी एक गाणं गाऊ शकते.
1: हो हो.
0: तर त्या गाण्याचं नाव आहे म्हणजे मी शिवस्तुती गाणार.

0: वा वा वा, छानच. आणि आम्हाला असं कळलंय की तू अभ्यासातही खूप हुशार आहेस, हो ना?
1: हाँ,
0: मग तू हे शाळा, अभ्यास, यूट्यूब चॅनल असं कसं मॅनेज करतेस बरं?
1: म्हणजे या दोघांचा जवळचा संबंध येतच नाही माझ्यामध्ये, कारण माझा जो अभ्यास होतो, अभ्यास तर पहिला आहे सगळ्यांसाठी. मी
0: बरोबर.
1: पहिला अभ्यास करते आणि खूप जणांना असं जर वाटत असेल, आता माझं यूट्यूब चॅनल आहे तर मी अभ्यास माझा वेळेवर नसेल, तर असं नाही. मी माझा अभ्यास, होमवर्क असू दे किंवा कोणता प्रोजेक्ट, मी त्या त्या वेळेला माझा असतो, त्या त्या वेळेला मी देत येतो. आणि ना अभ्यासात पाठी आणि शाळेमध्ये पण थोडं पाठांतर करावं लागतं प्रश्न उत्तरांचं,
0: हो.
1: तर ते करते मी. आणि किंवा शाळेमध्ये परीक्षेचा काळ चालू असेल तर बाबा अजिबात नाही शूटिंगकडे बघायचं. आणि जर काही महत्त्वाचं असेल तर पण मी जास्त शूट नाही करत, मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यासाकडे लक्ष देते, मी जास्त शूट नाही करत. आणि मी शूट जेव्हा करते तेव्हा संडे असेल किंवा शाळेचा महत्त्वाचा काळ चालू नसेल आणि म्हणजे परीक्षा नसतील, किंवा तर समर वेकेशन असेल ना, किंवा असं दिवाळीच्या सुट्ट्या असं जेव्हा असेल ना, तेव्हा मी सुट्ट्यांच्या काळात असेल ना तेव्हा व्हिडिओ बनवते. म्हणून मग दोन्ही मॅनेज करायला खूप सोपं आहे.
0: अगदी बरोबर. पाहिलत बाल दोस्तांनो, ही आपली छोटीशी बालमैत्रीण यूट्यूबर आहे, पण आधी ती तिचा सगळा अभ्यास पूर्ण करते आणि अभ्यासावर जास्त लक्ष देते, आणि राहिलेल्या वेळात मग ती यूट्यूबवर छान छान व्हिडिओ टाकते, हो ना?
1: हो,
0: बरं स्मिहा, तुझ्या शाळेतले जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुझं चॅनल माहिती आहे का?
1: त्यांना माझं चॅनल माहिती आहे. म्हणजे पहिले जेव्हा बालक वर्गात होती ना तेव्हा कोणालाच जास्त माहिती नव्हतं, पण आता थोडं आता मी पहिलीला गेली दुसरीला गेली तर माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे.
0: त्यांच्या काय असतात प्रतिक्रिया?
1: म्हणजे मी सांगितलं तर पहिले मध्ये

0: चार पाच मित्र मैत्रिणी आहेत, ते माझे खूप खास आहेत. तर ते मला सांगत असतात, अरे तू इथे गेलेलीस ना, अरे मला खूप आवडलं, अरे तू इथे गेलेलीस ना, ते मला सांगतात. आणि फक्त चार पाच मैत्रिणी असं नाही, बघितलं तर माझ्या पूर्ण वर्गाला माहिती आहे. आणि ना फक्त माझ्या मित्रमैत्रिणीच नाही तर माझ्या शिक्षकांना पण माझं कौतुक आहे. तर मला याच्याबद्दल खूप आनंद होतो की सगळ्यांना माझं युट्यूब चॅनल
1: आवडतं आणि छान छान प्रतिक्रिया सुद्धा तुला मिळतात.
0: हो
1: अस्मिहा, तू आता हे सगळं करतेस, अभ्यासात छान हुशार आहेस, तुला शाळेमध्ये अमृत पुत्र गौरव महोत्सव होतं, त्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं. शिवाय तू राज्यस्तरीय वृत्तपत्र स्पर्धा होती, त्यामध्ये सुद्धा तू भाग घेतला होतास, है ना. आणि त्यात तुझा तिसरा क्रमांक आला. वा, तुझं अभिनंदन. अस्मिहा, या व्यतिरिक्त काय तुझे छंद आहेत, काय हॉबीज आहेत तुझ्या, आवडतं तुला काय करायला?
0: म्हणजे माझा कथकचा क्लास आहे. मी परीक्षा कालच देऊन आली आहे, कथ्थकची पहिली परीक्षा. तर मी कथ्थक मला आवडतं आणि गाणी गायला आवडतं. आणि जर खेळायचा विषय आला तर म्हणजे मला जास्त प्रॅक्टिकलवालं खेळायला आवडतं. कारण आजकाल कसं असतं ना की खूप जण मोबाईल गेम्स खेळतात. मला मोबाईल गेम्स अलाउड नाही आहेत, कारण मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर नकोच ना बाबा ते. म्हणून मी बाहेर जाऊनच खेळते जास्तीत जास्त.
1: मग तू काय खेळतेस, काय आवडतं?
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ना पकडापकडी, समजा लपाछुपी, त्याच्यानंतर अजून असे धावायचे गेम असतील ना ते एकावर डाईन घ्यायची आणि आपण पळायचं, खूप
1: मज्जा येते.
0: आणि माझ्याकडे एक बॉल पण आहे, तो मला खूप आवडतो, त्याच्याने पण आम्ही खेळत असतो.
1: छानच. स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलवर तू वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मुलाखती तू घेतलेले आहेस. नुकतीच तू शिवाली परब जी अभिनेत्री आहे तिची मुलाखत घेतलीस, तर आणखीन कोणाकोणाची मुलाखत तू घेतलीस?
0: माझी पहिली मुलाखत झाली खगोल अभ्यासक डाकरू सोमन यांच्यासोबत. आणि मुलाखत घेताना मला खूप आनंद झाला. माझी पहिली मुलाखत होती, मला याच्यातून कॉन्फिडन्स आले की मी अजून पुढे मुलाखत करू शकते. कवी लेखक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांची घेतली, त्याच्यानंतर कर्नल श्री खासगेवाले, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब यांच्या मी मुलाखती घेतल्यात. आणि त्याच्यासोबत तसेच मी माझ्या शाळेतील ज्या मुख्याध्यापिका आहेत विजया निर्भवने यांचीही मी मुलाखत घेतली आहे.
1: मला सांग, तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
0: मला मोठे होऊन ना कलेक्टर व्हायचंय. म्हणजे खूप वेळा मी बदलले. काय, पहिले मी ठरवलेलं की मी सैनिक बनेन, पण जेव्हा मी स्वतःकडे बघितलं नको बाबा सैनिक नाही बनणार, माझ्याने मी सैनिक बनू शकत नाही. कारण आपल्यामध्ये काहीतरी असं असतं ना की फक्त सैनिक मध्ये प्रॅक्टिकलच नाही तर आपल्याला ते बुद्धी पण असायला पाहिजे. पण मला थोडं नंतर वाटायला लागलं की नको बाबा सैनिक थोडं नाही आवडते, म्हणजे मनाविरुद्ध कशाला करायचं ना. तर सैनिक मी नाही बनली. नंतर मला वाटलं हे बनते ते बनते, पण डिसाईडच होत नव्हतं. म्हणजे मला मोठे होऊन डिसाईड करायचं होतं, पण मी आत्ताच डिसाईड करायचं ठरवलं. नंतर मला थोडं थोडं मी महत्वाच्या गोष्टी बघायला लागली टीव्ही मध्ये, तेव्हा मला हळू कळायला लागलं की कलेक्टर पण असतं. अजून मी चांगला अभ्यास केला मोठे होऊन काय आत्ताच, तर मी कलेक्टर बनू शकेन.
1: बरोबर. स्मिहा, आत्ता तुझं युट्यूब चॅनल सुरू आहे बरोबर, पण तू मघाशी आम्हाला म्हणालीस काहीतरी सिरीज सुरू होतीये, है ना. म्हणजे युट्यूबवर आता नवीन काहीतरी येणार आहे, है ना, प्रेक्षकांच्या भेटीला. तर काय असणार आहे ते सांग ना.
0: म्हणजे आहे थोडं सरप्राईज, तुम्हाला ते सगळं बघावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं तरी पण त्याच्यामध्ये मी गाणे बनवलेत, खूप प्रकारचे गाणे मी शोधलेत पहिले. तर त्याच्यानंतर मी कोड्यांचं बनवलंय, त्याच्यामध्ये मी 3 कोडी सांगितलेत, त्याचा मी उत्तरांचा पण एक व्हिडिओ बनवलाय, तर तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर एक रेसिपीचं पण बनवलंय, त्याच्यामध्ये मी 2 रेसिपीज सांगितल्यात.
1: 2 रेसिपीज सांगितल्या?
0: हो.
1: अच्छा.
0: मी आणि अजून मी असंच निसर्गाचं बनवलं आहे, मी काही काही माहिती दिली आहेत मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओंमध्ये. आणि मला अजून करायचंय. आणि आता एक असं मी नवीन, आता अजून झालं नाही, अजून शूट नाही केलंय, पण आता मी करणार आहोत. आणि अजून एक लास्ट आहे की सावरकरांचं गाणं कोणतं तरी ते बनवणार आहे. त्याच्यानंतर आमची मॅची सिरीज संपली.
1: वा वा वा. स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलला आणि तुला कलेक्टर व्हायचं आहे, सगळी स्वप्न तुझी पूर्ण होत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या छोट्या बाल दोस्तांतर्फे खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: आज तू आमच्या कार्यक्रमात आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस, इतकं छान आमच्याशी गप्पा केल्यास, हो की नाही?
0: हो,
1: त्यामुळे धन्यवाद,
0: तुमचे मनापासून आभार.
1: तर बालमित्रांनो, ही होती आपली छोटी मैत्रीण यूट्यूबर स्मिहा सुनील पाटोळे. आज तिने आपल्याशी छान छान गप्पा केल्या आहेत आणि मला वाटतं तुम्हाला या मुलाखतीतून, आपण ज्या तिच्याशी गप्पा मारल्या, यातून खूप छान इन्स्पिरेशन मिळालं असेल. बरं, तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
2: गम्मत जम्मत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला बालदोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम गंमत जम्मत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:55 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. दरम्यान काही संदेश.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
4: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूरगौरव संध्या.
5: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
4: गुरुवार दिनांक 7 रात्री 8:00.
5: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
4: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे.

0: राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
0: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर.
0: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
0: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर पालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्सपुढे विजयासाठी 166 धावांचं लक्ष. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे.
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगाल आसाम केरळ तामिळनाडू आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126 केरळमध्ये 140 आणि पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालदा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान

घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघांच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालता मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं, त्यामुळे LITUचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. आता इथे शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुसच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआउट म्हणजेच अभिन्यास केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी 194 भूखंड मालक विकासक आणि त्यांच्या भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या कनेक्टिंग लिंकवर प्रवाशांनी सेल्फीसाठी थांबू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केलं आहे. कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू झाली आहे, मात्र वाहनचालक प्रवासादरम्यान सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी केबल स्टेड ब्रिज तसंच बोगद्याजवळ वाहनं थांबवत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. या मार्गावर सीसीटीव्हीची सतत नजर राहणार असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी अंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज रत्नागिरी शहरात किड्स सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. आधार कार्डाच्या चेहऱ्यामोऱ्यात येत्या वर्षअखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान

0: हवामान मंत्रालयानं खंडन केलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसातही विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर 106.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आता काही संदेश ऐकूया.

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शीतल महाजनी लिखित संवाद आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त साधना सुभाष महाजन यांचं भाषण महात्मा बसवेश्वरांचा अहिंसावाद. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: कृषीवाणी,
2: कृषी पशुसंवर्धन कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
1: अवश्य ऐका
2: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला
1: कृषीवाणी।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, पश्चिम आशियात अजूनही संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे जगाचा इंधन पुरवठा बाधित झालाय. अशातच संयुक्त अरब अमिरातीनं ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केलाय. त्यानिमित्तानं जागतिक तेल पुरवठा आणि भारताचं हित या दृष्टीनं या निर्णयाशी जोडलेल्या विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. याच विषयावरती बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहिदास मुंढे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण ओपेक ही संघटना नेमकी काय आहे आणि ती कोणत्या उद्देशानं काम करते याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय माहिती द्याल?
1: ओपेक ही संघटना 1960 साली स्थापन झाली. त्या संघटनेचा स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे त्यावेळेस वेस्टर्न कंट्रीज मधल्या ज्या ऑइल कंपन्याज होत्या याचं जागतिक तेल उत्पादन आणि किमतीवर खूप मोठ्या प्रमाणात मोनोपोली निर्माण झालेली होती आणि यालाच एक पर्याय म्हणून ओपेक कंट्री हे एकत्र आले. यामध्ये सध्या जवळपास 12 देश आहेत आणि यांनी जी जागतिक तेल उत्पादन आणि नियंत्रण सप्लाय कसा व्यवस्थित राहावा या दृष्टिकोनातून ओपेक या संघटनेनं कार्य करण्यास सुरुवात केली. काळाच्या ओघामध्ये ओपेक हा खूप एक पर्यायी संघटन ऑइल सप्लाय करणार म्हणून उदयास आलं आणि त्यामुळे ज्या पश्चिमात्य तेल कंपन्या होत्या यांची मोनोपोली काहीशा प्रमाणात नियंत्रणात आणि किंवा कमी झाल्याचं आपणास दिसून येते.
0: सर, म्हणजे थोडक्यात पाश्चिमात्य देशांच्या एकाधिकारशाही विरोधात स्थापन झालेली ही संस्था असं आपल्याला म्हणता येईल. पण दुसरीकडे पाहिलं तर ओपेकच्या सदस्य देशांकडे नैसर्गिक तेलसाठी आहेत आणि म्हणून त्यांना आपण जगाचं ऊर्जा इंजिन देखील म्हणतो. पण या ऊर्जेचं नियंत्रण त्यांच्याकडे, तेल उत्पादन आणि किमतीबाबत निर्णय घ्यायचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. मग या परिस्थितीचा जगाच्या म्हणजे आपल्या भारताच्याही अर्थकारणावर सुद्धा काही एक परिणाम होतच असेल ना?
1: हो, अगदी बरोबर आहे. कारण काळाच्या ओघामध्ये जे प्रकार पाश्चिमात्य तेल उत्पादक कंपन्या करत होत्या कालांतराने ओपेक कंट्री सुद्धा काही प्रमाणात तशा प्रकारे बिहेव करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दिसते. कारण एखादी आंतरराष्ट्रीय संघर्ष किंवा सिच्युएशन निर्माण झाली अशा वेळेस हेच ओपेक कंट्रीज कधी कधी तेल उत्पादन वाढून किंवा कधी कधी तेल उत्पादन कमी करून तेलाच्या किमतीच्या प्रायसेसमध्ये एक प्रकारचं मॅनिप्युलेशन किंवा आर्टिफिशियल वाढवणे किंवा कमी करणे ज्यामुळे काही देशांचं नुकसान निश्चितच होतं. आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आपण जवळपास 70-80% तेल आयात करत असल्यामुळं आपल्या तर अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो आणि याच्यासाठीच सध्या जो संघर्ष चाललेला आहे यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अगदी खूपच तेलावर आधारित असल्यामुळं आपल्याकडे असे जास्त असे सध्यास्थितीत पर्याय नाही. त्याच्यामुळे ज्या अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था तेल इम्पोर्ट किंवा ऑइल इम्पोर्ट याच्यावर आधारित असतात ह्या अर्थव्यवस्थांना सर्वात जास्त झळ बसते.
0: सर, म्हणजे ही नव्या प्रकारची एकाधिकारशाहीच असं म्हणता येईल. तुम्ही आत्ताच पश्चिम आशियातल्या संघर्षाबद्दल पण बोललात, त्यामुळेही जगाचा इंधन पुरवठा बाधित झाला आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि याच संघर्षाचा एक भाग असलेल्या संयुक्त अरब अमिरातीनं आता

0: ओपेकमधनं बाहेर पडायचा निर्णय जाहीर केलाय, यामागे काय कारण असतील?
1: आपण जर सध्याचा संघर्ष पाहिला तर या ओपेक कंट्रीचं एक ठरलेलं सूत्र आहे. ज्यावेळेस त्यांनी ही ओपेक संघटना स्थापन झाली त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक देशाचा कोटा ठरवून दिला होता, म्हणजे कोणत्या देशानं किती तेल उत्पादन करावं. आता त्यामध्ये आपण सौदी अरेबिया पाहिलं तर ज्याला 9 ते 10 मिलियन बॅरल पर डे उत्पादन करण्याचं त्याला अधिकार किंवा परमिशन दिलेले आहे. इराक पाहिलं तर त्याला जवळपास 4 ते 4.5 मिलियन बॅरल पर डे ला उत्पादन करण्याचा अधिकार आहे. परंतु जर आपण UAE पाहिलं तर त्याला 3 ते 3.5 मिलियन डॉलरचा उत्पादन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर UAEचं असं म्हणणं आहे की सध्याचा जो संघर्ष झाला आहे त्याच्यामध्ये त्याचं खूप आर्थिक नुकसान झालं, इन्फ्रास्ट्रक्चरल नुकसान झालं आहे, आणि हे नुकसान भरून काढायचं असेल तर त्याला तेल आणखी उत्पादन करावं लागेल. त्याचा जो कोटा आहे तो त्याला वाढवायचा आहे जवळपास 5 मिलियन बॅरल पर डे पर्यंत. परंतु हे वाढवण्यासाठी सौदी अरेबिया आणि इतर देश तयार नसल्या कारणाने UAEने याच्यामधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा कोटा ठरवण्याचं एक तंत्र म्हणजे काय असतं की त्या देशामध्ये किती ऑइल रिझर्व आहे, तसंच त्या देशाची उत्पादन क्षमता किती आहे आणि त्या देशाची आर्थिक गरज किती आहे याच्या आधारावर प्रत्येक देशांना कोटा ठरवून दिलेला आहे. परंतु आता UAEचं असं म्हणणं आहे की आमचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आम्हाला त्याची गरज आहे आणि म्हणून कोटा वाढवून द्यावा. तर तो न दिल्या कारणाने सौदी अरेबिया आणि UAEचा संघर्ष वाढला आणि त्याच्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे.
0: सर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या संघर्षाचा महत्वाचा उल्लेख तुम्ही आता केलात, ओपेकच्या या घडामोडीनिमित्त या संघर्षाबद्दलची काय माहिती देऊ शकाल?
1: परस्पर संबंध म्हणजे आपण पाहिलं तर सौदी अरेबियाला सगळ्यात जास्त तेल उत्पादन करण्याचं परमिशन असल्यामुळे, कारण त्याचं कारण असं आहे की थोड्याफार प्रमाणात सौदी अरेबियाचे संबंध इतर देशासोबत पश्चिमात्य देशासोबतही चांगले आहेत. त्याबरोबरच UAEचा आणि येमनचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले आहेत आणि येमनला UAE सपोर्ट करतो. त्याच वेळेस येमन आणि सौदी अरेबियाचे काही प्रमाणात राजकीय संबंध चांगले नसल्या कारणाने याला त्याची जोड देता येईल की हा जो सौदी अरेबिया आणि UAE संघर्ष आहे त्याला कुठेतरी हुती बंडखोरांना किंवा हुतीचे जे तिथला संघर्ष आहे त्याला UAEचा पाठिंबा जे की सौदी अरेबियाच्या अगेन्स्ट मध्ये लढतात. म्हणून आपलं असं दिसतं की कदाचित सौदी अरेबियाने UAEला कोटा न वाढून देण्याचं ठरवलं असेल ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष वाढल्याचा आपणास दिसून येते.
0: सर, मग आता जर हे सगळं लक्षात घेतलं तर हा अंतर्गत संघर्ष आणि ओपेकमधून संयुक्त अरब अमिरातीनं बाहेर जाण्याचा घेतलेला निर्णय याकडे जर एकत्र पाहिलं तर त्यामुळं ओपेक संघटनेच्या जागतिक तेल बाजारावरच्या वर्चस्वाला काही बाधा पोहोचेल का? आणि या सगळ्याचा जागतिक तेल व्यापारावर, विशेषतः तेल उत्पादन आणि तेलाच्या किमती या दृष्टीनं काय प्रभाव पडेल असं वाटतंय?
1: आपण जर जागतिक तेलाचा उत्पादनाचा आणि किमतीचा विचार केला तर ऑलरेडीच हे बाधित झालेलं आहे. ऑलरेडीच हे वेस्ट एशियातील संघर्षामुळे प्रभावित झालेलं आहे. परंतु UAE या ओपेक संघटनेतून बाहेर पडल्यामुळे आणखी काही याच्यावर परिणाम होईल का? तर मला असं वाटतं की एकूण तेल उत्पादन जे आहे UAEचं हे जर टोटल ओपेकचा विचार करता झालं तर ते एवढं काय खूप मोठ्या प्रमाणात नाहीये, म्हणजे अगदी 3.5 मिलियन बॅरल डॉलर आहे. परंतु ओपेकचं सगळ्यांचं जर मिळून पाहिलं तर ते जवळपास जगाच्या 30% वाटा हा ओपेक संघटनेचा आहे. परंतु UAE बाहेर पडल्यामुळे कदाचित त्याला स्वतःसाठी फायदा होऊ शकेल, कारण स्वतः ते निर्णय घेईल की आम्हाला 3.5 बिलियन डॉलरवरून 5 बिलियन डॉलर ते स्वतःसाठी उत्पादन करू शकतील. परंतु याचा लगेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होईल का? तर तेवढा होईल असं मला वाटत नाही. याचं कारण हा फक्त एक देश फार काय मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन करून सप्लाय करील अशा प्रकारची स्थिती नाही, कारण त्याच्या इथलं जी इन्फ्रास्ट्रक्चर नुकसान झालं आहे आता त्याची किती कपॅसिटी आहे याच्यावर डिपेंड करते ते इन्फ्रास्ट्रक्चर रिकव्हर करून त्यातून तेल उत्पादन करण्याचं. हा कदाचित एखाद्या वेळेस इंडिव्हिज्युअल कंट्रीजला त्याचा फायदा होऊ शकेल, जसं की समजा भारताचे आणि UAEचे संबंध चांगले आहेत तर कदाचित भारत आणि UAEसाठी काही स्पेशल सूट भेटली तर अशा प्रकारचे तेल म्हणजे किमतीवर परिणाम होऊ शकतो. पण अगदीच जागतिक किमतीवर UAE प्रभाव पाडेल असं तरी वाटत नाही.
0: सर, आताच तुम्ही भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या मैत्रीबद्दल बोललात, आपण त्यांच्याकडूनही तेल आयात करतो, मग या घडामोडी म्हणजे भारतासाठी स्वस्त दरात तेल मिळण्याची संधी असू शकेल का?
1: अगदी बरोबर आहे, कारण याच्यामधून एक पॉसिबिलिटी अशी दिसते की ज्यावेळेस हे UAE ओपेक संघटनेचा सदस्य म्हणून राहिला तर आपल्याला बायलॅटरल असं काही तेल आयात करण्यासाठीचं अग्रीमेंट करता येत नसायचं, त्याच्यामुळे आपल्याला सगळा व्यवहार हा डॉलरमध्येच करावा लागायचा. कदाचित हा बाहेर पडल्यामुळे भारताला रुपयामध्ये व्यापार करता येईल ज्याच्यामुळं ईवेईला

0: फायदा होईल, कारण भारताकडून जर त्याला काही विकत घ्यायचं झालं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, जे काही कच्चा माल लागेल किंवा काही साधन सामग्री लागेल, तर ते रुपयामध्ये खरेदी करू शकतील आणि आपल्यालाही त्यांचं तेल रुपयामधून खरेदी करता येईल. त्याच्यामुळे भारताचे आणि युएचे संबंध चांगले असल्या कारणाने त्यांचं तेल उत्पादन वाढवलं आणि ते जर आपल्याला रुपयामध्ये विकत घेता आलं आणि तेही काही प्रमाणात कन्सेशनल रेटमध्ये, कारण युएकडून आपण जर कन्सेशनल रेटमध्ये घेऊ लागलो हे जर रशियाला कळलं तर कदाचित रशिया सुद्धा आपल्याला अजून कन्सेशनल रेटमध्ये देण्यासाठी तयार होईल, जे की सध्याच्या स्थितीत आता तो कन्सेशनल रेट बंद केलेला आहे मागं आपण त्यांच्याकडून ऑइल घेण्याचं बंद केल्यामुळे. त्याच्यामुळे तसा भारतासाठी हा एक चांगलाच सकारात्मक परिणाम होईल असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये.
1: सर, जर याच तत्वांना पाहिलं तर बरेचसे बिगर ओपेक तेल उत्पादक देश सुद्धा आहेत. आता या घडामोडींमुळे या बिगर ओपेक देशांना सुद्धा जागतिक तेल व्यापार क्षेत्रात नवी समीकरणं मांडायची संधी मिळणार आहे का?
0: आपण जर यापूर्वी पाहिलं तर 2024 मध्ये अंगोला सारखा देश ही ओपेक मधून बाहेर पडला होता आणि आता आपण पाहतोय की युएई हा देश बाहेर पडला आहे. त्याच्यामुळे काय झालं की यांना आता स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. परंतु यांच्या स्वतंत्र निर्णयामुळे जर ओपेक किंवा बिगर ओपेक जे देश आहेत किंवा ओपेक प्लस देश आहेत यांच्या प्रोडक्शन क्षमतेवर आणि सप्लाय क्षमतेवर जर काही परिणाम होत असेल तर निश्चितच हे सुद्धा देश अशा प्रकारचा विचार करतील की अगं जर युएई स्वतंत्र निर्णय घेऊन प्राइस मध्ये काही कमी जास्त करून ठराविक कंट्रीजला किंवा ठराविक देशांना कमी जास्त प्रमाणात विकत असल्यामुळे आपल्या हितांना बाधा पोहोचते असं वाटत असेल तर जे बिगर ओपेक कंट्रीज आहेत ते सुद्धा काही अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतात, कारण त्यांना तर काय ओपेकचे बंधन नाहीयेत. जसं समजा रशिया आहे तर रशिया त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा रशिया त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्यासाठी तत्परच असतो आणि तो तशा प्रकारचे निर्णय घेऊ शकेल असं वाटतं मला.
1: सर, या सगळ्यासोबत जोडलेला एक मुद्दा म्हणजे जगभरात तेलावरचं अवलंबित्व कमी करून हरित ऊर्जेच्या दिशेनं संक्रमणाचे प्रयत्न सुरू आहेत. मग अशा वेळी भविष्यात ओपेकचं महत्व कायम राहील असं वाटतंय?
0: अगदी महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही, कारण जग हळूहळू जे काही पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत त्याच्यापासून पारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे वळत आहे. त्याच्यामध्ये हरित ऊर्जा असल, त्याच्यामध्ये विंड एनर्जी असल, सोलार एनर्जी असल किंवा तुमची हायड्रो पॉवर इलेक्ट्रिसिटी असल याच्याकडे वळत आहे. परंतु सध्या याचा वापर आपण किंवा तुमची न्यूक्लिअर एनर्जी असल, पण जर आपण भारताचा जर विचार केला तर सध्या आपण त्या स्टेजला पोहोचलेलो नाहीत की आपण पूर्णच पारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडून पारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे वळूत. परंतु भविष्यामध्ये समजा पुढच्या 25 वर्षाचा जर आपण विचार केला तर निश्चितच या ओपेक किंवा तेल ही पारंपरिक तेल उत्पादन किंवा ऊर्जा स्त्रोताचे देश आहेत यांचं महत्व निश्चित कमी होणार आणि जे सोलार एनर्जी किंवा विंड एनर्जी असणाऱ्या किंवा न्यूक्लिअर एनर्जी असणाऱ्या ऊर्जा स्त्रोताकडे जग वळलेलं असणार. परंतु जोपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात हरित ऊर्जा किंवा पारंपरिक स्त्रोताकडे जग वळत नाही तोपर्यंत या तेल उत्पादक देशाचं महत्व राहणार, पण भविष्यामध्ये निश्चितच यांचं महत्व कमी होणार.
1: सर, आंतरराष्ट्रीय तेल व्यापारावरचा परिणाम आणि भारताचं हित या दोन्ही दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या या विषयाबद्दल आपण खूप सोप्या शब्दात माहिती दिलीत, त्यासाठी आपला महत्वाचा वेळ दिलात, त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती.

0: ती मालिका ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा विशेष कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आपला आवार, आपलं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 13 वैशाख शके 1948, दिनांक 3 मे 2026. आजच्या माझं आवार माझं शिवार कार्यक्रमात ऐकूया कीर्तनकार अश्विनी भट यांचं कीर्तन. विषय आहे येथे नाही कोणी समथोर. ऐकूया तर कीर्तनकार अश्विनी भट यांचं कीर्तन.

सर्व जगांतील राष्ट्रांचा विचार केल्यास आमचा भारत आध्यात्मिक ज्ञानाबद्दल अग्रगण्य समजला जातो. पाश्चिमात्य देश भौतिक विज्ञानात पुढे आहेत. आध्यात्मिक ज्ञानाने युक्त असे अनेक संत भारतात निर्माण झाले. त्या मानाने अत्यंत अल्पसंत इतर राष्ट्रात होऊन गेले. म्हणून नाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हेची परमभाग्याची संपत्ती. भारतात संतांचं पीक निघालं. त्यांच्या पवित्र वास्तव्यामुळे ह्या भूमीस तपोभूमी किंवा योगभूमी असे म्हणतात. इथे ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संत होऊन गेले. तसेच संत तुलसीदास, कबीर, सूरदास, चैतन्य महाप्रभू, संत मीराबाई, नरसिंह मेहता, शंकराचार्य अगदी थेट पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अशी संत परंपरा धरली जाते. ह्या सर्व संतांची शिकवण एकच, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. ह्या ओवीचे प्रत्यंतर सर्व संतांठाई दिसून येते. हे विश्वच एक घर असून ह्या घरात म्हणजे ह्या विश्वात राहणारे सर्व प्राणी मात्र आपले बांधव आहेत असे मानणारे हे संत

जी दया किंवा प्रेम आपण आपल्या मुलांवर करतो तेच नोकर चाकरावर करणे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते थेची जाणावा. ही शिकवण भारतवासियांनी घेतली, म्हणूनच इथे कोणी लहान नाही की कुणी मोठा नाही, उच्च नीच असा भेदभाव नाही. इथे अनेक भाषा बोलणारे विविध जातीचे लोक मोठ्या प्रेमाने नांदतात, कारण सर्व धर्मसमभाव. आपण एका परमेश्वराची लेकरं आहोत. आईला जसा भेदभाव आवडत नाही, सर्व मुलांवर सारखंच प्रेम, त्याप्रमाणे एका परमेश्वराची आपण सगळेजण लेकरं आहोत. आणि म्हणून आपापसात भेदभाव करणं, भांडणं, स्वार्थ बाळगणं, अहम ममत्व बाळगणं ही वृत्ती त्या माऊलीला आवडत नाही. आणि दुष्टत्वाने जो वागतो त्याला तो अद्दल घडवतो. आणि क निर्नाळण कंटकांचे, आणि म्हणून आपण गुण्यागोविंदानं राहायला हवं.

भागवत धर्म सांगतो की कुणाचाही मत्सर करू नका. आपल्याला जशी सुखदुःख आहेत, सुखदुःखाच्या ज्या भावना आपल्या आहेत तशाच भावना इतरांनाही आहेत, तेव्हा इतरांच्या संकटात त्यांना मदत करा. अगदी निसर्गसुद्धा ही शिकवण देतो.

वृक्षावर तोडण्याकरता जो कुऱ्हाडीचा घाव घालतो त्यालाही वृक्ष सावली देतो, गोड फळे देतो आणि वृक्ष लावतो त्यालाही देतो. मग सर्प असो, साधू असो, सिंह असो किंवा आणखी कुणीही वृक्षाच्या छायेखाली आल्यास कुठलाही भेदभाव न ठेवता तो सर्वांना सारखीच सावली देतो आणि फळं देतो. नदीसुद्धा सर्वांना पाणी देते. हा चांगला आहे आणि हा वाईट आहे, हा शुष्ट आणि हा दुष्ट असा भेदभाव ती करीत नाही. गायसुद्धा सर्वांना अमृततुल्य असं दूध देते. तेव्हा कुठलाही भेदभाव न करता निसर्गाकडून सुद्धा आपण सर्व समभावाची शिकवण घ्यायला हवी. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी. आणि म्हणूनच आपण सर्वांनी जर सर्व धर्म समभाव ठेवला आणि असा सर्व समभाव वाढत गेला तर भारताचं नंदनवन होईल. म्हणून मूळ अभंगात

राका नावाचा पांडुरंगाचा एक भक्त होता. त्याच्या पत्नीचे नाव बंका होते आणि मुलेचे नाव वंका. हा जातीनं कुंभार होता म्हणून उदरनिर्वाहासाठी

मडके घडविण्याचा धंदा. बायको मुलगी दोघही पांडुरंगाचे भक्त. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, अशी वृत्ती. आणि सात्विक मनुष्य पैसा अनाठाई खर्च करीत नाही, म्हणून कमी पैसा असला तरीही संसार मात्र सुखाचा होता. तोडवी

राकाने डोंगर खणून माती आणावी, त्यात शेण आणि गवत मिसळून त्याचे गाळे पाण्याने भरून ते कुजवावेत. नंतर पायाने चांगली माती तुडवून त्याचे गोळे तयार करावेत. ते गोळे चाकाच्या मध्यभागी ठेवावेत आणि चाकाला काठीने गती द्यावी. मातीला पाहिजे तसा आकार हाताने देऊन लहान मोठी अशी मडकी तयार करावीत आणि मग ती मडकी पक्की भाजण्याकरता भट्टी किंवा आवा तयार करावा आणि कच्ची मडकी भाजून पक्की करावीत. राग

एका मांजरीने आपली नुकतीच जन्मलेली दोन पिले बोक्याच्या तावडीतून वाचवण्याकरता एका मडक्यात आणून ठेवली आणि भक्ष्य शोधण्याकरता ती निघून गेली. रात्रीच्या वेळी हिनं पिलं आणून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राकाने भट्टी पेटवली. आता हिची पिले त्यांत असतील ह्याची कल्पना त्याला नव्हती. सर्व बाजूने जाळ लागला. राके वन्ही पेटविला, आवा भाजू घातला, तो ते मांजरी देखिला वन्ही जाळ. सर्व बाजूंनी धूर झाला, जाळ सर्व बाजूंनी झाला, तेवढ्यात मांजरी तिथे आली.

आपली पिले त्यातील एका मडक्यात आहेत म्हणून न पेटलेल्या भागातून आत शिरून त्यांना बाहेर कसं काढावं याचा प्रयत्न ती करू लागली. ती आव्याजवळ जाई आणि म्याव म्याव असा आक्रोश करी आणि राका तिला दूर हाकली. पुन्हा पुन्हा आक्रोश करीत ती आव्याजवळ जाई. राख्याला प्रथम काहीच कळेना, पण नंतर लक्षात आले की बहुतेक हिची पिले आत असतील की काय. स्वमनी म्हणे मग राका, स्वमनी म्हणे मग राका, या आव्या माझी.

0: रामा। अरे अरे अरे काय केले मी हे? नक्कीच हिची पिले ह्या आव्यात सापडली असावीत आणि म्हणून ही आक्रोश करते। आवा आता चांगलाच पेटला होता, चारही बाजूनी पेटला। आता मांजरी अगती खाऊन राख्याच्या पायाला अंग घासू लागली, ओरडू लागली, रडू लागली। राख्याही रडू लागला, गळा दुःखानं अगदी दाटून आला, ऊर भरून आला। पांडुरंगा, मांजरीची पिले मारण्याचे पाप नकळत का होईना माझ्या हातून झालं, आता काय करू मी?
1: बोल रे विठ्ठला।

देवा, काय केले असता या मांजरीची पिले वाचतील? आता तूच कृपा कर, तुझ्या मनात आले तर तुला काहीही अशक्य नाही। प्रल्हादाला ज्या अग्नीतून तू वाचवलेस, त्याच अग्नीतून मांजरीची पिले वाचवणे तुला मुळीच अशक्य नाही। तेव्हा हे दयागना, ह्या अग्नीला न जाळण्याची आज्ञा करावी। राका रडू लागला, पांडुरंगाची आळवणी करू लागला, त्याची पत्नी बंका आणि कन्या वंका ह्याही रडू लागल्या आहेत, दुःखाने चूर आहेत। बाबा, आपण काहीतरी सुखाचा त्याग करू, जेणेकरून ही पिलं जिवंत राहतील। आणि असं म्हणून स्वतःचे प्राण अर्पण करण्यास ती तयार झाली। पण राका म्हणाला की बाळ, हा आवा मी तयार केला, तेव्हा माझ्या संसाराकरता पोट भरण्याचा हा जो माझा धंदा आहे, तो हा धंदाच मी यापुढे सोडून देईन। तेव्हा पांडुरंगा, माझ्यावर एवढी कृपा करा, ही पिलं जिवंत राहिलीत तर हा माझा धंदा मी सोडून देईन, अशी प्रतिज्ञा केली।

मडकी भाजून निघाली, आवा हळूहळू शांत होऊ लागला. 4 दिवस लागले आणि 4 दिवसांनी आवा शांत झाला. 4 दिवस राका सर्वांसह उपाशी राहून अहोरात्र भजन करीत होता. मांजरी सुद्धा तिथंच होती. आवा शांत झाला आणि ती मडक्यांच्या ढिगाऱ्यात शिरली. राका म्हणतोय, देवा, मोठ्या आशेनं ही आत शिरते, हिला निराश करू नका. तुमच्या कृपेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे म्हणून राका मडकी बाजूला करू लागला. इतक्यात मांजरीने एक एक पिलू बाहेर काढले, राकाच्या पायाशी ठेवले. दोन्ही पिलं जिवंत होती. काय हा चमत्कार! दोघांना पोटाशी धरून मांजरी चाटते आहे, पासते आहे. राका ढसा ढसा रडू लागला.

आपले घरदार पैसा अडका सर्व काही दान करून नेसल्या वस्त्रानिशी हा बाहेर पडला. बायको मुलीला घेऊन पंढरपुराजवळ असलेल्या दिंडीरवनात गेला आणि झाडाखाली झोपडी बांधली. रानातील वाळलेली लाकडे विकून त्यावर उदरनिर्वाह करू लागला. ह्या चरित्रावरून असे दिसून येते की ह्या राकाच्या ठिकाणी आपपरभाव नव्हता. जो सर्वा भूतांचे ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही चैतन्या जैसा. ईश्वर सर्व प्राणी मात्रात सारखाच भरून राहिला आहे हे जाणून आपण सर्वांशी समत्व भावनेनं वागणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच सर्व धर्म समभाव नांदेल.

Gece. श्रोतेहो, कीर्तनकार अश्विनी भट यांचं येथे नाही कोणी समथोर या विषयावरचं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आता आपण इथेच निरोप घेत आहोत. नमस्कार, पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आणि संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात. धन्यवाद श्रोते हो.

0: आताच आपण ऐकला कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र,
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
3: हर फिल्म की होती है एक कहानी और एक कहानी की भी होती है अपनी ही एक कहानी, मूवी माइलस्टोन. हिंदी फिल्म जगत की कुछ अद्वितीय फिल्मों की दास्तां पद्मश्री भावना सोमाया के साथ 15 फरवरी 2026 से हर इतवार दोपहर 1 बजे FM रेनबो 107.1 FM पर मूवी माइलस्टोन.

0: पक्ष्यांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही पक्ष्यांचे लक्ष थवे.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोर्हाडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय। अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका। नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293, तमिळनाडू 234, आसाम 126, केरळ 140 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे। आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं। महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्या होणार आहे। पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे। 7 ओपेक प्लस देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे। संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होमुर्झच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे। अमेरिकेबरोबरच्या शांततेच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं आज अमेरिकेसमोर बहुस्तरीय प्रस्ताव सादर केला। पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष कमी करण्यासाठीची योजना असून ती टप्प्याटप्प्यानं राबवण्याविषयी सुचवण्यात आलं आहे। अमेरिकेनं आपलं लष्कर मागं घेतलं आणि इराणवरच्या तेल निर्यातीच्या निर्बंधांसह आर्थिक दबाव शिथिल केला तर होमुर्झच्या समुद्रधुनी परिसरातले निर्बंध कमी होतील असं इराणनं आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे। मात्र इराणनं सध्या सुरू असलेल्या संघर्षाला दीर्घकाळ चाललेल्या अणुविषयक वादापासून वेगळं ठेवलं आहे। मात्र पश्चिम आशियातला संघर्ष संपवण्यासाठीच्या इराणनं ठेवलेल्या प्रस्तावावर आपण समाधानी नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला जलदगती न्यायालयात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं।
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या। या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी त्यांनी केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते. त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सनं अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 4 बाद 39 धावा झाल्या होत्या. बंगळुरूच्या गॅलेक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं आज कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा उपग्रह आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपार्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी या यशाबद्दल गॅलेक्सी आय या स्टार्टअपचं अभिनंदन केलं आहे. एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पाठीच्या कण्याच्या व्यंगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेचं नवीन तंत्र विकसित केलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून या प्रक्रियेचा वापर केला जात असून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेपासून धोका आहे किंवा ज्यांना उपचाराचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत अशांसाठी हे नवं तंत्र आशेचा नवं किरण आहे असं एम्सनं निवेदनाद्वारे म्हटलं आहे. नव्या तंत्रामुळे शस्त्रक्रियेतली गुंतागुंत कमी होते असं एम्सनं म्हटलं आहे. आधार कार्डच्या चेहऱ्या मोहऱ्यात येत्या वर्ष अखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. आधार कार्डावर केवळ छायाचित्र आणि क्यू आर कोड इतके संदर्भ असतील अशा आशयाच्या काही बातम्या सध्या काही वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर दाखवत आहे. मात्र असे बदल करण्याची कोणतीही योजना सरकारच्या विचाराधीन नाही आणि नागरिकांनी अशा वृत्तांवर विश्वास न ठेवता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या पत्रकावरच विश्वास ठेवावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समान

0: समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. शहीद उधम सिंग यांच्यावर सादर केलेला पोवाडा शेख जानूचंद आणि सहकारी यांच्या आवाजात.

श्रोते हो, आताच आपण ऐकला शहीद उधम सिंग यांच्यावर सादर केलेला पोवाडा शेख जानूचंद आणि सहकारी यांच्या आवाजात. याचबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला राजकुमार रिघझरी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली निजामुद्दीन निजाम यांची गझल.

0: श्रोते हो, याचबरोबर हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:45 होत आहेत. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 आणि 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं मुनीश शर्मा.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचंही प्रसारण सुरू आहे. हे प्रसारण रात्रीचे 11:10 झाली आहेत. आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात 5:53 प्रातःकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचं हे प्रसारण आपण अखंडपणे ऐकू शकणार आहात. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोते हो नमस्कार. AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीच्या प्रसारणात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 11:11 झाली आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळलेलं होतं. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार आज कुलाबा इथं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूज इथं कमाल 34 आणि किमान 28 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हवेतली सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82%, तर सांताक्रूज इथं 78% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी वातावरण अंशतः ढगाळ असेल. दुपारच्या वेळी स्वच्छ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. श्रोते हो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. ऐकूयात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मिथिलेश पाटणकर आणि संदीप खरे यांच्या स्वरातली ही रचना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढलं गीत आहे संदीप खरे यांचं, सलील कुलकर्णी यांचं संगीत.

0: श्रोते हो, संदीप खरे यांच्या अतिशय मजेशीर अशा या गीतानंतर शेवटचं गीत आपण भावधारा या कार्यक्रमात ऐकणार आहोत. ते सुद्धा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचंच आहे.
1: गाडी सुटली रुमाल हल्ले, गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले. गाडी सुटली रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले. गाडी सुटली पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले. गाडी सुटली हातामधूनी, हात कापरा तरी सुटेना. गाडी सुटली हातामधूनी, हात कापरा तरी सुटेना. अंतरातली ओली माया, तुटू दे म्हटले तरी तुटेना. कारे इतका लळा लावणी, नंतर

ही गाडी सुटते. का रे इतका लळा लावणी, नंतर मग ही गाडी सुटते. डोळ्यां देखत सरकत जाते, आठवणींचा ठिपका होते. गाडी गेली, फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला. गाडी गेली, डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला. गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अतींद्र सरवडीकर यांनी गायलेला राग झिंझोटी. मध्यलय सावरी तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश एक तालात निबद्ध आहे. मध्यलयीचे बोल आहेत गागरमोरी आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत महाकाल. त्यांना तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ आहे अभिषेक काठे यांची. ऐकूयात तर अतींद्र सरवडीकर यांनी गायलेला राग झिंझोटी.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अतिंद्र सरवडीकर यांनी गायलेला राग झिंझोटी ऐकलात. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काठे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालेचा भाग 19, सहभाग जयंत राळेरासकर, मोहन सोहनी, सादरकर्ते सुनील शिंखडे. ऐकूयात तर मधुगीतांच्या हिंदोळ्यावर भाग 19.
4: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर। श्रोते हो नमस्कार। अनेक कवी, सिद्धहस्त गीतकार, गायक, गायिका, संगीतकार यांनी अतिशय भक्कम अशी सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे हे आपल्याला या कार्यक्रमातून लक्षात आलंच असेल। एका अर्थाने हे सगळंच एक जनसंगीत होतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, अतिशयोक्ती ठरणार नाही। अनेक समीक्षकांनी आणखी कलावंतांनी देखील भावगीतांची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थात त्यापैकी काही जणांचं म्हणणं आपण याआधीही ऐकलेलं आहे आणि यानंतर देखील ऐकणार आहोत, आणखी अशीच ही आपली भावगीतांची मालिका सुरू राहणार आहे। सोहनी, ज्या काळात आपण उभे आहोत तिथून पुढे थोडी नव्या जुन्यांची सरमिसळ ही आपल्या कार्यक्रमामध्ये असणार आहे आणि ती अपरिहार्य
1: आहे। आपण आलोय 49 सालामध्ये।
0: हो,
1: आणि होतं काय माहिती का आपण गाणी निवडताना रंजक होईल या पद्धतीने हे कार्यक्रम
0: रंजकही व्हायला पाहिजे आणखी सर्वांचा समावेश देखील झाला पाहिजे।
1: तर काय व्हायचं ते काय हो कसली गाणी लावले असंही नंतर काही जण श्रोत्यांनी म्हणायला नको म्हणून आपण काही गाणी राखून
0: आणि एका दृष्टीनं हा आपण एक इतिहास म्हणून लोकांच्या पुढे ठेवण्याचा देखील प्रयत्न करतोय। त्यामुळं
1: सर्व असलं तरी तो रंजकही व्हायला पाहिजे। मागं जे आपण एक गाणं राखून ठेवलेलं होतं आणि ज्याचा उल्लेख तुम्ही आपल्या सुरुवातीच्या कार्यक्रमातच केलेला होता त्यापैकी एक रचना जी आपण निवडलेली आहे जरा हळू जपूनच चल बाई ग ही स अ शुक्ल यांची गीतरचना लीला लिमय यांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत। आणि लीला लिमय यांचं पहिलं गाणं आपण सुरुवातीला लावलेलंच होतं रमला कुठे ग कान्हा आणि आज आपण ऐकणार आहोत ते जरा
0: जपूनच चल बाई ग
1: चल बाई गा।

0: 7 एप्रिल 1977 रोजी राजा बढे यांचा मृत्यू झाला. साधारणपणे 1933 सालापासून बढ्यांचा काळ सुरू झाला असं म्हणता येईल, कारण नेमकं त्याच वर्षी विदर्भात साहित्य संपादक मंडळ स्थापन झालं आणि त्याचे ते संस्थापक सदस्य देखील होते. ओहोळ या नावाच्या संस्थेच्या पुस्तकामध्ये त्या काळामध्ये राजाभाऊंच्या 4-5 कविता येऊन गेल्या होत्या आणि तिथून त्यांची कारकिर्द पुढे झाली. आपण गाण्यांचा संदर्भ जरी सहजपणे तपासले तरी मोहुनी या तुझा संगे हे नयन खेळले जुगार किंवा चांदणे शिंपीत जशी दे मला गे चंद्रिके.
1: राजा बढे यांचे अनेक गीत आहेत,
0: माझी या माहेराजा,
1: वेगवेगळ्या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली आहेत आणि त्यापैकी आज आपण जी रचना निवडलेली आहे ती गजानन वाटवे यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. आणि गजानन वाटवे यांचा जो एक वैशिष्ट्यपूर्ण आवाज जो आहे रेकॉर्डमधला, तर त्या पद्धतीचंच हे गाणं आहे. नका मारू खळा शिरी भरला गळा भरला घडा, ही राजा बढे यांची गीतरचना आपण गजानन वाटवे यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत.

0: रविकिरण मंडळामध्ये अनेक कवी येत असत आणि की कवितांचं नाट्यपूर्ण वाचन देखील करीत असत. पण आज त्याचं रेकॉर्डिंग, म्हणजे त्या काळात त्यांच्या गप्पा कशा चालत होत्या, ते म्हणत कसे होते, याचं रेकॉर्डिंग कुठं उपलब्ध नसल्याकारणानं कवींचे आवाज फार क्वचित ठिकाणी आलेले दिसतात. बोरकरांच्या कवितेचं ध्वनिमुद्रण आणि व्हिडिओज देखील, इव्हन नंतरच्या काळामध्ये व्हिडिओज देखील त्यांचे येऊन गेलेले होते. अर्थात बोरकरांचं सादरीकरण फारच बहारदार होतं हे अनेकांनी पाहिलं आहे, ऐकलं आहे. त्यांच्या कविता ध्वनिमुद्रिकांवर इतरांच्या आवाजात अशाच पैकी एक गाणं मला वाटतं आज आपण आजच्या कार्यक्रमासाठी.
1: आणि या रेकॉर्डचं वैशिष्ट्य असं आहे की ही रेकॉर्ड जी आहे, माझी अकबोट या नावाची बाबा बोरकरांची कविता आहे, आणि ही कविता चित्रपटामध्ये आलेली नाही, परंतु देवता नावाचा एक चित्रपट आलेला होता बाबूराव पेंढारकर आणि मीनाक्षी यांच्या भूमिका असलेल्या, तर त्या देवताच्या एका गाण्याच्या मागच्या बाजूला माझी अकबोट या नावाची कविता समाविष्ट केलेली आहे आणि ती गैरफिल्मीच आहे. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हे खास करून निवडलेली आहे, माझी अकबोट चालली दर्यात ग, हे मीनाक्षी यांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत.

0: अमराठी गायकांनी लोकप्रिय केलेले मराठी भावगीतं याबद्दल जर आपण विचार केला तर काही नावे आपल्याला नक्कीच आठवतात. यापूर्वी देखील मला वाटतं आपण मल्लिकार्जुन मनसूर बसवराज राजगुरू यांची देखील काही गाणी ऐकवलेली आहेत.
1: ते शास्त्रीय संगीतातले गायक होते, त्यांनी गायलेली भावगीतं निवडण्यामध्ये
0: गंगूबाई अंगलांचा आवाज देखील ऐकला होता. पण मला वाटतं रोशनारा बेगमेच्या गाण्यांचा उल्लेख मी ऐकला होता, वाचण्यात आला, ते मात्र आपल्याला अजून कुठं सापडलेलं नाही,
1: उपलब्ध नाही.
0: तुझं वीण शोधू कुठे आधार असा त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, हे गाणं आपल्याला मात्र कुठं सापडलेलं नाहीये. अर्थात या सगळ्या प्रेरणा नेमक्या कुठल्या होत्या हे आता आज शोधणं खूप अवघड आहे. गीता दत्त यांनी गायलेलं जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला आपण मागच्या एका कार्यक्रमात ऐकलं, ती देखील अमराठीच अशी गायिका होती. अर्थात यानंतर आत्ता आपण जे गाणं निवडलेलं
1: आहे ते जानकी अय्यर
0: यांच्या
1: आवाजात आहे. आणि जानकी अय्यरांचं वैशिष्ट्य

त्यांनी रामरायाच्या संदर्भामधली अनेक गाणी गायलेली आहेत. जरा थांबवा रघुरायाला, धाडू नका ग रामवनाला, उमटली रामाची पाऊले वगैरे, ही त्यांची गाणी अतिशय गाजलेली होती. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपण निवडलेलं आहे ती सुधांशु यांची गीतरचना आहे. आणि माझ्या मनात विणते नाव ग, कसा करू त्याचा मोल भाव ग, ही रचना आपण ऐकणार आहोत सुधांशु यांची. आणि याचे संगीतकार आहेत गजानन वाटवे.

0: श्रोतेहो, भावगीतांवरील हा कार्यक्रम तयार करताना किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही संदर्भ ओळखताना कवी सुधांशू यांचं नाव आमच्या समोर आलं, आणखी त्यांचं गाणं आत्ता आपण ऐकलं देखील. या सुधांशूंच्या बद्दल देखील, म्हणजे दत्तगुरु दैवता माझे वगैरे जर गाणी सोडली तर अन्य उल्लेख कुठेही मिळत नाही. त्यांचं मूळ नाव नेमकं काय होतं ह्याचा देखील शोध खरं पाहिलं असता घ्यायला हवा. तो
1: आता घेऊया आपण,
0: घेऊया आपण. हनुमंत जोशी असं त्यांचं नाव होतं असं एकाने सांगितलं मला, पण त्याचा काय मला संदर्भ कुठं सापडला नाही.
1: एच पी जोशी या नावाची एक रचना आपण या आधी सुद्धा मल्लिकार्जुन मनसूर यांच्या आवाजामध्ये ऐकतो,
0: पण हे सगळं म्हणजे धूसरच गोष्टी आहेत,
1: त्यामुळे म्हणजे त्याच्याबद्दल नाही बोललेलंच बरं. मोहन तारा अजिंक्य यांच्या आवाजातली एक रचना आता आपण ऐकणार आहोत. आणि याआधी मी म्हणलेलं होतं की मोहन तारा अजिंक्य यांच्या गाण्याच्या संदर्भामध्ये गाणी मिळतात पण
0: त्याबद्दल
1: तेच मिळत नाही. आणि आता जी रचना आपण निवडलेली आहे ती खुदकन गाली हसले, ही अतिशय गाजलेली रचना आहे. आणि मोहन तारा अजिंक्य यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा गाणी गायलेली होती, अगदी जलनेवाले जला करे, किस्मत हमारे साथ है, याच्यामध्ये मोहन तारांचा आवाज होता लताबाईंच्या बरोबर आणि शमशाद बेगम यांच्याबरोबर. आणि आज जी आपण रचना निवडलेली आहे ती खुदकन गाली हसले.

0: भावगीतांच्या संदर्भामध्ये लिहिताना अशोकदा रानडे यांनी खूप तात्विक चर्चा देखील केलेली आहे. त्यांनी एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की हा सगळा भावगीतांचा प्रकार हा त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा रेटा होता, त्यामुळे ती सहज घटना होती असं काही म्हणता येत नाही. त्यावेळच्या गरजांमधून, त्यावेळच्या आनंद उत्सवांमधून ही गाणी निर्माण होत गेली आणि त्याची वेगळी अशी एक संस्कृती निर्माण झाली. या सगळ्यांवर अशोक रानडेंनी केलेलं भाग्य विवेचन जे आहे हे खूप मोठं आहे. अर्थातच ते आपण श्रोत्यांच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचणारच आहोत. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे, अगदी लोकप्रिय देखील असं गाणं आहे. पाळण्यात झोपलेल्या आपल्या छकुल्याची कुठल्याही आवाजाने झोपमोड होऊ नये म्हणून धास्तावलेल्या आईची ही भावना जी आहे ही या गाण्यातून व्यक्त होते. मोठ्या मिनतवारीनं त्याला झोपवलं आहे, आणखी त्याचे नीज कुठल्याही गोष्टीने चळवू नये असं म्हणताना कवी म्हणतो, पाय नको वाजवू,
1: पाय नका वाजवू, कुणीही पाय नका.
0: हा, म्हणजे एका ठिकाणी तर त्या ओळी अशा आहेत की नकोस चंद्रा येई पुढती, थांबा जरा साक्षितीजावरती, चमचमणारे ते चंदेरी, चाळ नको नादवू, कुणीही पाय नका वाजवू.
1: श्रीनिवास खारकर अतिशय सुंदर अशी रचना आहे आणि याचे संगीतकार आहेत गजानन वाटवे. आणि ज्या वेळेला आपण हा कार्यक्रम करणार आहे म्हणून आमच्या एका मित्रानं समजलं होतं, त्यावेळेला ते मला त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं होतं की
0: हे गाणं घ्या,
1: ते पांडेचा पाय नका वाजवू घ्यायला विसरू नका. आणि त्याप्रमाणे आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून निवडलेलं आहे, कुणीही पाय नका वाजवू.

0: यानंतर श्रोते हो, आपण जे गाणं ऐकणार आहोत ते माणिक वर्मा यांनी म्हणलेले आहे आणि सुधीर फडके यांनी त्याचं संगीत केलेलं आहे आणि रचनाकार आहेत ग. ल. ठोकळ.
1: आणि ग. ल. ठोकळांच्या बद्दल सांगायचं तर ते ग्रामीण कादंबरीकार, लघुकथा लेखक, कवी, विनोदी कथा लेखक असे सर्व गुण संपन्न असे ग. ल. ठोकळ होते आणि ते स्वतः प्रकाशकही होते आणि प्रकाशक यांना त्यांनी अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे आणि त्यांनी लिहिलेली भावगीतं त्या काळामध्ये लोकप्रिय झाली. संगीतकार सुधीर फडके यांनी ही रचना आता जी आपण ऐकणार आहोत ती केलेली आहे, गळ्याची शपथ तुला जीवलगा.
0: एक आठवण मला सांगायची, शालेय पाठक पुस्तकामध्ये कुठंतरी कुठल्या येत त्याला आता मला नेमकं आठवत नाही, पण उन्हाळा ही ग. ल. ठोकळांची कविता होती. या उन्हाळा या करीती तप्त शरीरा, आता कुठला शीतळसा विंजणवारा. मला अजून आठवत आहे की या कवितेची चाल आम्ही बसवली होती, ती दे दी हमे आझादी बिना खटका बिना याच्यावर बसवली होती.
1: ते काय शेवटी कवी मीटर घेऊन जसं लिहितो तसं ते मीटरवरनं आपण गाण्याच्या चाली सुद्धा शाळेमध्ये असताना लावतो
0: आणि ती फार मस्त बसली होती. ऐकूया ग. ल. ठोकळांची ही रचना, गळ्याची शपथ.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो आत्ताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात मधुगीतांच्या हिंदोळ्यांवर या मालेचा भाग 19 ऐकलात सहभाग जयंत राळेरासकर मोहन सोहनी आणि सादरकर्ते सुनील शिंदखेडे हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात मध्यरात्रीचे 12:33 झाली आहेत प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अवधूत गुप्ते यांच्या स्वरात अरविंद जगताप यांची ही रचना चित्रपटाचं नाव आहे झेंडा

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. पी सावळाराम यांची रचना, वसंत प्रभू यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे पुत्र भावा ऐसा.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत बाया गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांची रचना आणि संगीत आहे एन दत्ता यांचं.

श्रोते हो, पुढलं गीत आपण ऐकणार आहोत आनंदी गोपाळ या चित्रपटातलं. शरयू ताते आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात वैभव जोशी यांची रचना आणि संगीत आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत. झपाटलेला दोन या चित्रपटातलं अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात, रचना गुरु ठाकूर यांची आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.

श्रोतेहोया गीताबरोबरच गीता बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचा 1:01 झाले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकूयात उस्ताद नासिर खान यांचं सतारवादन राग मधुकंस. त्यांना तबला साथ आहे राम खडसे यांची. ऐकूयात तर उस्ताद नासिर खान यांचं सतारवादन.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद नासिर खान यांचं सतार वादन ऐकलं, राग मधुकंस. त्यांना तबला साथ होती राम खडसे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचं 1:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. या कार्यक्रमात ऐकूया दृष्टीकडून आंतरदृष्टीकडे या मालेचा भाग 8, लेखिका मंजुश्री कुलकर्णी, सादर करते हर्षवर्धन गवई.
3: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन सुस्मिता कांबळे आणि संतोष गावंडे यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादर करते हर्षवर्धन गवई. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 8.
4: निराशेचं दुःख सभोवार, सद्भावनेची गाऊ महती, मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

अपंग आम्हा म्हणू नका, तुमच्यापेक्षा उणे वेगळे मुळीचा आम्हा गणू नका, अपंग आम्हा म्हणू नका। असोत असतील पाय पांगडे, तरी मनाला पंख आगळे, चढूनी जाऊ उंच हिमालय, जिद्द अमुची सरेल का।

0: सांगा अम्मा म्हणू नका. श्रोतेहो, हे काव्य प्रत्यक्ष भेटीस आल्याचा साक्षात्कार अजिंक्य साहसी संघाला भेट दिल्यानंतर झाला. खरं तर अपंग व्यक्तींच्या मनात न्यूनगंड धोक्यासारखा पसरला असतो. कुणीतरी हे धोकं दूर करण्याची गरज असते. मग समोर असतं ते आकांक्षांचं क्षितिज, जिथे पोहोचायला ना पाय लागतात ना हात, निकळ भासत नाही दृष्टीची किंवा वाचेची, हवी असते ती फक्त आणि फक्त जिद्द. त्यासाठीच कटिबद्ध होऊन पुढे सरसावला एक ध्येयवेळा तरुण आपल्या मित्रांसह अजिंक्य साहसी संघाच्या रूपात. कुणाकुणाला आणि कसं साहसी बनवलं ते जाणून घेऊ प्रत्यक्ष शिबिरार्थींकडून. सर्वप्रथम आपल्या भेटीस येत आहेत वाळू शिल्पासाठी प्रसिद्ध असणारे राजेश टावरी.
1: मैं पूरा अपंग हूँ एक पैर से, और 3 साल की उम्र में मेरा ट्रक एक्सीडेंट में पैर कट गया था. उससे लेके आज तक का मैं सिर्फ कुबड़ी के साय से ही चलता हूँ. खेलने में मैं पहले से बचपन से ही अच्छा था. कुछ दिनों बाद में जब मेरे साथ के ही कुछ लड़के मेरे को घर पे बुलाने आए कि अजिंक्य एडवेंचर ग्रुप का एक कैंप जा रहा नरनाड़ा किला 1997 में पहला कैंप किया था जो नरनाड़ा किले के ऊपर हुआ था, 12-13 किलोमीटर का ट्रैकिंग. उसके बाद में रैपलिंग के लिए फिर हम रायगढ़ के लिए 2010 को निकले यहाँ से. पहले तो ट्रैकिंग रायगढ़ किला चढ़ना बोले तो समुंदर लेवल से वो 2250 फीट की ऊंचाई पे आता, उसको पूरा पैदल चलकर पूरा उसको चढ़ाई की. वहाँ से रैपलिंग करना मतलब रैपलिंग बोले तो एक रस्सी के सहारे ऊंचाई पे से 400 फीट नीचे उतरना. एक बार अगर अपन रस्सी पे छूट गए तो नीचे तक का पूरा कंट्रोलिंग अपने को ही करना पड़ता, बाद में कोई अपनी मदद करने को नहीं आ सकता. ऐसा ही एक गिरिरोहण का एक खेल है 2003 में जिद्द पुरस्कार करके ऑल इंडिया में से एक देते, तो 10वें नंबर का जो प्राइज़ है वो जिद्द 2004 में मेरे को दिया गया था. जिंके के साथ में जुड़ने से 94 में जब टीवी आई थी उसके ऊपर मैंने देखा था कि गिरिरोहण के कैसे कैसे कार्यक्रम होते. जब सपने में नहीं सोचा कि अजिंक्य से जुड़ने के बाद में ये सब अपने को करने को मिलेगा. ज़्यादा अनुभव बढ़ा मेरा और यहाँ से फिर और हिम्मत बढ़ती गई. फिर उसके बाद में आज कुछ भी काम रहा तो कर सक, पहले मेरे को स्विमिंग आता था लेकिन आज मैं स्विमिंग कर किसको बचा भी सकता, ये अजिंक्य के पास से मेरे को सीखने को मिला.
2: अजिंक्य साहसी संघाच्या मोहिमेचं स्वरूप व्यापक व्हायला लागलं, उत्साह दुणावला, अशक्य काही नाही हा विश्वास बळावला, दृष्टीविनाही जगणं समृद्ध होऊ शकतं हा आशावाद मिळाला. तोच व्यक्त करताना सुभाष माहुलकर म्हणाले,
3: माझे 20 वर्षी डोळे गेलेले आहे असं जीवनात वाटलं नाही मला मी खाडी पोहू शकून. म्हणून खाडी पोहण्यासाठी हे कोणी असं तयार करून नाही घेत, ती अजिंक्य साहसी संघांनी केलेली तयारी आहे. आणि सायकल ब्लाइंड असताना सायकल कसं चालवून, पण भगत सरांनी असं एक मुलगा मागे बसवला आणि मला सायकल चालवायला लावली. त्या ब्लाइंड असताना पण सायकल शिकलो मी आणि 30 किलोमीटर सायकल चालवली. माझ्यासोबत एक गाईड मुलगा होता, तो फक्त दिशा सांगत होता आम्हाला, बाकी सर्व हँडल वँडल मी सगळं सांभाळत होतो. अशी सायकलिंगची तयारी केलेली, तशी स्विमिंगची पण तयारी केलेली आहे. असे आमचे 3-4 महिने कंटिन्यू सरांनी प्रॅक्टिस घेतली. एकाएकी अंधत्व आल्यावर असं वाटते आपल्याला काय करावं काय नाही सुचत नव्हतो. मला इथे आल्यावर माझी मसाजचं ट्रायल घेतली सरांनी, सरांना माझी ट्रायल आवडली मसाजची, मग सरांनी मला इथे जॉब दिला. मला खूप आनंद वाटत आहे.
2: श्रोते हो, आश्चर्य वाटतं ना हे सारं ऐकून. अभंग असणारे आम्ही जराशा दुःखांनी विचलित होऊन जातो आणि जन्मभरासाठी वाट्याला आलेल्या दुःखांवर मात करून ताटमानेनं जगण्याचं साहस अंगी बाळगणारे पाहून स्तंभित होऊन जातो. ज्याच्याजवळ श्रवण क्षमता नाही पण मनात प्रचंड उत्साह आहे, स्वतःची ओळख आहे, कर्णदोष असल्यामुळे ज्याला एका शब्दाचा उच्चार करणं देखील अवघड आहे, असा गौरव भरभरून बोलायला लागला. आणि अजिंक्य साहसी संघाचा आणखी एक पैलू समोर आला.
4: माझं नाव

0: होकार दिला. एक महिन्याची ट्रेनिंग घेतल्या आणि त्यानंतर शाळे प्रशिक्षकपदासाठी काम सुरुवात केलं. काम करता करता मला त्याचे शिकवण्याच्या पायऱ्या माहिती झाल्या. मला सुरुवातीला काही पोहता येत नसायच्या. भ्रष्टाचाराने मला छोटी लहान टाकी असत्या त्याच्यामध्ये टाकलं. पोहता दिसल्याचं दिसलं मग मोठ्या टाकीत टाकून दिलं. समोर हळूहळू शिकलो आणि त्याची भीती अजिबात वाटत नाही. आता मला खूपच बरं वाटत आहे.
1: आयुष्यात थरार अनुभवणाऱ्या या प्रत्यक्षदर्शींना आपण भेटलो. हे सगळं करणं आणि करवून घेणं या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू. ही दुसरी बाजू उलगडली ती अजिंक्यच्या सर्व सदस्यांच्या वतीने नितीन मुंदडा यांनी.
2: मला मूळतच निसर्ग ट्रॅकिंग वगैरे या गोष्टीची आवड होती आणि त्याच्यानंतर मी अजिंक्यशी जुळत गेलो आणि अजिंक्य ग्रुप समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत त्याच्यात जसं मूकबधिर झाले, अस्थिव्यंग, अंध, मतिमंद या विशेष घटकाकरिता एक गिर्यारोहण संबंधित एक कॅम्प ऑर्गनाईज करतो आहे. जिद्द असं त्या कॅम्पचं नाव आहे.
1: एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज असते ती अथक परिश्रमांची आणि प्रचंड इच्छाशक्तीची. निरनिराळे शिबिरं आयोजित करणं ठरलं पण कसं आणि कुठे ह्याबद्दल नितीन सांगू लागले.
2: 2003 रायगडचा कॅम्प ऑर्गनाईज केला होता. त्या कॅम्पमध्ये सगळ्या बांधवांनी, विशेष श्रेणीतल्या बांधवांनी रॅपलिंग केलं. रॅपलिंग म्हणजे एका 10 किंवा 12 मिलीमीटर जाडीच्या दोरावरनं खाली उतरणे. विशेष म्हणजे टकमक टोकावरनं रॅपलिंग करणं तसं अवघडच आहे. तो कॅम्प झाल्यानंतर 2005 अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुपने मनालीला व्यासकुंड ग्लेशियरला कॅम्प नेला होता. व्यासकुंड ग्लेशियर मनालीपासनं जवळपास 12,800 फूट उंचीवर हिमालयात वसलेलं स्थान आहे. तिथे व्यास नदीचं उगमस्थळ आहे. त्याच्यानंतर आम्ही राजस्थानला वाळवंटात ह्या सगळ्या शिबिरार्थ्यांना घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही भारत पाकिस्तान सीमेला बलियनवाला पोस्ट म्हणून एक ठिकाण आहे, आंतरराष्ट्रीय पोल क्रमांक 609 आम्ही व्हिजिट दिली आणि तिथनं त्यांच्या ज्या दुर्बिणी असतात त्याच्यातनं आम्हाला पाकिस्तानी चौक्या दाखवल्या आणि पाकिस्तानी परिसर त्यांनी दाखवला. तदनंतर 2008 महाराष्ट्राचं सर्वोच्च गिरीशिखर कळसुबाईला या सगळ्या शिबिरार्थ्यांनी भेट दिली. कळसुबाई चढलो, तिथे 2-3 ठिकाणं अशी आहे की तिथे लोखंडी शिडीच्या सहाय्यानंच वर चढावं लागतं. आणि त्याच्यानंतर आम्ही इंदोरे मार्गे खाली उतरलो. इंदोरे मार्गावरनं खाली उतरणं म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालूनच उतरावं लागतं. एकतर वाट फार अवघड आहे आणि तिथल्या पायऱ्या ज्या दगडात कोरलेल्या जवळपास 1.5 फूट उंचीच्या पायऱ्या होत्या आणि काही ठिकाणी साखळदंड लावून फक्त साखळदंडांचा आधार घेऊनच खाली उतरावं लागलं. जर समजा तिथून एखाद्याचा जर समजा पाय घसरला तर तो सरळ खालीच गडगडत जाणार. अशा ठिकाणून हे सगळे अपंग बांधव उतरले. त्या अपंग बांधवांची जिद्द बघून आमच्यासारखे जे धडधाकट माणसं जे त्यांचे मदतनीस होते त्यांनासुद्धा बळ मिळालं चढण्याचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मदनगडकरता रवाना झालो. त्या भागात विषारी सर्पांचं प्रमाण जास्त आहे. अजिंक्य साहसी संघाचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना सापांना कसं धरायचं आणि सुरक्षित सोडायचं त्याचं ज्ञान आहे. ह्या सगळ्यांनी जेवढे काही रस्त्यात सर्प वगैरे दिसले त्यांना ते त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले. म्हणजे मागून येणाऱ्या अपंग बांधवांना आणि शिबिरार्थ्यांना त्याचा कुठे काही धोका नव्हता. आणि जेव्हा आम्ही हे सगळं उपक्रम करून तिसऱ्या दिवशी जेव्हा उतरलो तेव्हा गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असं आमचं स्वागत केलं आणि जी वयस्कर मंडळी होती त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई पुण्याकडचे बरेचसे गिर्यारोहक ह्या भागात येतात पण त्या लोकांनी आजपर्यंत कधी मदनगड ते अलंगड दोरीच्या सहाय्यानं ते व्हॅली क्रॉसिंग करून आलेले नव्हते. आणि तो प्रकार त्यांना प्रत्येक अपंग बांधवांना फार आनंद देऊन गेले की त्यांनाही असं वाटलं की आपण काहीतरी जगापेक्षा वेगळं केलेलं आहे.
1: स्वप्नपूर्ती झाली की त्या आनंदात रमणारे सारेच, पण न थांबता नवे स्वप्न पाहून ते साकारणारे निराळेच. अजिंक्यचं हे पुढचं पाऊल पडणार होतं

0: सिंधुदुर्गवर प्रत्यक्षच ऐकूया नितीन मुंदळा यांच्याकडून.
1: आमचा 2009 जो कॅम्प झाला तो सिंधुदुर्गला झाला. त्याच्या तयारीकरता आम्ही आधी अकोल्याला जो वसंत देसाई स्टेडियमला शासनाचा जो तरण तलाव आहे तो कलेक्टर साहेबांच्या परवानगींना आम्ही जवळपास 2 महिने आधी मिळवला. सकाळी 11 ते 12:30 त्या सगळ्या मुलांची आम्ही स्विमिंगची प्रॅक्टिस करून घेतली. आणि समुद्रात पोहणे म्हणजे लांबच्या पल्ल्याचं पोहणं. लांबच्या पल्ल्याच्या पोहण्यासाठी आम्ही प्रत्येक रविवारी आम्ही रेल्वेनं अकोटला जायचो. अकोटवरनं सायकलिंग करत आम्ही पोपटखेड धरणावर गेलो आणि पोपटखेड धरणावर लांबच्या पल्ल्याचं स्विमिंगचं पूर्ण त्या मुलांनी प्रॅक्टिस केली. पुढे सिंधुदुर्गला प्रत्यक्ष समुद्रात स्विमिंग केलं.
0: आयुष्यात थरार अनुभवणाऱ्या या प्रत्यक्षदर्शींना आपण भेटलो. श्रोतेहो, हे सगळं ऐकताना मनात प्रश्न उठले असतील ना की या सगळ्या शिबिरांची तयारी करणं किती अवघड आहे, कसं साध्य होत असेल? अगदी स्वाभाविक आहेत हे प्रश्न. तर उत्तर जाणून घेऊया नितीन यांच्याकडून.
1: जिद्दचा हा अपंग बांधवांसाठी जो आम्ही शिबिर आयोजित करतो 2-3 महिन्याआधीपासून आमची तयारीला सुरुवात होऊन जाते. ज्या ठिकाणी ते शिबिर न्यावयाचं आहे तिथल्या परिसराला एकदा आम्ही लोक भेट देऊन येतो. तिथे काय काय सुखसुविधा आम्हाला उपलब्ध आहे, वाहन सुविधा कुठे कुठे उपलब्ध आहे, जर समजा काही आपत्ती झाली किंवा कोणाला काही दुखापत झाली तर तिथनं मेडिकल फॅसिलिटीज किती वेळात अवेलेबल होऊ शकते, या सगळ्या गोष्टींची आम्ही आधी पडताळणी करतो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात मग तिथे कॅम्पला आम्ही नेतो.
2: आपणही या सर्व मंडळींसोबत भ्रमंतीला जाऊन आलोत, नाही का? श्रोते हो, आपण शिबिरार्थींना भेटलो, नितीनकडून शिबिरांचा अहवालही ऐकून घेतला, पण हे सर्व शिवधनुष्य पेलणाऱ्या व्यक्तीला अर्थात अजिंक्य साहसी संघाच्या निर्मात्याला भेटलो नाही. तेव्हा आता ऐकूया एका ध्येयवेड्या तरुणाचं मनोगत, ज्याला या वेगळ्या आडवळणाच्या वाटेवरून चालत जाण्याची एकटं नव्हे तर अपंग मंडळींना सोबत नेण्याची इच्छा झाली. अजिंक्य साहसी संघाचे अध्यक्ष आणि चित्त झेप यासारख्या शिबिराचे निर्माते धनंजय भगत आपल्या ध्येयाबद्दल बोलताना म्हणाले.
3: हे आमचे शिबिर चालू असताना कुठंतरी आपण घेतलेलं प्रशिक्षण हे जसं आपण इतरांना देतो त्याचप्रकारे अपंग बांधवांना हे प्रशिक्षण देण्यात यावं अशी मनापासून आमची आणि आमच्या सहकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याच कारणानं ही सुरुवात झालेली आहे. दुसरा उद्देश यामधला असा होता की अपंग बांधवांना द्यायचं म्हणजे कुठले अपंग बांधव ज्यांना स्वतःचा रोजगार नाही आहे आणि घरचे अगदी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य नाही अशा लोकांना आम्ही यामध्ये सुरुवातीपासून सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि अशा ॲक्टिव्हिटी त्या मुलांना आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला की ते अपंग मुलं ज्याच्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यामधनं ह्या आत्मविश्वासाच्या आधारावरती ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील हा महत्त्वाचा उद्देश घेत त्यांना विविध स्थळाला की ज्या ठिकाणी सहजरित्या आपल्याला पण जाण्यात थोडंसं अवघड होते अशा ठिकाणी आम्ही न्यायचा प्रयास केला.
2: या शिबिरांव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य जे आजच्या युगात अत्यंत महत्वाचं आहे जे ही सर्व मंडळी करतात, ऐकूया या कार्याबद्दल.
3: संस्थेच्या माध्यमातून मुख्यत्वे करून 4 कार्य करण्यात येतात ज्यामध्ये निसर्ग वाचन, साहसी क्रीडा प्रकार, आरोग्य शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन ह्या 4 मुख्य घटकावरती संस्था काम करते आहे.
0: कुठलंही अगदी छोटंसं काम झालं की त्यातून काय मिळालं यावर आपण विचार करतो, पण असं काम की ज्यामुळे कुणाचा जीव वाचला असेल किती समाधान देऊन जात असेल, नाही का? हेच समाधान व्यक्त करताना धनंजय भगत म्हणाले.

0: आपत्ती व्यवस्थापनामध्ये विविध प्रशासकीय यंत्रणांना, पोलीस डिपार्टमेंट आणि इतर सर्व महसूल खाते वगैरे यांना सगळ्यांना आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देतो आहे. जिथे कुठं असं अपघात किंवा कुठल्याही प्रकारची आपत्ती आलेली आहे अशा ठिकाणी आमची संस्था मेसेज आल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर सेवा देण्याचा प्रयत्न करते. यामध्ये आत्तापर्यंत बोअरवेलमधनं काही कारणास्तव दगावलेल्या लोकं किंवा इतर व्यक्तींना काढण्याचा आमचा एक प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये वन्यप्राणी पण समावेश आहे. सोबतच गांधीग्राम, त्यानंतर अनेक ठिकाणी जिथे पुरामुळे लोकं वेढल्या गेली होती, काही फसली होती, काही पाण्याच्या मध्यभागी होती, अशा लोकांनाही आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये निसर्ग वाचन आणि आकाश निरीक्षण ह्या दोन घटकांच्या माध्यमातून आपण बरेचदा आपल्या येणाऱ्या अडचणीवरती मात करू शकतो. सोबत या सर्व घटकांकरता आपली शारीरिक तंदुरुस्ती ही असणे खूप महत्त्वाचे आहे. योगा, ॲरोबिक्स, विविध व्यायामाचे प्रकार अशा अनेक प्रकारातून त्यांची त्यांचे डेव्हलपमेंट, त्यांचे फिजिकल डेव्हलपमेंट्स कशा आम्हाला वाढवता येईल हे आम्ही प्रयत्न करतो.
1: खरंच एखाद्याचं महाविद्यालयीन काळातलं स्वप्न असं समाजासाठी आदर्श रूपात साकार झालं तर प्रेरणास्थान शोधण्यासाठी इतिहासात जाण्याची गरज काय? स्वामी विवेकानंदांनी म्हटलंच आहे, जे बळ आणि सहाय्य तुम्हाला हवं आहे ते तुमच्या स्वतःच्या आत आहे. थोरा मोठ्यांची ही वाक्य फक्त वाचायची नसतात तर मनावर कोरून ती आचरणात आणायची असतात. आणि हे समजलेले व्यक्तीच आयुष्यात काहीतरी भरीव कामगिरी करू शकतात. त्यांनी त्यांचं कार्य केलेलं असतं, ते अविरत सुरूच असतं. हे कार्य पाहणं, वाखाणणं शक्य झालं तर आपलाही सहभाग नोंदवणंही कुठेतरी आपलीही जबाबदारी मग होऊन जाते. दुसऱ्यांच्या पंखात बळ भरून त्यांना झेप घेण्यासाठी सिद्ध करणाऱ्या अजिंक्य साहसी संघाला हॅट्स ऑफ आणि भरभरून

आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन सुस्मिता कांबळे आणि संतोष गावंडे यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादर करते होते हर्षवर्धन गवई. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष या कार्यक्रमात दृष्टी करून आंतरदृष्टीकडे या मालेचा भाग आठवा ऐकलात. लेखिका मंजुश्री कुलकर्णी, सादर करते हर्षवर्धन गवई. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचा 1:57 झाली आहेत.

0: पक्ष्यांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. पक्ष्यांचे लक्ष ठरे.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर।
3: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा।
4: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता।
3: हो,
4: सेनापती बापट्यांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे।
2: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर।
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। मध्यरात्रीचे 2 वाजलेत। प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत। सोशल मीडियावर मान्यवरांच्या मुलाखती घेणाऱ्या समीहा सुनील पाटोळे या बालमैत्रिणीशी साधलेला संवाद। निर्मिती केंद्र, आकाशवाणी मुंबई।
6: नमस्कार बालदोस्तांनो, मी प्रतिभाताई तुमचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात स्वागत करते। आता काय बाबा, मज्जा आहे सगळ्यांची, शाळेला मोठी सुट्टी मिळाली आहे ना। मला माहिती आहे आत्ता आपले काही मित्रमैत्रिणी मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत असतील, तर काही जण कुठेतरी छान फिरायला जाणार असतील, हो ना। नक्कीच ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा हं। पण बालदोस्तांनो, बाहेर उकाडा वाढलाय, खूप गरम होत आहे, त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडणं टाळा। दुपारी खेळायला न जाता विश्रांती घ्या, किंवा मग घरातच काहीतरी खेळा। आणि हो, भरपूर पाणी प्या, ताजी रसदार फळं खा। एकूणच काय तर सुट्टीची मज्जा घेताना तब्येतही सांभाळा हं। आणि हो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपला हा गंमत जम्मत कार्यक्रम आहेच ना। चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकूया का।

0: बालदोस्तांनो, गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये आज आपण भेटणार आहोत एका छोट्या पण खूप टॅलेंटेड युट्यूबरला. आपली ही बालमैत्रीण फक्त 9 वर्षांची असूनही तिने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि त्यात ती विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेते. पण आज आपण तिचीच मुलाखत घेणार आहोत. तिचं नाव आहे स्मिहा सुनील पाटोळे. चला तर मग आपण तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिचा हा प्रवास, तिच्या कल्पना आणि तिची स्वप्न काय आहेत ती. हाय स्मिहा.
1: हाय.
0: तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: स्मिहा, तू यूट्यूबर आहेस ना?
1: हो.
0: छोटीशी?
1: हो.
0: हो, तू यूट्यूब चॅनल चालवतेस, तर मग यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे ते सांगशील का आम्हाला?
1: हो, नक्की
0: सांग ना.
1: माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव स्मिया विष्कर आहे आणि याचा अर्थ थोडा खास आहे. स्मियाचं स्मिया आणि माझ्या कलेचा आविष्कार हे दोन्ही शब्द मिळून स्मिया विष्कर हे नाव बनलं आहे.
0: वा वा वा, छानच ग. पण मला सांग ना, तुला हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार कसा काय आला बरं?
1: मी जेव्हा लहान होती तेव्हा कोणालाच वाचता येत नव्हतं. मला पण नव्हतं यायचं वाचता. मी गोष्टी आणि गाणी ऐकायची. तेव्हा शाळा बंद होत्या ना, तर तेव्हा रंग बोलायचं, काळा निळा असं छोट्या छोट्या मध्ये व्हिडिओ शूट करायचं आणि ते शाळेला पाठवायचे होते. तर तेव्हा माझ्या आई बाबांनी नोटीस केलं की माझं पाठन तर खूप चांगलं आहे. मग त्यांनी विचार केला की आपण एक व्हिडिओ करून बघूया, त्याच्यामध्ये जर ते चांगलं झालं तर आपण हिजं युट्यूब चॅनल का नको उघडायला, आपण हिजं युट्यूब चॅनल उघडूया. आणि तो पहिला व्हिडिओ खूप चांगला झाला. मग तिथून आम्ही ठरवलं की आपण युट्यूब चॅनल सुरू करू.
0: कोणता होता ग तो पहिला व्हिडिओ, आठवतोय का तुला?
1: हो, तो पहिला व्हिडिओ होता गणपती आणि चंद्राची गोष्ट.
0: वा, तू गोष्ट सांगितली होतीस का?
1: हो, त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगितली होती. तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल. तेव्हा मी होती पण 4 वर्षाची.
0: वा वा,
1: मला वाचता येत नव्हतं तर मी ऐकता ऐकता ती गोष्ट सांगितली होती.
0: हा,
1: पण तेव्हा मला खूप कष्ट लागले होते. हा,
0: हो बरोबर आहे. एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात, हो ना? पण मग असा व्हिडिओ बनवताना तुला काही अडचणी आल्या का ग?
1: हो, खूपदा येतात. माझं ना खूप वेळा शूट बाहेर असतं, त्या बाहेर किती गर्दी, सारखा कुठे ना कुठेतरी आवाज येतच असतो. माझं कधी कधी बाहेर शूट असतं किंवा असं निसर्गासोबत जर ते असेल तर मला बाहेर जाऊन शूट करावं लागतं. खूप लोक असतात तर आवाज येतो. तर जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं तर खूप आवाज आला असेल माझ्या व्हिडिओमध्ये. पण आता मी माईकचा उपयोग करते तर थोडा आवाज कमी होतोय. आणि हे टाळण्यासाठीच मी माझे व्हिडिओ रात्री करते, ज्याने शांतता पण असते रात्री आणि मग काय आवाज सुद्धा
0: आवाज येत नाही, छान क्लिअरिटी येते.
1: हा, आणि कधी कधी घरी शूट असतं तेव्हा कधी कधी शब्द अडखळायला होतात, कधी कधी व्हिडिओ चालू नसतो.

0: बसतो असं किंवा मीच अडखळते, मी पाठ केलेलं असेन पण चुकून त्याच्यामध्ये कधी कधी विसरायला पण होत, मग त्या सगळ्या अडचणी येतात व्हिडिओ करताना.
1: पण त्याच्यावर छान मात करतेस तू, काहीतरी सोल्युशन शोधून काढतेस. हो ना,
0: हो. म्हणजे एकदा तो छोटीशी चूक असेल तर व्हिडिओ कट करायचा, नाही तर थोडं झालं असेल तर परत बंद करून परत करायचा.
1: पण हे करत असताना तुला कोणीतरी मदतही करत असेल ना, की ते स्वतः करतेस हे सगळे व्हिडिओ?
0: नाही नाही, माझे आई बाबा मला खूप मदत करतात ना माझे व्हिडिओ करताना.
1: अच्छा, आणखीन कोण मदत करत?
0: म्हणजे माझ्या बाबांचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे मित्र आहेत ना, ते त्यांना एडिटिंग मध्ये मदत करतात. असं गाणी कोणतं लावायला पाहिजे तर त्यांचे मित्र पण त्यांना खूप मदत करतात.
1: अच्छा, मला सांग, तू जे चॅनलवर व्हिडिओज करतेस तर तुझ्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात? म्हणजे असं छान मनोरंजनात्मक असतात, असं फनी की अभ्यासाच्या बाबतीत काही सांगणारे असतात, कसे असतात बरं?
0: म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आहेत ना ते मिक्स आहेत, पण मी जास्तीत जास्त जे व्हिडिओ बनवते ते माहितींबद्दल बनवते. पण आता या मी एक मेची सिरीज बनवली आहे, त्याच्यामध्ये एक मे पासून व्हिडिओ येणार आहेत. त्याच्यामध्ये मी खूप काय काय ऍड केले, त्याच्यामध्ये मी कोड्या सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी रेसिपीज केल्या आहेत. मी त्याच्यामध्ये बुलबुल, आमच्या घरी बुलबुल चं घरट होतं, तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. रोज झाडांना पाणी द्या, त्याच्यानंतर नवीन वर्ष होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यानंतर निसर्गाबद्दल, मी एकदा गोव्याला गेलेली तर त्या रिसॉर्ट बद्दल सगळं मी डिटेल मध्ये माहिती दिलेली की ते काय आहे आणि इथे, आणि ते जास्त करायला आवडतं.
1: छान आहे, म्हणजे तू बाहेर कुठे फिरायला गेलीस की त्याचा सुद्धा व्हिडिओ करून टाकतेस चॅनलवर?
0: हो.
1: वा, छानच. म्हणजे अशा बालदोस्तांना किंवा इतर मंडळी असतील त्यांना सगळ्यांना छान तिथली मज्जा अनुभवता येते ना, म्हणजे कुठे काय आहे, काय आपण खायलं पाहिजे, असं सगळं छान असतं ना त्याच्यावर. तू मज्जा कशी केलीस तिथे गेल्यावर, असं सगळंच असतं ना तिथे?
0: हो, मी असे डिटेल सांगते पण जास्त मी माहिती सांगते, त्याच्यामुळे माझं असं चॅनल नाही की ज्याच्यामध्ये मी जाते एक्सप्लोअर करते आणि सांगते, असं माझं वेगळं चॅनल नाही. माझं जे चॅनल त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे, गोष्टी आहेत, गाणी केल्यात मी, त्याच्यानंतर माहिती आहेत माझ्या, मी रेसिपीज पण बनवल्या आहेत. आणि त्या गोव्याच्या ट्रिप मध्ये मी अशी मजा केलेली, माझं ते रिसॉर्ट होत, त्याच्यामध्ये ना मला स्विमिंग पूल मध्ये जायचं इच्छा होती आणि तिथे चक्क एकदम नॅचरल स्विमिंग पूल होत. म्हणजे आपलं कसं ते स्विमिंग पूल असतं ते ब्ल्यू कलरचं असतात, ते ग्रीन कलरचं असतं. खऱ्यामध्ये तर स्विमिंग पूल ब्ल्यू कलरचं नसतात, त्याच्यात खूप सगळे केमिकल्स वगैरे टाकून ते ब्ल्यू होतं. मग त्याच्यामध्ये ते नॅचरल होतं, एकदम सेम होतं. त्याच्यामध्ये खूप मजा आलेली. आणि एक होतं ते फिश स्पा, त्याच्यामध्ये आपले पाय एकदम नॅचरल होता, काय असं काय पूल नव्हतं की त्याच्यात मासे होते, एकदम अशी झाडं होती. आधी आपण असे पाय टाकायचे त्या नदीमध्ये, त्याच्यामध्ये ते मासा आपल्या पायाला चावतात, बोलतात तिथे आपले पाय एकदम स्वच्छ होतात, ते चांगले.
1: भीती नाही वाटली?
0: पहिले मी टाकली तो मला थोडं दुखलं, त्याच्यानंतर जेव्हा मी एकदम गुदगुली व्हायला लागली तर मज्जा यायला लागली. त्याच्यामध्ये फिश पावत, त्याच्यानंतर खूप सगळे आयटम्स होते तिथे जेवायला. आणि तिथे असं नव्हतं की ऑर्डर करायचं येणार, असं नव्हतं. तिथे एकसाथ बसायचं, सगळे एकसाथ होते, असं बुफे टाईप होतं. आणि तिथे आपण आपल्याला जे म्हणणे ते आपण खाऊ शकतो. तिथे मी जंगल सफारी पण केलेली, तिथे मला एकदा दिसला नाही पण एकदा माझ्या समोरून वाघ गेला, कळलं नाही मला.
1: मीच घाबरले आता.
0: मला खूप वेगवेगळे पक्षी दिसले. मी जीप मधून जात होते एका, ते पण असं सकाळी नाही रात्री जात होते, दंपार आहे एकच्या वेळी जंगल सफारीला. अशी मजा केलेली मी गोव्याला जात.
1: वा वा वा, छान. तू आत्ता एवढं सगळं सांगितलं ना, मला काय वाटलं माहितीये का?
0: काय?
1: की मी पण गोव्याला फिरून आले तुझ्या बरोबरच. इतकं छान सांगितलंस तू, आपल्या मित्रांना पण आवडलं असेल हे. स्मिहा, तू हे जे व्हिडिओ बनवतेस तर ह्याची इन्स्पिरेशन तुला कुठून मिळते?
0: म्हणजे मला कोण असं मोटिवेट करते बरोबर ना? मला खूप जण मोटिवेट करतात. म्हणजे पहिले तर होतं ना, तेव्हा तर एकदम लहान होती मी, तेव्हा मला जास्त काय कळायचं नाही इतकं. चार वर्षाच्या मुलीला काहीच कळणार, मला इतकं काहीच कळायचं नाही ना. जे मला सांगायचं ते तसं मी ऐकायची आणि करायची. पण आता मला खूप जण कमेंट्स मध्ये पण सांगतात की छान तू अशीच करत राहा, आम्हाला हे आवडलं.

0: म्हणजे आई सारखी सांगत असते की तू याच्यामध्ये बदल कर, तुला अजून चांगलं होईल तुझं.
1: मला तुला हेच विचारायचं होतं. आत्ता तू कॉमेंट्स म्हणालीस ना, आपण व्हिडिओ करतो आणि मग लोकांना तो कसा वाटतो, आवडतो की नाही आवडत, काही सुचवायचं असतं का, ते सगळं कॉमेंटमध्ये असतं हो ना. तर तू वाचतेस स्वतःच्या व्हिडिओ खाली ज्या कॉमेंट्स असतात त्या वाचतेस?
0: म्हणजे पहिले तर मला कमेंट असे यायचेच नाही, पण आता यायला सुरू होत आहेत. तर सगळे असे बोलतात, अरे वा छान, किती चांगलं आहे, तुला याच्यामध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, तुझे इथे थोडं असं अडखळत आहे. म्हणजे जेव्हा ते असं सुधारायला सांगतात ना, तेव्हा मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ते सुधारते. तर ते चांगलं वाटतं. काय काय जण असे पण कमेंट करतात, छान. आणि घरच्यांचंच असलं तर माझी आई सांगते, वास मिया खूप छान केलंस, तुला ही स्क्रिप्ट घे, तू अजून चांगलं कर, तू खूप छान करतेस. माझे बाबा शूटिंगचं काम करतात तर ते पण बोलतात की छान, तू अजून असंच करत राहा, तुला येत आहे, अजून थोडं वाच, तुला येईल, असे सांगत असतात. आणि फक्त घरच्यांचं असं नाही की आता समजा आजी आहे माझी, त्याच्यानंतर मामी, मामा, आत्या, ते सगळेच असतात, ते सांगत असतात खूप छान, मी तुझं बघितलं ना असं. मग त्याच्याने मोटिवेशन आपोआप मिळतं.
1: बरोबर, अगदी छान. आणि म्हणून तू इतके छान छान व्हिडिओ करत असते तर
0: करू नाही शकत, कारण सगळे मदत करतात,
1: सगळे मदत करतात, सगळे जण मोटिवेट करतात हो ना. आणि म्हणून मग हे छान छान व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात स्मिहाच्या चॅनलवर, हो की नाही?
0: हो.
1: स्मिहा, हे जे युट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाकतेस बरोबर, तर यातून तुला दुसऱ्यांना माहिती द्यायची असते, पण हे करता करता तुला काही शिकायला मिळालंय का त्याच्यातून?
0: हो ना, खूप शिकायला मिळतं. मी दुसऱ्यांना सांगते, मी त्यांना सांगते की माहिती, पण त्यांना सांगण्याआधी मला स्वतःला माहिती समजून घ्यावी लागते. तर पहिले तर अशी की मला माहिती शिकायला मिळते. दुसरं, जर मी एखाद दुसरी जर जागा त्यांना दाखवली तर मी ते जागा बघते. त्यानंतर गोष्टी सांगायच्या असतील तर गोष्टी, आणि जर गाणी तर मला 10-20 गाणी सिलेक्ट करावी लागतात, त्याच्यातले पाठ करावे लागतात. आणि मी पाठ असं एकदम असं पाठ असं नाही, मी एकदम ते मज्जाने करते बाबा. किंवा आपण पाठ केलं तर ते विसरायला होतं आणि मज्जा येत नाही, ते एकदम असं टेन्शन टाइप होत. म्हणून आपण मज्जाने केलं ना सगळं काम, तर सगळं एकदम लगेच होत.
1: अगदी बरोबर बोललीस. स्मिहा, तुला कविता येतात का ग, कविता किंवा गाणी?
0: हो, मी गाणी येतात मला.
1: एखादं गाऊन दाखव ना.
0: आता मी इतक्या वेळा हा शब्द वापरलाय मेसेजेस, कारण तुम्ही बघा मे मध्ये खूप जण आहेत, त्याच्यामध्ये खूप माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना मी गाणी गायल्यात, तर त्याच्यातलं मी एक गाणं गाऊ शकते.
1: हो हो.
0: तर त्या गाण्याचं नाव आहे, म्हणजे मी शिवस्तुती गाणार आहे.

0: वा वा वा, छानच. आणि आम्हाला असं कळलंय की तू अभ्यासातही खूप हुशार आहेस ना.
1: हाँ,
0: मग तू हे शाळा, अभ्यास, यूट्यूब चॅनल असं कसं मॅनेज करतेस बरं?
1: म्हणजे या दोघांचा जवळचा संबंध येतच नाही माझ्यामध्ये, कारण माझा जो अभ्यास होतो, अभ्यास तर पहिला आहे सगळ्यांसाठी. मी
0: बरोबर.
1: पहिला अभ्यास करते आणि खूप जणांना असं जर वाटत असेल, आता माझं यूट्यूब चॅनल आहे तर मी अभ्यास माझा वेळेवर नसेल, तर असं नाही. मी माझा अभ्यास, होमवर्क असू दे किंवा कोणता प्रोजेक्ट, मी त्या त्या वेळेला माझा असतो, त्या त्या वेळेला मी देते तो. आणि ना अभ्यासात पाठी आणि शाळेमध्ये पण थोडं पाठांतर करावं लागतं प्रश्न उत्तरांचं, तर ते करते मी. आणि किंवा शाळेमध्ये परीक्षेचा काळ चालू असेल तर बाबा अजिबात नाही शूटिंगकडे बघायचं, आणि जर काही महत्त्वाचं असेल तर पण मी जास्त शूट नाही करत, मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यासाकडे लक्ष देते, मी जास्त शूट नाही करत. आणि मी शूट जेव्हा करते तेव्हा संडे असेल किंवा शाळेचा महत्त्वाचा काळ चालू नसेल आणि म्हणजे परीक्षा नसतील, आता समर वेकेशन असेल ना किंवा असं दिवाळीच्या सुट्ट्या असं जेव्हा असेल ना, तेव्हा मी सुट्ट्यांच्या काळात असेल ना तेव्हा व्हिडिओ बनवते. म्हणून मग दोन्ही मॅनेज करायला खूप सोपं आहे.
0: अगदी बरोबर. पाहिलं बाल दोस्तांनो,

0: ही आपली छोटीशी बालमैत्रीण यूट्यूबर आहे, पण आधी ती तिचा सगळा अभ्यास पूर्ण करते आणि अभ्यासावर जास्त लक्ष देते आणि राहिलेल्या वेळात मग ती यूट्यूबवर छान छान व्हिडिओ टाकते, हो ना?
1: हो
0: बरं स्मिहा, तुझ्या शाळेतले जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुझं चॅनल माहिती आहे का?
1: हो त्यांना माझं चॅनल माहिती आहे. म्हणजे पहिले जेव्हा बालक वर्गात होती ना तेव्हा कोणालाच जास्त माहिती नव्हतं. पण आता थोडं आता मी पहिलीला गेली दुसरीला गेली तर माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे.
0: त्यांच्या काय असतात प्रतिक्रिया?
1: म्हणजे मी सांगितलं तर पहिले माझे 4-5 मित्रमैत्रिणी आहेत ते माझे खूप खास आहेत. तर ते मला सांगत असतात, अरे तू इथे गेलेलीस ना, अरे मला खूप आवडलं, अरे तू इथे गेलेलीस ना, ते मला सांगतात. आणि फक्त 4-5 मैत्रिणी असं नाही, बघितलं तर माझ्या पूर्ण वर्गाला माहिती आहे. आणि ना फक्त माझ्या मित्रमैत्रिणीच नाही तर माझ्या शिक्षकांना पण माझं कौतुक आहे. तर मला याच्याबद्दल खूप आनंद होतो की सगळ्यांना माझं युट्यूब चॅनल
0: आवडतं आणि छान छान प्रतिक्रिया सुद्धा तुला मिळतात.
1: हो
0: स्मिहा, तू आता हे सगळं करतेस, अभ्यासात छान हुशार आहेस, तुला शाळेमध्ये अमृत पुत्र गौरव महोत्सव होता त्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं. शिवाय तू राज्यस्तरीय वृत्तपत्र स्पर्धा होती त्यामध्ये सुद्धा तू भाग घेतला होतास, है ना? आणि त्यात तुझा 3रा क्रमांक आला. वा, तुझं अभिनंदन. स्मिहा, या व्यतिरिक्त काय तुझे छंद आहेत, काय हॉबीज आहेत तुझ्या, आवडतं तुला काय करायला?
1: म्हणजे माझा कथ्थकचा क्लास आहे. मी परीक्षा कालच देऊन आली आहे कथ्थकची पहिली परीक्षा. तर मी कथ्थक मला आवडतं आणि गाणी गायला आवडतं. तर आणि जर खेळायचा विषय आला तर म्हणजे मला जास्त प्रॅक्टिकलवालं खेळायला आवडतं. कारण आजकाल कसं असतं ना की खूप जण मोबाईल गेम्स खेळतात. मला मोबाईल गेम्स अलाउड नाही आहेत. कारण मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर नकोच ना बाबा ते. म्हणून मी बाहेर जाऊनच खेळते जास्तीत जास्त.
0: मग तू काय खेळतेस, काय आवडतं तुला?
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ना पकडापकडी, समजा लपाछुपी, त्याच्यानंतर अजून असे धावायचे गेम असतील ना ते एकावर डाईन घ्यायची आणि आपण पळायचं. खूप
0: मज्जा येते.
1: आणि माझ्याकडे बॉल पण आहे, तो मला खूप आवडतो. त्याच्याने पण आम्ही खेळत असतो.
0: छानच. स्मिहा, तुझ्या यूट्यूब चॅनलवर तू वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मुलाखती तू घेतलेले आहेस. नुकतीच तू शिवाली परब जी अभिनेत्री आहे तिची मुलाखत घेतलीस, तर आणखीन कोणाकोणाची मुलाखत तू घेतलीस?
1: माझी पहिली मुलाखत झाली खगोल अभ्यासक डाकरू सोमन यांच्यासोबत. आणि मुलाखत घेताना मला खूप आनंद झाला. माझी पहिली मुलाखत होती, मला याच्यातून कॉन्फिडन्स आले की मी अजून पुढे मुलाखत करू शकते. कवी लेखक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली. त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांची घेतली. त्याच्यानंतर कर्नल श्री खासगेवाले, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब यांच्या मी मुलाखती घेतल्यात. आणि त्याच्यासोबत तसेच मी माझ्या शाळेतील ज्या मुख्याध्यापिका आहेत विजया निर्भवने यांचीही मी मुलाखत घेतली आहे.
0: मला सांग, तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
1: मला मोठे होऊन ना कलेक्टर व्हायचंय. म्हणजे खूप वेळ मी बदलले. काय पहिले मी ठरवलेलं की मी सैनिक बनेन, पण जेव्हा मी स्वतःकडे बघितलं नको बाबा सैनिक नाही बनणार, माझ्याने मी सैनिक बनू शकत नाही. कारण आपल्यामध्ये काहीतरी असं असतं ना की फक्त सैनिक मध्ये प्रॅक्टिकलच नाही तर आपल्याला ते बुद्धी पण असायला पाहिजे. पण मला थोडं नंतर वाटायला लागलं की नको बाबा सैनिक थोडं नाही आवडते, म्हणजे मनाविरुद्ध कशाला करायचं ना.
0: बरोबर.
1: तर सैनिक मी नाही बनली. नंतर मला वाटलं हे बनते ते बनते पण डिसाईडच होत नव्हतं. म्हणजे मला मोठे होऊन डिसाईड करायचं होतं पण मी आत्ताच डिसाईड करायचं ठरवलं. नंतर मला थोडं थोडं मी महत्वाच्या गोष्टी बघायला लागली टीव्ही मध्ये, तेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की कलेक्टर पण असतं. अजून मी चांगला अभ्यास केला मोठे होऊन काय आत्ताच तर मी कलेक्टर बनू शकेन.
0: बरोबर. स्मिहा, आत्ता तुझं युट्यूब चॅनल सुरू आहे बरोबर, पण तू मघाशी आम्हाला म्हणालीस काहीतरी सिरीज सुरू होतीये, है ना? म्हणजे युट्यूबवर आता नवीन काहीतरी येणार आहे, है ना, प्रेक्षकांच्या भेटीला. तर काय असणार आहे ते सांग ना.
1: म्हणजे आहे थोडं सरप्राईज, तुम्हाला ते सगळं बघावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं तरी तरी पण त्याच्यामध्ये मी गाणी बनवलेत, खूप प्रकारचे गाणी मी शोधलेत पहिले तर. त्याच्यानंतर मी कोड्यांचं बनवलंय, त्याच्यामध्ये मी 3 कोडी सांगितले, त्याचा मी उत्तरांचा

0: एक व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर एक रेसिपीचं पण बनवलंय, त्याच्यामध्ये मी दोन रेसिपीज सांगितल्यात.
1: तू रेसिपीज सांगितल्या?
0: हो.
1: अच्छा.
0: मी आणि अजून मी असंच निसर्गाचं बनवलं आहे. मी काही काही माहिती दिली आहेत मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओंमध्ये, आणि मला अजून करायचंय. आणि आता एक असं मी नवीन, आता अजून झालं नाही, अजून शूट नाही केलंय, पण आता मी करणार आहोत. आणि अजून एक लास्ट आहे की सावरकरांचं गाणं कोणतं तरी ते बनवणार. त्याच्यानंतर आमची मॅची सिरीज संपली.
1: वा वा वा. स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलला आणि तुला कलेक्टर व्हायचं आहे, सगळी स्वप्न तुझी पूर्ण होत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या छोट्या बालदोस्तांतर्फे खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: आज तू आमच्या कार्यक्रमात आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस, इतकं छान आमच्याशी गप्पा केल्यास, हो की नाही?
0: हो.
1: त्यामुळे धन्यवाद,
0: तुमचे मनापासून आभार.
1: तर बालमित्रांनो, ही होती आपली छोटी मैत्रीण युट्यूबर स्मिहा सुनील पाटोळे. आज तिने आपल्याशी छान छान गप्पा केल्या आहेत आणि मला वाटतं तुम्हाला या मुलाखतीतून, आपण ज्या तिच्याशी गप्पा मारल्या, यातून खूप छान इन्स्पिरेशन मिळालं असेल. बरं, तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण गंमत जम्मत या कार्यक्रमात सोशल मीडियावर मान्यवरांच्या मुलाखती घेणाऱ्या समीहा सुनील पाटोळे या बालमैत्रिणीशी संवाद साधला तो ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.

0: पक्ष्यांचे हे असे लक्षात हवे आकाशात मनोहारे दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही पक्ष्यांचे लक्ष थवे.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
3: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
4: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
3: हो,
4: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
6: नाही रे, राहिलच बघ.
5: मग ऐकायचंय?
6: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
5: अगं युट्यूबवर.
6: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली.
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
6: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
5: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सैराट या चित्रपटातलं हे गीत, अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात. चिन्मयी श्रीपदा, नागराज मंजुळे आणि अजय अतुल यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं.

शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यसेने दरबारी पुस्ती बेगम. बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला.

0: ಹೋಗ್ಬೂನಾ ಶಿವಬಾಲ ತಾಕ್ತೊಚ್ಚಿರಡುನ ಮರಹಬ್ಬ ಸ್ಮಾನಲ್ಲ ಕೌತಿಕ್ ಥಾಲ ದರ್ಬಾರಾತ ಖಾನ್ ನಿಗಾಲ ಮೋಠ್ಯಾ ಗುರ್ಮಿತ ತೇಚ ಗೋಡ ದಳ ಪಾಯ್ದಳ ಫೌಜ ಫಾಟಾಲ ಈ ಬಕ್ಕಳ ಅಂಗಿತ ಹತ್ತಿಚ ಪಳ ಪಹನಾರ ಕಪ್ಯ ಚಳು ಚಳ ವಾಟೆತ್ ಭೇಟೆಲ್ ತ್ಯಾಲಾ ಚಿರಡಿ ಠೇಚಿತ್ ಖಾನಾಚಿ ಸೇನಾ ನಿಘಾಲಿ ಘಾವ ಲುಟ್ಲಿ ದೇವಳ ಉದ್ಧ್ವಸ್ತ ಕೇಲಿ ಆಯಾ ಭೈಣಿಚಿ ಆಬ್ರು ಲುಟ್ಲಿ ಕೋನ್ ಕೋನ್ ರೋಖಿನಾರ ಹೇ ವಾದಳ ಆತಾ ಶಿವಬಾಚ ಕಾಯ್ ಖರ ನಾಯಿ ಇಕಡ ನಿಜಾಮ್ ತಿಕಡ ಮೊಘಲ್ ಪಲಿಕಡ ಇಂಗ್ರಜ್ ಸೋ ತೋ ಹೇಚ್ ಬೋಲು ಲಾಗಲಾ ರಾಜಾಚಿ ಸೇನಾ ಮುಠಭರ ಖಾನಾಲಾ ಕಸಾ ಠೋಪಣಾರ काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार पण आई जिजाऊ पण आई जिजाऊ काय म्हणाल्या
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये
0: अशा वाघिणीचा त्योच्छावा अशा भागिनी सत्यो छावा गनी माला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला दिवस ठरला अंठरल्याप्रमाणे

0: जीवा महाराज नावाचा डोंबारी होता. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिव.
1: शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला.
0: राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ.

श्रुतेहोया गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 3:03 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार रसिकहो, आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. गायक आणि रसिक दोघांसाठीही संगीत म्हणजे ऊर्जा देणारी, आनंद देणारी गोष्ट. संगीतातील 7 सुरांवर प्रेम करणारे स्वरवंत अजित कडकडे, त्यांचा स्वरप्रवास आपण जाणून घेतोय. अजित कडकडे यांचं गोव्यातलं बालपण, गुरुशिष्य परंपरा, अभिषेकी बुवांकडून मिळालेली तालीम याबद्दल गेल्या भागात आपण अजितजींशी मनमोकळा संवाद साधला. आता पुन्हा या स्वरयात्रेला सुरुवात करूया. अजितजी, अभिषेकी बुवांनी तुमच्या गाण्यावर संस्कार केले, तुमच्या गळ्यावर संस्कार केले, त्यांच्याकडे तब्बल 12 वर्ष एक तप तुम्ही शिकलात, म्हणजे तपश्चर्याच होती ती. आणि असं असताना, अभिषेकी बुवांकडे 12 वर्ष तुम्ही शिकलेले असताना, तुमचं गाणं हे अभिषेकी बुवांचं वाटत नाही, तर तुमची स्वतंत्र शैली तुम्ही निर्माण केलीत, वेगळे पण निर्माण केलं, ते कसं? कारण ते खूप कठीण आहे.
1: जेव्हा मी सुरुवात केली, बरीच वर्ष मी अगदी अभिषेकी बुवांसारखाच गायचो, तंतोतंत. म्हणजे सुरुवातीची त्यांची पद्धत कशी होती तशी, मग रागाची बडत सेम टू सेम त्या तानांची पद्धत वगैरे. कारण मी खुश असायचो की वा, मी अगदी तंतोतंत अभिषेकी बुवांसारखं गातो. आणि कार्यक्रमात पण सगळे लोक येऊन म्हणायचे, वा वा, अगदी काय, म्हणजे बुवांची आठवण तुम्ही करून देताय वगैरे. त्याच्यामुळे हवेतच होतो मी. पनवेला माझा एक कार्यक्रम होता, कार्यक्रम खूप छान झाला. मध्यंतरापर्यंत बरेच लोक आले, मध्यंतरानंतर आम्ही खोलीत गेलो, लोक आले, मला भेटले, ते म्हणाले खूप छान कार्यक्रम चाललाय, तुम्ही अभिषेकी बुवांची तंतोतंत आम्हाला आठवण करून दिली वगैरे. आणि मी एवढा हवेत तरंगत होतो, तेवढ्याच आयोजक आले, ते म्हणाले चला आपण आता स्टेजवर पुन्हा मध्यंतरानंतरचा भाग सुरू करूया. एवढ्या तेचं तिकडे वयस्क ग्रस्त उभे होते, ज्यांना मी बघत होतो, ते पटकन माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, वा अभिषेकी, तुम्ही खूप छान गायला. तेव्हा मी त्यांना पटकन म्हटलं, हो तुमचा गैरसमज होतोय, मी अभिषेकी कुठे, अभिषेकी माझे गुरु आहेत, मी अजित आहे कडकडे. ते मला माहित आहे, हो तुमचं नाव अजित कडकडे आहे, पण गाण्यात मला अजित कडकडे कुठेच दिसले नाही, फक्त अभिषेकीच गातात असं वाटत होतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, वा अभिषेकी, तुम्ही खूप छान गायलात. आणि मला त्यांचा एवढा राग आला त्यावेळी, असा मी आतून धुमसत होतो रागाने, काय सगळ्यांनी माझी एवढी स्तुती केली आणि हा माणूस ही निंदा करतो माझी. कार्यक्रम संपला, 2 दिवस मी खूप गुस्सात, रागात. 3-4 दिवसानंतर राग जेव्हा शांत हळूहळू व्हायला लागला माझा, तेव्हा जेव्हा मी विचार केला, हा माणूस जे बोलला त्याच्यात काही तथ्य आहे का, आणि मला लक्षात आलं की तो माणूस जे बोलला ते खरंच त्याच्यात काहीतरी आहे. मी तंतोतंत बुवांसारखं गात होतो, अभिषेकी बुवांसारखं, तर आता मला कुठेतरी माझी स्वतंत्र स्टाईल थोडीतरी निर्माण करायला पाहिजे. म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की अजित कडकडे गातोय आणि त्याच्यातून बुवांची आठवण द्यायची, म्हणजे असं वाटलं पाहिजे, हा अभिषेकी बुवांचा शिष्य आहे, नाहीतर मी गातो आणि लोकांना वाटणं की मी भीमसेनजींचं शिष्य आहे, तसं पण वाटू नये. पण स्वतंत्र आपली स्टाईल निर्माण करावी. आणि त्या दिवसापासून मी त्या मागे लागलो की आपण काहीतरी वेगळे पण आपलं दाखवायचं. पण कसं असतं माहितीये ना, ज्यावेळी आपण कुठल्याही गुरूंकडे गातो त्यावेळी मला असं वाटतं त्या शिष्याची गातो तेव्हा कमीत कमी 5-6 वर्ष त्यांनी थेट गुरूंची स्टाईल ठेवावी. ती पचनी पडली, कारण एकदम कुठलाही शिष्य आपली स्टाईल तयार करू शकत नाही. ती गुरूंची स्टाईल 5 वर्ष तशीच ठेवून त्याचं पचनी जेव्हा ती पडेल, तेव्हा मग आपण आपली स्टाईल निर्माण करण्याकडे लक्ष द्यावं.
0: म्हणजे त्या रसिक गृहस्थांनी तुम्हाला एक वेगळी वाटच दाखवली आणि त्यामुळे अजित कडकडे ही एक वेगळी स्टाईल खरं तर निर्माण झाली असं म्हणायला हवं. आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक गायकाची आपल्या गाण्याखाली सही असावी, तशी अजित कडकडेंची त्यांच्या गाण्याखाली अजित कडकडे अशी सही असते. गाणं आम्हाला जाणवतं की हे अजित कडकडे यांचं गाणं आहे. ती स्वतंत्र शैली तुम्ही निर्माण केलीत. आणि भक्ती संगीत ही तर तुमची खासियत आहे. त्या भक्ती संगीताकडे तुम्ही कसे वळलात आणि त्या भक्ती संगीताकडे तुम्ही कसं पाहता?
1: सुरुवातीला जेव्हा मी गायचो बरीच वर्ष, तेव्हा भक्तिगीत अजिबात गायचो नाही. मी क्लासिकल गायचो, शास्त्रीय संगीत, त्यानंतर बुवांची नाट्यगीतं गायचो आणि एखादं भावगीत गायचो बुवांचंच, म्हणजे शब्द वाचून कळले, माझे जीवन गाणे. पण नंतर असं व्हायला लागलं की कोणीतरी येऊन मला रसिक म्हणायचे, अहो तुम्ही भक्तिगीतं अजिबात गात नाही, तो तुमचे गुरुजी सुद्धा भक्तिगीतं गातात, तेव्हा एखादं भक्तिगीत तुम्ही गा ना. आणि भक्तिगीतं मला अजिबात आवडायची नाही. हो, मी मग त्यांनी सांगितलं म्हणून मोठ्या प्रयासाने मी भक्तिगीत सुरू करायचो आणि ते समजा मी नाट्यगीत एक 15 मिनिटं गातो तर हे भक्तिगीत मी सुरू करायचो आणि एक 5-7 मिनिटाचं संपून टाकायचो. एवढं मला त्याची आवड नव्हती भक्तिगीतांची. हे कुणाला सांगितलं तर आता सगळ्यांना खोटं वाटतं, हे असं कसं असू शकतं, पण असंच होतं. पण काय मला ते प्रभूची इच्छा कळत नाही, ईश्वर इच्छा बलियेसे असं आपचं म्हणतो आपण. त्यांची इच्छा अशी असेल की आपली स्तुती माझ्या तोंडून आपल्या भक्तांपर्यंत रसिकांपर्यंत मी पोचवावी. जसजशी मी भक्तिगीतं गायला लागलो तसतशी त्यातली अवीट गोडी, संतांच्या काव्यामधली अवीट गोडी, त्या भक्तिगीतात काहीतरी जो गुढार्थ लपलेला आहे त्याची अवीट गोडी मला एवढा त्याचा एक व्यसन ज्याला आपण म्हणतो, जसं व्यसन कुठलंही लागतं आपल्याला तसं हे व्यसन लागलं. आणि तो फॉर्मॅट मला एवढा आवडायला लागला भक्तिगीतांचा की मला असं वाटायला लागलं अरे याच्यातच सगळं काहीतरी आहे. आणि मी मग भक्तिगीतं जास्त सुरू केली गायची आणि माझ्या कॅसेट पण ज्या आल्या, पहिली माझी कॅसेट जी इंडिव्हिज्युअल आली ती देवाची द्वारी होती, प्रभाकर पंडितांचं संगीत होतं आणि सगळे 8ही गाणी मी गायलो होतो त्याच्यात. त्याच्यापूर्वी मी गायचो पण त्या कॅसेटमध्ये 2 गाणी इतरांची असायची, आणखी 3 गाणी आणखी कुणाची असायची, मला एखाद दुसरं गाण्याचं असायचं. पण ही माझी पहिली कॅसेट ज्या गाण्यात मी 8ही गाणं गायलो आणि ती कॅसेट खूप चालली,
0: लोकप्रिय झाली, अजूनही लोक ती गाणी ऐकतात. म्हणजे इथे सुद्धा एका रसिकानेच तुम्हाला खरं तर मार्ग दाखवला की भक्तिगीतं का गात नाही. म्हणजे रसिकांना आपण देव म्हणतो ते अगदी खरं आहे.

0: एवढी भक्तिगीतं तुम्ही आतापर्यंत गायलेली आहेत आणि ती रसिकांना अगदी हृदयाला जाऊन भिडतात, पण तुमच्या मनातला परमेश्वर नेमका कसा आहे?
1: मला स्वतःला असं वाटतं ना की परमेश्वर फक्त तो मंदिरात नाही, फक्त तो मशिदीमध्ये नाही, चर्चमध्ये नाही, आपल्या देवारात नाही, मूर्तीत नाही आणि फोटोमध्ये पण नाही, तो चराचरात भरलेला आहे. म्हणजे मी जिकडे गातो तिकडे परमेश्वर डेफिनेटली आहेच, दत्तप्रभू आहेतच. म्हणजे मला गाणगापूरला जाऊन ते गाणं गायल्यावर दत्तप्रभू ऐकतील असं नाही. मला असं वाटतं तो युनिव्हर्सल गॉड जो आहे तो चराचर व्यापी आहे. हे मूर्त्या वगैरे ज्या

0: फोटो आहे ते मॅनमेड गॉड आहेत, म्हणजे आपण बनवलेले कुणीतरी. त्याच्यात पण नाही का, त्याच्यात पण चैतन्य आहे. जर तो चराचर व्यापी आहे मग त्याच्यात पण आहे. पण मला जास्त भावतं प्रत्येक माणसामध्ये तो आहे, प्रत्येकाच्या हृदयात जर तो आहे मग भांडणं कशी होतील. असं तुम्हाला समोर बसतानाच मी जर तुमच्याकडे असं बघितलं की एक ईश्वर ते चैतन्यच माझ्याकडे बोलतं, तर मी तुमच्याकडे भांडू शकत नाही, कारण मी तुमच्यामध्ये त्याला बघतो. ही जी भावना आहे ही मला जास्त भावते, फक्त देवारा, फक्त मंदिर, फक्त मस्जिद याच्यापेक्षा.
1: समोरच्या माणसातला ईश्वर आणि चराचरात भरलेला ईश्वर, जसं कुसुमाग्रजांनी असं म्हटलेलं आहे की पंख्यामध्ये नसतो वारा, सृष्टीमध्ये फिरणारा आणि देवळामध्ये नसतो देव, विश्वात भरून उरणारा.
0: क्या बात आहे.
1: तर असा हा चराचरात असलेला परमेश्वर, आणि त्याची गीतं तुम्ही अनेक भक्तिगीतं गायली. तुमचं गाणं ऐकताना असं जाणवत आहे की जेव्हा तुम्ही एखादं गाणं गाता तेव्हा नुसती चाल गात नसता, त्या गाण्यातले शब्द काय आहेत, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, त्याच्या मागचा विचार काय आहे, याचं पण चिंतन तुमचं असतं. तर ही जी चिंतन प्रक्रिया आहे जी प्रत्येक गायकाने खरं तर करायला हवी, आणि तरच ते गाणं रसिकांपर्यंत पोहोचतं खऱ्या अर्थाने. तर ही चिंतन प्रक्रिया नेमकी कशी असते
0: ती सुद्धा बुआनीच आम्हाला सांगितलं. ते नेहमी असं म्हणायचे की तुम्ही गाणं गाताना कवीवर अन्याय करू नका. आपण ताना घेतो गाणं गाताना, खूप उंच स्वरात गातो, खालच्या स्वरात गातो आणि त्याच्यात काही काही चमत्कार करतो, पण शब्द कवींचे जर रसिकांपर्यंत पोचले नाहीत तर आपण त्या कवीवर अन्याय करतो, आणि हा अन्याय तुम्ही करू नका. आणि बुवांचे शब्द जर तुम्ही त्यांचं कुठलंही गाणं ऐकलं असेल तर प्रत्येक शब्द त्यांचा लोकांपर्यंत पोचतो, हे आमच्यावर संस्कार झालेलेच होते. आणि हे त्यांचं सांगणं मनात एवढं आमच्या ठसलं होतं की आता प्रत्येक आपला जो शब्द कवींचा आहे तो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. कुठेतरी त्याची उपेक्षा होता उपयोगी नाही याला कारण पण अभिषेकी बुवाच आहेत.
1: म्हणजे 5 मिनिटाचं जेव्हा गाणं असतं तेव्हा त्याच्या पाठीमागे त्या गायकाचा विचारही असतो, चिंतनही असतं, आणि ते खूप महत्वाचं असतं. आता अनेक भक्तीपर रचना तुम्ही गायलात, त्याचा कळत नकळत तुमच्यावर एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून तुमच्या मनावर काही सकारात्मक परिणाम झाला का? म्हणजे लगेच आपण संत नाही होणार, पण एक चांगला परिणाम
0: खूप झाला. खूप झाला. संतांच्या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपण बारकाईने जर ते गायलं आणि बारकाईने जर त्याचं वाचन केलं, त्याचं पारायण केलं, त्या एक एक अभंग घेऊन, तर मी तुम्हाला सांगतो आपल्याला एवढं मिळून जातं आणि जन्माचं सार्थक होतं. जे आपले दुर्गुण आहेत ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात आणि आपण सद्गुणांकडे ओढले जातो. ही सगळी त्या नुसत्या चालीची नाही, चाल नंतर येते, फक्त संतांचं काव्य ह्याच्यात एवढं सामर्थ्य आहे. त्याच्यामुळे मला डेफिनेटली असं वाटतं की जी मी भक्तिगीतं आत्तापर्यंत गायली त्यामुळे खूप माझ्या दुर्गुण होते, ते दुर्गुण पूर्ण गेलेले नाहीत, पण ते हळूहळू कमी व्हायला लागले. जर ते 80% होते तर आता 50% आले, 40% आहेत, पण त्यांची तीव्रता कमी व्हायला लागली. हे एवढं सामर्थ्य त्या वाङ्मयामध्ये आहे संतांच्या.
1: म्हणजे आपले दुर्गुण आहेत हे जाणवणं हे सुद्धा खूप महत्वाचं.
0: नक्कीच.

0: आपण माणूस म्हणून कसे असतो, म्हणजे आपला जो सच्चेपणा आहे, पारदर्शकपणा आहे, तो त्या गाण्यात उतरतो का हो गायकाच्या?
1: नक्कीच उतरतो, उतरतोच. म्हणजे कसं आहे माहिती आहे, मला असं वाटतं की गायकाचा जो स्वभाव असतो ना, तो खरा गाणं गाताना त्याच्यात उतरतच असतो. त्याचा स्वभाव कसा आहे म्हणजे, किती आपण लपवायचा प्रयत्न जरी केला ना, तर आपण लपवू शकत नाही. थोडाफार प्रमाणात तरी तो स्वभाव त्याच्यात उतरतोच.
0: आता शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भक्तीपर रचना, नाट्यसंगीत असे विविध प्रकार तुम्ही हाताळलेत आणि अजूनही तुमचं सादरीकरण चालू आहे. त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांकडे गायक म्हणून तुम्ही कसं पाहता?
1: प्रत्येक खरा प्रकार हा वेगळा आहे. कारण शास्त्रीय संगीत गाताना आपल्याला जास्तीत जास्त शास्त्राच्या बाहेर कुठे न जाताच ते गावं लागतं. त्याच्यासाठी रियाज लागतो. हा रियाज जर आपण केला नाही तर आपण पटकन भूप मी गातो सारेगप जसा एखाद्या वेळी मध्यम डोकावून जातो, पण ते सुद्धा नुसतं डोकावून सुद्धा चालत नाही. म्हणजे ही पद्धत टोटली वेगळी आहे. नाट्यगीत हा प्रकार खरं नाटकात जो संवाद

0: आपण बोलायचा तो त्यांनी गीतात सांगितलेला आहे. म्हणजे बोलणारा संवाद आहे तो, पण तो न बोलता त्याचं गीत केलंय. म्हणजे नाट्य पण आहे त्याच्यात आणि भाव पण आहे त्या नाट्यगीतात. म्हणजे कुठेतरी नाट्यगीत अगदी गुळगुळीत होता उपयोगी नाही. जसं आपण नाट्यगीत भावगीतासारखं गायलं तर ते पोचत नाही लोकांपर्यंत. ते म्हणतात अरे गायला ठीक आहे पण असं गुळगुळीत वाटलं. म्हणजे त्याच्यात तो नाट्य, त्याच्यात तो आवाजाचा लगाव वेगळा, हे सगळं त्याच्यात दिसलं पाहिजे. भक्तीत आपण किती जरी तयारी दाखवली आणि त्याच्यात भक्तिरस नसला लोकांपर्यंत, आपण त्या गाण्यातली भक्ती लोक रसिकांपर्यंत पोचवली नाही तर भक्तिगीतात कुठेतरी ते कमतरता जाणवते. आणि भावगीत म्हणजे ते त्याच्यात भाव आणि शब्द यांना जेवढं महत्व देता येईल तेवढं आपल्याला त्या भावगीतात महत्व द्यावं लागतं.
1: खरं म्हणजे हे गाण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचं भान गायकाला ठेवायला
0: हवंच लागतं.

अजित कडकडे यांच्या स्वरशैलीबरोबरच त्यांच्या विचारशैलीचाही अनुभव आपण घेतोय. स्वरसंपन्नतेबरोबरच त्यांची विचारसंपन्नताही आपल्याला जाणवते. त्यांच्याशी होत असलेला हा संवाद म्हणजे जणू काही एक गाणंच आहे. या संवादातही त्यांचा सूर अगदी छान लागलाय. हा स्वरसंवाद असाच सुरू राहणार आहे, पण या वळणावर मात्र आपण थांबतोय वनिता मंडळातील आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात. नमस्कार.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. पहाटेचे 4:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत जयश्री त्रिवेदी चौधरी यांनी गायलेला राग बैरागी.

विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत रैना गावये, द्रुत बंदिशीचे बोल आहेत सुरस साधरे. त्यांना हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची आणि तबला साथ आहे निलेश जाधव यांची. ऐकूयात तर जयश्री त्रिवेदी चौधरी यांनी गायलेला राग बैरागी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयश्री त्रिवेदी चौधरी यांनी गायलेला राग बैरागी ऐकलात. त्यांना तबला साथ होती निलेश जाधव यांची, तर संवादिनी साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. श्रोते हो, पहाटेचे 4:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश कात्रे यांचं सतारवादन राग बसंत मुखारी. मध्यलय 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी. ऐकूयात तर योगेश कात्रे यांचं सतारवादन राग बसंत मुखारी.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश कात्रे यांचं सतार वादन ऐकलं, राग बसंत मुखारी. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना, संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपटाचं नाव आहे वहिनी.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांच्या स्वरात. वैभवी देशमुख यांची रचना, ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे घर बंदूक बिर्याणी.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांची रचना आणि श्रीधर फडके यांचं संगीत. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. विश्वविनायक चित्रपटातलं संजय उपाध्ये यांची रचना आणि श्रीधर फडके यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. पहाटेचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वाती पाटणकर यांच्या स्वरात ही रचना.